वंदे मातरम, सुप्रभात आणि नमस्कार। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोतेहो, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 14 भाद्रपद शक 1948, दिनांक 5 सप्टेंबर 2026, पहाटेचे 5:56 होत आहेत। मंगल संगीतानं आजच्या पहिल्या सभेला आरंभ करूया।

अर्चना देशपांडे यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. कार्यक्रमात आता ऐकूया वसंतराव देशपांडे यांनी गायलेला संत एकनाथ महाराजांचा अभंग.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिद्वार.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

दुर्गेश चंदावरकर यांनी गायलेलं पद्मिनी बिनीवाले यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लीला दिवाळकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांचा अभंग.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया मुंबई गायकवृंदांनी गायलेलं वसंत बापट यांचं देशभक्तीपर समूह गीत.

0: मंगल प्रभात कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होता. 6:30 वाजले आहेत. जगूया आनंदी,
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: सुप्रभात श्रोते, जगूया आनंदी कार्यक्रमात मी दिनेश शाळावतकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रीकृष्ण जन्माष्टमीचं पर्व संपूर्ण देशभरात अत्यंत उत्साहात आनंदात साजरं केलं जात आहे आणि त्यापाठोपाठ आजचा दिवस म्हणजे दहीहंडी आणि गोपालकाला. दहीहंडीचा उत्साह तर ओसंडून वाहत असतो आणि गोपालकाला म्हणजे त्याचा नैवेद्य हा श्रीकृष्णाला दाखवला जातो. हा गोपालकाला म्हणजे खरोखर एकात्मतेचं प्रतीक म्हणता येईल आणि त्याचा संदर्भ थेट श्रीकृष्णाच्या चरित्रापर्यंत आपल्याला घेऊन जातो. जेव्हा बाळकृष्ण त्याच्या सवंगड्यांसह आपल्या गायीगुरांना घेऊन वनामध्ये जात असत आणि मग दुपारच्या वेळी सर्वजण एकत्रित मिळून न्याहारी करत, त्यावेळेस प्रत्येकाच्या न्याहारीमध्ये वेगवेगळे पदार्थ असायचे. म्हणजे गरीब श्रीमंत असे भेद तेव्हाही होतेच. एखादी गरीबाघरची न्याहारी असेल तर त्यामध्ये भाकरी वगैरे असे पदार्थ असायचे आणि जरा परिस्थिती चांगली असलेले जे गोप असत त्यांच्या न्याहारीमध्ये उत्तमोत्तम असे पक्वान्न असत आणि मग तिथे नकळतपणे एक भेदाभेद निर्माण होण्याची शक्यता असायची आणि ती राहू नये यासाठी भगवान श्रीकृष्णांनी एक युक्ती केली, ती म्हणजे गोपाल कलेची. म्हणजे हे सगळे पदार्थ एकत्र करून टाकायचे, त्याचा काला करायचा अक्षरशः आणि मग तो काला सर्वांमध्ये समान वाटून टाकायचा आणि सर्वांनी समान आनंद घ्यायचा

ही समानतेची संकल्पना म्हणजेच हा गोपाल कला. किती सुंदर संदेश या एका छोट्याशा गोष्टीतून श्रीकृष्णांनी आपल्याला दिलेला आहे. नाही पुढे याच बाळकृष्णांनी पांडवांच्या आणि कौरवांच्या युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका निभावत असताना अर्जुनाला जो गीतार्थ सांगितला, म्हणजे अर्जुन गोंधळून गेलेला होता, भीतीमध्ये होता, चिंतेमध्ये होता, त्याला त्याने सांगितलं की विचार सोड आणि कर्मावर लक्ष केंद्रित कर. आणि म्हणूनच पांडव हे युद्ध जिंकू शकले. भविष्याची भीती आणि भूतकाळाची खंत दोन्ही वर्तमान आपलं नष्ट करतात, त्यामुळे आज जे करायचं आहे ते पूर्ण ताकदीनं करायचं आणि बाकी सगळं माझ्यावर सोडायचं, असं भगवंतांनी त्याला सांगितलं. ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचं भान, आणि भान म्हणजे कधी काय करू नये याचं ज्ञान.

जगूया आनंदी आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 6:35 झालेली आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. श्रोतेव, माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्तानं शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केलं जाणार आहे. या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आम्ही करणार आहोत आज सकाळी 11:25 दिल्ली केंद्रावरून. हे प्रसारण सहक्षेपित केलं जाईल. शिक्षक दिनाच्या निमित्तानं समन्वित कार्यक्रम असेल आज सकाळी 8:40 गुरुने दिला ज्ञानरूपी वसा. लेखन प्राध्यापिका कश्मीरा दळवी. निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची. स्वरांजली या कार्यक्रमात अर्थात या महिन्याचं गीत सकाळी 9:30 गीतकार अजित मालणकर, गायक मंदार आपटे, संगीत प्रणव हरिदास. आज सकाळी 9:30 कृषीवाणीचा आजचा विषय आहे चंद्रशूळ या औषधी वनस्पतीची लागवड. आता सकाळी 6:40 आणि त्यानंतर 2:00 पुनःप्रसारित. आरोग्यम धनसंपदा सकाळी 6:45 आणि 2:05 राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी माहितीचा भाग पहिला.

0: परिसर मध्ये सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 औषधी वनधन संवर्धन आणि पर्याय भाग पहिला सहभाग पूर्वा जोशी आयसी अक्षरे रसिके सकाळी 7 आणि दुपारी 1:55 आडवाटेवरील पुस्तकं या मालेत एनरिके विल्स मातास यांच्या बर्टलियरी अँड कंपनी या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस सकाळी 7:40 नाट्य संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल नाट्यपरागमध्ये सकाळी 9:45 वनिता मंडळ दुपारी 12:00 राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त डॉक्टर नीता जयस्वाल यांच्याशी सारिका दांडगे यांनी साधलेला संवाद आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त कीर्तन सादर करतील रश्मी कुरमभट्टी निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र दुपारी 1:40 छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल संध्याकाळी 5:30 युववाणीमध्ये दर्शन गुजराती आणि नेहा पवार यांच्यातील चर्चा विषय आहे शिक्षक दिन निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्र संस्कृत वाणी संध्याकाळी 6:30 श्रीश देव पुजारी यांचं संस्कृत भारती याविषयी भाषण आणि केतकी डांगे यांचं शिक्षक दिनानिमित्त भाषण निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची वृत्तविशेष संध्याकाळी 7:15 किसान वाणी प्रायोजित कार्यक्रम यात हवामान बदलामुळे पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव याविषयी संकलित माहिती आणि हिरवळीची खतं आणि जैविक खतांचा वापर याविषयी डॉक्टर सचिन कारले यांची मुलाखत महिला T20 आशिया चषक मालिका 2026 अंतर्गत भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम इथं खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन रात्री 8:00 सहक्षेपित केलं जाईल हे वर्णन रेडिओ सेटवर ऐकता येईल अस्मिता वाहिनीचे नेहमीचे कार्यक्रम मोबाईल ऍप न्यूज ऑन AIR वर प्रसारित होतील रात्री 9:15 स्पॉटलाईट 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिकेचा कार्यक्रम साहित्य भारती रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम यात विद्वान कालीप्रसाद बाबू यांचं मृदुंगम वादन आणि विठ्ठल राजपुरा यांचं पखवाज वादन दिल्ली केंद्रावरून हे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील नादब्रह्म अंतर्गत सकाळी 10:30 पंडित ध्रुवज्योती घोष यांचं सारंगी वादन राग आसावरी दुपारी 2:30 नादब्रह्म अंतर्गत TN अशोक यांचं कर्नाटक शैलीत गायन राग तोडी संध्याकाळी 5:02 अनुराधा आर श्रीवास्तव यांचं वीणावादन राग मोहना ही होती आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आज पहाटे 5:30 नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरींची नोंद झाली कालचं कमाल तापमान कुलाबा 33 सांताक्रूज 32 किमान दोन्ही ठिकाणी 27° सेल्सिअस हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथे 80% पावसाची नोंद सांताक्रूज इथे 0.1 मिलीमीटर इतकी झाली येत्या 24 तासांमध्ये आकाश ढगाळलेलं असेल अधूनमधून पावसाच्या सरींची शक्यता आहे कमाल तापमान 31 किमान 27° सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी थोड्याच वेळात कार्यक्रम कृषीवाणी शेतकरी बांधवांसाठी
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल

0: योग्य होंगे।
1: आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
2: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार। सरसूच्या जातीचं चंद्रशूळ हे रब्बी पीक म्हणून उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात व्यावसायिक स्तरावर घेतलं जातं। 1 ते 1.5 फूट उंचीच्या झाडाची पानं सरसूप्रमाणेच लांबोळी असतात। झाडाच्या पूर्ण फांदीवर छोटी छोटी फुलं येतात। या फुलांचं चपटं फळ निर्माण होतं। या फळात भुरकट लाल रंगाचं बी असतं। बियांचा स्वाद कडवट असतो। कमी प्रयत्न, कमी खर्च आणि कमी श्रमामध्ये येणारं पीक म्हणून याचा उल्लेख होतो। कोणत्याही प्रकारच्या जमिनीत आणि हवामानात हे पीक घेता येतं। ऑक्टोबर महिन्यात जमीन व्यवस्थित वखरून सपाट करावी। खरीप पिकांना शेणखत दिले असल्यास पुन्हा शेणखत टाकण्याची आवश्यकता नसते। ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात टिफणीने किंवा सरत्याने एकरी 3.5 ते 4 किलो बी तेवढ्याच वजनाच्या शेणाच्या किंवा गोवरीच्या बारीक भुशात मिसळून शेतात पेरावं। 2 रांगांमध्ये 30 ते 45 सेंटीमीटर आणि 2 रोपांमध्ये 15 सेंटीमीटर अंतर ठेवावं। 2 ते 3 वेळा पाणी दिल्यास उत्तम, अन्यथा थंडीमध्ये पडणाऱ्या दवाच्या भरोशावर हे पीक निघतं। 90 ते 100 दिवसाचं पीक झाल्याबरोबर आणि पाने पिवळी पडू लागल्याबरोबर काही फळं फोडून बी लाल झालं आहे का हे पाहावं। बी लाल जर्द झालेली असल्यास पीक काढणीसाठी तयार आहे असं समजावं। तयार झालेले पीक जमिनीपासून कापणी करून किंवा उपटून त्याच्या मोळ्या बांधाव्या। या मोळ्यांना लाकडी दंड्याने ठोकून नंतर त्याची उफणणी करावी आणि बी वेगळं करावं। भुसा किंवा कोंडा पशुखाद्य म्हणून वापरलं जातं। चंद्रशुळाच्या बियाचं दर एकरी 4 ते 6 क्विंटल उत्पादन मिळतं। अतिपावसामुळे पावडरी मिल्ड्यू दिसून आल्यास गंधकाचा 1 फवारा द्यावा आणि तुडतुडे दिसल्यास आंतरप्रवाही कीटकनाशक वापरावं। चंद्रशुळाचं बी अनेक औषध निर्मितीमध्ये उपयोगाचं आहे। लहान मुलांची वाढ खुंटल्यास, उंची वाढत नसल्यास, मूल सुदृढ नसल्यास, दुधाबरोबर खीर करून दिल्यास शारीरिक दुर्बलता जाऊन मूल सुदृढ होतं। तसंच पचनाचे विकार, डोळ्यांचे विकार, वात, डोळे लाल होणे, मूत्रशुद्धी, अपचन, प्रमेह निवृत्ती, विभिन्न स्त्रीरोग, प्रसवोत्तर शारीरिक क्षतिपूर्ती, मलावरोध अशा विविध रोगावर चंद्रशुळाच्या बियांचा औषध निर्मितीत उपयोग होतो।
4: वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा होता। सदरकर्ते रोशन जाधव। आज दुपारी 2 वाजता ही माहिती आपण पुन्हा ऐकू शकाल। 6:45 झालेली आहे। कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा।
5: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहार तज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला। सादर करते आहेत धीरज केदारी।
6: नमस्कार श्रोते हो। मुलांचे बालपण म्हणजे त्यांच्या आयुष्याचा पाया घडण्याचा काळ। या काळात मुलांची शारीरिक वाढ, मेंदूचा विकास, शिकण्याची क्षमता आणि रोग प्रतिकारक शक्ती वेगाने विकसित होत असते। त्यामुळे मुलांच्या ताटात काय आहे याकडे केवळ पोट भरण्याच्या दृष्टीने नव्हे तर त्यांच्या भविष्यातील आरोग्याच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे। मुलांच्या वाढीसाठी सर्वप्रथम आवश्यक आहे पुरेसे आणि दर्जेदार प्रथिनांचे सेवन। डाळी, कडधान्ये, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी, सोयाबीन, कडधान्ये, सुका मेवा आणि मांसाहारी पदार्थ यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केल्यास स्नायू, हाडे आणि शरीरातील विविध ऊतींच्या वाढीस मदत होते। यानंतर येते लोहाचे महत्व। लोहाच्या कमतरतेमुळे रक्ताक्षय म्हणजेच अॅनिमिया होऊ शकतो। विशेषतः किशोरवयीन मुलींमध्ये लोहाची गरज वाढते। हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, राजमा, चना, मांसाहार, सुका मेवा हे लोहाचे चांगले स्रोत आहे। लोहयुक्त पदार्थांसोबत आवळा, पेरू, संत्री किंवा लिंबू सारखे क जीवनसत्व असलेले पदार्थ घेतल्यास लोहाचे शोषण अधिक चांगले होते।

0: कॅल्शियम आणि जीवनसत्व ड ही हाडांच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाची जोडी आहे. दूध, दही, ताक, पनीर, तीळ आणि काही कडधान्यांमधून कॅल्शियम मिळते. योग्य सूर्यप्रकाश आणि गरजेनुसार वैद्यकीय सल्ल्याने जीवनसत्व ड ची पूर्तता करणेही महत्वाचे आहे. मेंदूच्या विकासासाठी केवळ प्रथिने आणि कॅल्शियम पुरेसे नाही. लोह, आयोडीन, झिंक, जीवनसत्वे आणि ओमेगा 3 सारखे पोषक घटकही महत्वाचे आहेत. त्यामुळे मुलांच्या आहारात विविध रंगांची फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, डाळी, कडधान्ये, दूध किंवा त्यांचे पर्याय आणि योग्य प्रमाणात आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थ असणे आवश्यक आहे. आजच्या काळात पॅकेट स्नॅक्स, चिप्स, बिस्किटे, शीतपेय आणि फास्ट फूड मुलांच्या आहाराचा मोठा भाग बनत आहे. हे पदार्थ कधीतरी खाणे वेगळे, पण त्यांना रोजच्या आहाराचा पर्याय बनणे टाळले पाहिजे. पालकांनी मुलांना जबरदस्तीने खाऊ घालण्याऐवजी घरातील सर्वांनी संतुलित आहार घेण्याची सवय लावावी, कारण मुलं केवळ आपले बोलणे ऐकत नाही तर आपले वर्तन पाहूनही शिकतात. लक्षात ठेवा, आज मुलांच्या ताटात दिलेला संतुलित आहार म्हणजे उद्याच्या निरोगी शरीराची आणि सक्षम मेंदूची गुंतवणूक आहे. म्हणूनच मुलांच्या डब्यात आणि ताटात विविधता ठेवा. घरगुती पौष्टिक पदार्थांना प्राधान्य द्या आणि आरोग्यदायी खाण्याच्या सवयी लहानपणापासूनच रुजवा. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहार तज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आज दुपारी 2:05 आणि हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 होत आहेत. वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर.
2: श्रोतेहो नमस्कार. परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्राच्या साधारण 20% भूभाग हा जंगलांनी व्यापलेला आहे आणि याचाच अर्थ आपल्याकडे तेवढं जैववैविध्य आहे, तेवढी वनसंपदा आपल्याला लाभलेली आहे आणि त्यातूनच औषधी वनस्पतींचा बहुमोल खजिना आपल्याकडे आहे असं म्हणायला हरकत नाही. आयुर्वेदाच्या माध्यमातून या खजिनाचा मानव कल्याणासाठी उपयोगही काही प्रमाणात केला जातोय हेही आपल्याला माहिती आहे. पण या जंगलांमध्ये जी औषधी वनसंपदा आहे त्याचं जतन करणं, संवर्धन करणं, त्याचं महत्व निदान जंगलाभोवतीच्या गावागावांमध्ये समजावून सांगणं हे एक अत्यंत महत्वाचं काम आहे आणि याची गरज लक्षात घेऊनच अनेक तज्ज्ञ मंडळी असतील, समाजकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था असतील हे काम करतायत. त्यापैकीच एक वनस्पतीशास्त्रातल्या तज्ज्ञ आणि संशोधक पुण्याच्या पूर्वा जोशी या हेच काम गेली काही वर्ष मुख्यत्वे करून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरामध्ये करतायत. त्यांच्या कामाबद्दल आपण जाणून घेणार आहोत औषधी वनधन संवर्धन आणि शाश्वत पर्याय या विषयाच्या माध्यमातून. नमस्कार पूर्वाताई.
3: नमस्कार
2: पूर्वाताई. तुम्ही 1998 साली वनस्पतीशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतलीत आणि त्यानंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठी तुम्ही तुमची एक बायो कन्सेप्ट नावाची संस्था म्हणा, कंपनी म्हणा, तुम्ही स्थापन केलीत. तर तुम्हाला याच्या माध्यमातून नक्की काय करावं असं वाटलं आणि का करावं असं वाटलं?
3: याची खरी सुरुवात सांगू का मी कधी झाली? माझ्या आईबाबांची नोकरी रत्नागिरी मध्ये होती आणि त्यांच्यामुळे माझं बालपण अतिशय सुखात रत्नागिरीत
2: निसर्गरम्य
3: पावस आणि रत्नागिरीच्या भागात गेलं आणि त्यामुळे ती निसर्गाची ओढ ना कुठेतरी प्रसादजी कायम राहिली माझ्यात बहुतेक आणि त्यामुळेच कदाचित मी पुढे वनस्पतीशास्त्राचं करिअरही केलं की काय असा विचार आता मी आज जेव्हा करते तेव्हा येतो माझ्या मनात. हे मनात तेव्हा पक्कं होतं मात्र वनस्पतीशास्त्र घेताना की आपण जे शिकतोय किंवा वनस्पती म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतोय त्याचा अनेक लोकांना काही ना काही उपयोग व्हायला पाहिजे असं कुठेतरी मनात होतं मात्र. आणि मग जसं जसं शिक्षण संपलं आणि जंगलाच्या आजूबाजूच्या लोकांसाठी माझं थोडंसं काम सुरू झालं, क्षेत्रकार्य म्हणून ताडोब्याची निवड करावी लागली.

0: एका प्रकल्पासाठी
1: आणि
0: मग जाणीवपूर्वक या वनस्पतीशास्त्राकडे ज्याला आपण बघणं म्हणतो ना,
1: म्हणजे
0: आपली डिग्री होते
1: बरोबर,
0: पण त्याच्यानंतर कदाचित माणसाला आतून काहीतरी जाणवतं की अरे हे अशा पद्धतीने वापरता येईल,
1: बरोबर,
0: ती सुरुवात झाली. आणि त्यातही औषधी वनस्पती आणि विविध उपजीविकेचे पर्याय असं माझ्या मनात सारखं घोळायला लागलं.
1: अच्छा,
0: आणि मग तेच काम कदाचित
1: औषधी वनस्पती आणि त्या माध्यमातून
0: उपजीविका आणि मग ते कसं आपल्याला रिलेट करतायत. त्यामुळे सध्या कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स मिळालेल्या ज्या ग्रामसभा आहेत मध्य भारतामध्ये, त्यांच्या बरोबर काही शाश्वतता आणि अशा पद्धतीने उपजीविकेचे काही पर्याय या संदर्भातलं काम खरं तर चालू आहे. आणि एक हक्काचं साधन मिळावं आणि त्याला वनस्पतीशास्त्र कारणीभूत ठरावं,
1: बरोबर,
0: असं म्हणून हे काम कुठेतरी चालू.
1: म्हणजे तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल आणि आपल्याकडे असलेली जी वनसंपदा आहे तीही वाया जाणार नाही, त्याचंही योग्य प्रकारे आपल्याला वापर करता येईल, जो मानव कल्याणासाठी आणि उपजीविकेसाठी दोन्हीसाठी.
0: आणि याच्यातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की त्या गावांनी पुढाकार घेऊन तिथेच करण्याजोग्या आहेत, त्याही आपल्याला तिथेच सांगणं योग्य आहे. म्हणजे शहरात राहून आपण नुसतं सांगणं आणि गावात राहून तिथे करून घेणं हा जो फरक आहे तो वनस्पतीशास्त्राच्या माध्यमातून पुढे जाऊन पुढे मॅनेजमेंटकडे जातो हा भाग. ते कदाचित झालं असं म्हणूयात या कामापासून.
1: मला असं वाटतं पूर्वाते या सगळ्या औषधी वनधनाचं जतन संवर्धन करणं हे महत्वाचं आहेच आहे. ते कसं महत्वाचं आहे, तुम्ही हे काम पुढे कसं नेलंय हे सगळं आपण पुढच्या भागांमध्ये बघूया. तर आज इथेच निरोप घेऊया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

दुपारी 2:10 हा कार्यक्रम आज आपण पुन्हा ऐकू शकाल. 6:55 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

0: महाविद्यालयस्य शताब्दी समारोहे भागं ग्रहीष्यति। श्रीमोदी अस्मिन्नवसरे आयोजितां सभां च सम्बोधयिष्यति। दिल्ली विश्वविद्यालयस्य अन्तर्गतं स्थितं श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स इति महाविद्यालयः भारतस्य प्रमुखेषु उच्च शिक्षा संस्थानेषु अन्यतमः अस्ति। वाणिज्ये अर्थशास्त्रे प्रबन्धने च इदं प्रतिष्ठितं शिक्षाकेन्द्रम् अस्ति। उपराष्ट्रपतिः सीपी राधाकृष्णन् अद्य तमिलनाडु राज्यस्य चेन्नई नगरस्य एकदिवसीय यात्रायां भविष्यति। स्वयात्रावधौ उपराष्ट्रपतिः ऐषमः इण्डिया वॉल्वेज इत्यस्मिन् कार्यक्रमे भागं गृहीष्यति। अयं हृदयस्य वॉल्व सम्बद्धानां संरचनात्मकानां च रोगाणां चिकित्सायाः उन्नयनम् उद्देश्य आयोजितः राष्ट्रियस्तरीयः शैक्षणिक समागमः अस्ति। सः चेन्नई नगरस्य गुइंडी प्रदेशे इण्डिया वॉल्व रजिस्ट्री इत्यस्य शुभारम्भम् अपि करिष्यति। नवदेहल्यां त्रिदिवसीयः ब्रिक्स मुख्य न्यायाधीश मञ्चः अद्य प्रारब्धः। अस्मिन् सम्मेलने ब्रिक्स राष्ट्राणां सर्वोच्च न्यायालयानां मुख्य न्यायाधीशाः वरिष्ठ न्यायाधीशैः सह भागं गृह्णन्ति। भारतस्य मुख्य न्यायाधीशः सूर्यकान्तः विविध देशानां न्यायिक प्रतिनिधिभिः सह द्विपक्षीय वार्तां कृतवान्। विदेशमन्त्री डॉ एस जयशंकरः पोलैंड देशस्य राजधान्यां वॉर्सॉ नगरे राष्ट्रपतिना कारोल नाव्रोत्स्की इत्यनेन सह उच्चस्तरीय मन्त्रणाम् अकरोत्। उभौ नेतारौ द्विपक्षीय रणनीतिक सन्धेः समीक्षां विधाय विविध क्षेत्रेषु सहयोगं नूतन औन्नत्यं नेतुम् अंगीकृतवन्तौ। महिला क्रिकेट क्रीडायां भारतम् अद्य ऐषमः महिला एशिया चषक प्रतिस्पर्धायां दुबई अन्ताराष्ट्रिय क्रीडांगणे पाकिस्तान दलं सम्मुखीकरिष्यति। इयं हि स्पर्धा भारतीय समयानुसारं रात्रौ 8 वादने प्रारप्स्यते। इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात। सकाळचे 7 वाजले आहेत। थोड्याच वेळात कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके।
2: जगातील सर्वात मोठं मंदिर अंगकोरवाट विष्णुधाम कंबोडिया, प्राध्यापक क्षितिज पाटुकले लिखित कॉफी टेबल बुक चा लोकार्पण सोहळा।
3: यात आहे अंगकोरवाट मंदिर समूहाची रंजक माहिती, इतिहास, वारसा आणि भरपूर सुंदर फोटो।
2: माननीय रवींद्रजीत चव्हाण, विवेक गणपुले, दुर्गेश परुळेकर आणि अलकाताई मुतालिक यांच्या उपस्थितीत
3: यावेळी अंगकोरवाट मंदिर स्थापत्य ही डॉक्युमेंटरी फिल्म दाखवण्यात येईल। सर्वांना आग्रहाचे निमंत्रण।
2: रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता कुडाळ देशकर भवन, राजाजी पथ, स्वामीनारायण मंदिरासमोर, रामनगर, डोंबिवली पूर्व।
4: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच।
5: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत।
4: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत।
5: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव।

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तकं या मालेत ऐकूया युरोपियन साहित्यिक एनरिके विला यांच्या बार्टलबी अँड कंपनी या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, एनरिके विला मातास हा युरोपीय साहित्यातला एक अतिशय महत्वाचा आणि वेगळा विचार करणारा लेखक मानला जातो. त्यानं बार्टलबी अँड कंपनी या कादंबरीत एका अनोख्या वाङ्मयीन आजाराचा वेध घेतला आहे. त्याला तो बार्टलबी सिंड्रोम असं म्हणतो. साहित्याच्या इतिहासात असे अनेक महान लेखक होऊन गेले ज्यांनी काही काळ उत्तम लेखन केलं, पण नंतर त्यांनी अचानक रहस्यमयरित्या लिहिणं बंद केलं. एनरिके विला मातासनं या पुस्तकातून अशाच नकार देणाऱ्या लेखक

0: याच्या अवघ्या 21व्या वर्षी कायमचं लिहिणं सोडून आफ्रिकेत जाऊन बंदुकांचा व्यापार करणारा आर्थर रॅम्बोसारखा एक प्रतिभावान फ्रेंच कवी, अशा अनेक खऱ्याखुऱ्या आणि काही पूर्णपणे काल्पनिक अशा लेखकांच्या कथा लेखकानं या कादंबरीत तळटिपांच्या रूपात गुंफल्या आहेत. मार्सेलोच्या या डायरीत अशा अनेक खऱ्याखुऱ्या लेखकांचे किस्से आहेत. उदाहरणार्थ मेक्सिकन लेखक हुआन रुल्फो, ज्यानं पेद्रो पारामो ही एकच महान कादंबरी लिहिली आणि त्यानंतर तो लिहायचं थांबला. लोकांनी त्याला त्याच्या लिहिणं थांबवण्यामागचं कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला, माझे काका मला गोष्टी सांगायचे, ते आता हयात नाहीत ना. हे असलं अजब आणि भन्नाट कारण ऐकून आपणही चक्रावून जातो. रॉबर्ट वाल्सर नावाच्या एका स्विस लेखकाचीही अशीच एक हृदयद्रावक कहाणी यात येते. त्यानं बर्फाच्छादित पर्वतांमध्ये चालता चालता स्वतःला गोठवून घेतलं आणि आपलं मौन कायमचं अबाधित ठेवलं. विला मातास या कादंबरीत लिहिणं थांबवलेल्या अशा अनेक लेखकांच्या रोचक कहाण्या येतात. त्या वाचताना आपण त्यात गुंतत जातो आणि विचार करायला लागतो. या पुस्तकाची एक गंमत म्हणजे ही कादंबरी एका मोठ्या आणि विचित्र विरोधाभासावर उभी आहे. सगळ्या न लिहिणाऱ्या आणि गप्प बसलेल्या महान लेखकांचा शोध घेणारा नायक स्वतः मात्र त्यांच्या या मौनावर एक अतिशय सुंदर आणि सविस्तर पुस्तक लिहितोय. एन्रिके विला मातासनं यातून एक अतिशय मार्मिक आणि खोल प्रश्न उभा केला आहे. खऱ्या आणि अस्सल साहित्याची निर्मिती ही शब्दातून होते की शब्दांमधल्या रिकाम्या शांत पोकळीतून? पोर्टल बी सिंड्रोम हा केवळ एक मानसिक आजार नाहीये, तर तो आधुनिक गुंतागुंतीच्या साहित्यिक जगाचा एक अपरिहार्य आणि गडद भाग आहे. कादंबरीच्या प्रत्येक पानावर वाचकाला लेखन थांबवलेल्या लेखकांची एक नवीन अनोखी आणि विचार करायला लावणारी कथा वाचायला मिळते. ही कादंबरी म्हणजे साहित्यावर आणि वाचनावर केलेलं एक अतिशय सखोल भाष्य आहे. लेखक का लिहितो आणि त्याहून महत्वाचा प्रश्न म्हणजे लेखक का लिहित नाही? जेव्हा एखादा माणूस लिहायचं थांबतो तेव्हा तो खरं तर अस्तित्वाच्या एका गडद आणि भयंकर पोकळीचा सामना करत असतो. काही न लिहिणं हा सुद्धा एक प्रकारचा कलात्मक आविष्कार असू शकतो, हा एक अत्यंत भेदक विचार एन्रिके विला मातास आपल्याला देतो. त्यांना अत्यंत मिश्किल पण तरीही गंभीर आणि तत्वज्ञानी शैली या पुस्तकामध्ये वापरलेली आहे. तर श्रोतेहो, जर तुम्हाला बुक्स अबाउट बुक्स म्हणजे पुस्तकांविषयीची पुस्तकं वाचायला आवडत असतील आणि वाचनातून एक गुंतागुंतीचं बौद्धिक आव्हान हवं असेल, तर एन्रिके विला मातासची ही नकाराच्या तळटिपांची कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
1: श्रोतेहो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला युरोपियन साहित्यिक एन्रिके विला यांच्या बार्टलबी अँड कंपनी या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा. वाचक स्वर होता दिनेश अढावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: जगातील सर्वात मोठं मंदिर अंगकोरवाट विष्णुधाम कंबोडिया, प्राध्यापक क्षितिज पाटुकले लिखित कॉफी टेबल बुकचा लोकार्पण सोहळा.
3: यात आहे अंगकोरवाट मंदिर समूहाची रंजक माहिती, इतिहास, वारसा आणि भरपूर सुंदर फोटो.
2: माननीय रवींद्रजीत चव्हाण, विवेक गणपुले, दुर्गेश परुळेकर आणि अलकाताई मुतालिक यांच्या उपस्थितीत
3: यावेळी अंगकोरवाट मंदिर स्थापत्य ही डॉक्युमेंटरी फिल्म दाखवण्यात येईल. सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
2: रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता कुडाळ देशकर भवन, राजाजी पथ, स्वामीनारायण मंदिरासमोर, रामनगर, डोंबिवली पूर्व.
4: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
5: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
4: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
5: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
6: आणखी
7: होय की अरे जग सुधारत चाललं बाबा. खिशातला रेडिओ बी भेटायला लागल्यात आजकाल.
6: असं म्हणतोस
7: तर काय, यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो ना. वा गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची आणि काम बी निपटायचं.
6: मजा आहे
7: अक्षी रेडिओ गत
6: म्हणजे अगदी टाइम सिरीज म्हणणं. अरे तुमच्या

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
1: पण भवतालाचं भान ठेवून. प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन आणि चारित्र्याची जडणघडण यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. ध्वनी प्रक्षेपकांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर परस्पर सहमतीतून मार्ग काढला जाईल, मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्यात सर्वत्र कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी. आणि महिलांच्या टी ट्वेंटी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान सामना. आता सविस्तर बातम्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन आणि चारित्र्याची जडणघडण यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. शिक्षकांनी आपलं ज्ञान अद्ययावत करावं, तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धती स्वीकाराव्या, असं आवाहन त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे केलं आहे. दरम्यान शिक्षक दिनानिमित्त आज राष्ट्रपतींच्या हस्ते देशभरातल्या निवडक शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या डॉ कविता गित्ते, नाशिकमधल्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतील शिवप्रसाद टिंगरे या राज्यातल्या चार शिक्षकांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. विविध सण उत्सवांच्या काळात ध्वनी प्रक्षेपकांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर उपाय शोधण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर त्यांनी आपली भूमिका मांडली. डीजेचा लोकांना त्रास होऊ नये यावर सहमती होत असून यावर लवकरच मार्ग काढला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
1: आजच पुणे सीपींशी चर्चा केली त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की बऱ्याच गोष्टींवर सगळ्यांचं एकमत झालेलं आहे, त्यातनं कसा मार्ग काढायचा. विशेषतः ज्या गोष्टींचा लोकांना त्रास होतो, डीजेमध्ये भूकंप आल्यासारखा जो काही आवाज असतो, अशा सगळ्या गोष्टी होऊ नयेत याच्या संदर्भात जवळपास सगळ्यांचं एकमत होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेस पुण्यातही गणेश उत्सव आणि सगळेच उत्सव हे आपल्याला पारंपरिक पद्धतीने साजरे होताना दिसतील आणि विशेषतः लोकांच्या सहभागानेच डीजेचं जे काही स्तोम तयार झालेलं आहे ते कमी झालेलं आपल्याला दिसेल किंवा संपताना दिसेल.
0: पुणे हे जागतिक क्षमता केंद्रांचं म्हणजे जीसीसीचं प्रमुख केंद्र म्हणून विकसित होत असून पुण्यात सध्या 130 पेक्षा अधिक जीसीसी कार्यरत आहेत. येत्या एक वर्षात ही संख्या 800 पेक्षा अधिक होईल असा विश्वास

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात व्यक्त केला. वाकड इथं ग्लोबल बिझनेस सोल्युशन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या केंद्रामुळे 1000 अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून अप्रत्यक्ष रोजगारालाही चालना मिळणार आहे. बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून पुण्यात उभारण्यात येणारं आधुनिक आणि शाश्वत सुविधांनी युक्त मुख्यालय पुणे शहराच्या विकासाला नवी दिशा देणारं ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी काल पुण्यात व्यक्त केला. या मुख्यालयाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. पुण्याला देशातील आधुनिक आणि गतिशील शहर म्हणून विकसित करण्यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा वेगानं उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, डेटा अनालिटिक्स यासारख्या नव्या क्षेत्रांमध्ये पुण्यातील तरुणांसाठी रोजगार आणि कौशल्य विकासाच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितलं. श्रावण वद्य अष्टमी अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण काल देशासह राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. विविध मंदिरांमध्ये काल मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. अनेक मंदिरांमध्ये तसंच जगभरातल्या इस्कॉन मंदिरांमध्येही फुलांची आकर्षक सजावट तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आज राज्यात ठिकठिकाणी दहीहंडीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. प्रधानमंत्री सिल्वर कप स्पर्धेत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या रेड्स अॅप संकल्पनेला देशात तिसरा क्रमांक मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत बगाटे यांनी ही माहिती दिली. सध्या या अॅपचा वापर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलापुरता केला जात असला तरी राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरही या अॅपचा वापर प्रभावीपणे करता येईल असं बगाटे यांनी सांगितलं. ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: अज्ञात आणि बेवारस मृतदेहांची ओळख पटवणं हे गुन्ह्याची उकल होण्यासाठी अत्यंत आवश्यक मात्र खूपच आव्हानात्मक काम असतं. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संकल्पना रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मांडली. त्यातून रेड्स अर्थात रत्नागिरी ऍडव्हान्स डेटा इंटिग्रेटेड सिस्टीम हे ऍप्लिकेशन तयार करण्यात आलं. बेवारस मृतदेहांची माहिती त्यात एकत्रित संकलित केली जाते. संबंधित मृतदेहांची उपलब्ध छायाचित्र आणि इतर माहितीच्या आधारे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून चेहऱ्याची डिजिटल प्रतिकृती तयार केली जाते. चेहरा ओळखणं कठीण असलेल्या प्रकरणांमध्येही उपलब्ध माहितीच्या आधारे संभाव्य चेहरा तयार केला जातो. बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी चेहऱ्याची 108 विविध रूप तयार करून तांत्रिक पद्धतीने शोध घेतला जातो. या अॅपच्या माध्यमातून आतापर्यंत 21 मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आलं असून 11 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणंही शक्य झालंय. या उपक्रमाची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: नाशिकमध्ये आश्रमशाळा आणि आदिवासी वसतिगृहांमध्ये मूलभूत सुविधा मिळाव्यात, देणगीच्या नावाखाली होणारी आर्थिक लूट थांबवावी या आणि अशा मागण्यांसाठी गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण काल रात्री मागे घेण्यात आलं. आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात राज्यव्यापी जनजागृती मोहीम राबवून मुंबईत महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान कळवण तालुक्यात विसरवाडी इथल्या आदिवासी आश्रमशाळेतल्या दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या सृष्टी सूर्यवंशी हिचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. सेंट्रल किचनच्या निकृष्ट जेवणामुळे तिला त्रास झाल्याचा आरोप करत तिचे पालक आणि आदिवासी विद्यार्थी आंदोलकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात 8 तास ठिय्या आंदोलन केलं. ऑपरेशन चक्रच्या 6व्या आवृत्तीस अंतर्गत केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयनं काल डिजिटल अरेस्टशी संबंधित 3 मोठ्या प्रकरणांमध्ये देशभरात धडक कारवाई केली. सीबीआयनं 20 राज्यांमधल्या 89 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या अंतर्गत डिजिटल अरेस्टच्या 3 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांनी एकंदर 42,36,00,000 रुपयांची फसवणूक केली आहे. नियमबाह्य पद्धतीनं रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. अशा रिक्षांविरोधात 5 ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार वाहन परिवहन विभागाला दिले आहेत. या रिक्षांसंदर्भात मिळालेल्या तक्रारींविषयी त्यांनी काल परिवहन आयुक्त

0: कार्यालयात बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. जालना इथं काल एकाच वेळी 5,348 जणांनी शाडू मातीपासून गणेश मूर्ती साकारण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, अद्विक क्लब यांच्या समन्वयातून हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. या विक्रमाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सची मान्यता मिळाली आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं 29 ऑगस्ट रोजी झालेल्या अमृत 2 मॅरेथॉन स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या रमाबाई रणवीर यांचा जिल्हा प्रशासनातर्फे काल सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रमाबाईंच्या मुलींच्या शिक्षणासाठी 50,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळवण्याच्या उद्देशानं रमाबाई अनवाणी धावल्या होत्या. क्रिकेट. महिलांच्या टी ट्वेंटी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज अ गटाच्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाची लढत पाकिस्तानच्या संघाशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना होईल. भारतानं यापूर्वीचे दोनही सामने जिंकून उपांत्य फेरीतलं आपलं स्थान पक्क केलं आहे. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन आणि चारित्र्याची जडणघडण यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. ध्वनी प्रक्षेपकांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर परस्पर सहमतीतून मार्ग काढला जाईल, मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्यात सर्वत्र कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी. आणि महिलांच्या टी ट्वेंटी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया. गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
2: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या. नियमांचं पालन करूया. उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी।
1: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
2: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण
3: काय?
2: नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
2: पाणी उकळून शांत यावं।
1: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी।
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोनं सांगितलं मला। बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजा त्यो शिकवतोय ना।
1: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ।
0: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
4: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात। 7:22:30 होत आहे। श्रोते, आज 5 सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन। शिक्षक म्हणजे गुरुच। प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो, पण प्रत्येक जण आयुष्यभर विद्यार्थी देखील असतो आणि म्हणून शिक्षक देखील महत्वाचा। प्रत्येक भेटलेल्या व्यक्तीकडून, मग तो लहान असो की मोठा,

काहीतरी चांगलं घेण्याचा, काहीतरी चांगलं शिकण्याचा प्रयत्न आपण करत असतो. मनातल्या मनात त्यांना आपण गुरु मानतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्यावर क्षणोक्षणी भेटलेल्या अशा असंख्य शिक्षकांना विनम्र वंदन.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र, यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 7:25 झालेली आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रम प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोतेहो नमस्कार. दिलखुलासच्या या विशेष मालिकेच्या पुढील भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, बदलतं हवामान, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे भविष्यातील जलव्यवस्थापनेसमोर अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान, अचूक माहिती, प्रभावी नियोजन आणि सर्व घटकांचा सहभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची जलव्यवस्था अधिक सक्षम आणि जलसुरक्षित करणं आवश्यक आहे. जलव्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, उपलब्ध जलसंपत्तीचं नियोजन आणि निरीक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, तसेच 2047 पर्यंत जलसुरक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन, शेतकरी, पाणी वापर संस्था, उद्योग आणि नागरिक यांची भूमिका नक्की काय असणार आहे, या सगळ्या विषयांवर आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
2: सर्वसामान्य नागरिक किंवा आम्ही सगळेच असं कधी कधी वाटतं की पाणी हे सहज उपलब्ध होतं आहे आणि काय आणि कसं किती वापरायचं, पण हे पाणी पुरवठा करणाऱ्या संस्था आणि वापरणारे लाभार्थी यांची खूप मोठी जबाबदारी असेल, काय सांगाल?
1: पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी सर्वप्रथम एंटरटेनमेंट इश्यू करावं, त्याच्यानंतर पाणी मोज

0: वाचून देणं हे अतिशय महत्वाचं आहे. आज सगळ्यात दुर्लक्षित बाग म्हणजे आपण मीटर्ड वॉटर देऊ शकत नाहीये आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप सुद्धा पाणी वापरकर्ते घेतात. वास्तविक पाहता की मीटर्ड वॉटर इज द बेस्ट वे, कारण आपल्याला मेजर करता येतं की मला इम्पॅक्ट पण करता येतो की मी एवढं धरण बांधलंय याचं पाण्याचा किती वापर होतोय. तो मीटर्ड वॉटरनी झाला तर तो जास्ती त्याच्यावर वी कॅन डिपेंडेबल ऑन दॅट, परंतु तो एक महत्वाचा भाग असतो. नंतर जितकं आपण पाणी देतो त्याचं वॉटर चार्जिंग पण जे सप्लायर्स आहेत त्यांनी व्यवस्थित करायला पाहिजे, अग्रीमेंट व्यवस्थित करायला पाहिजे. नंतर त्याच्यानंतर त्यांच्याकडनं वसुली पण करायला हवी आणि पॉल्युटर्स पे म्हणजे ज्यांनी पोल्युशन केलं त्यांना पेनल्टीसुद्धा लावायला हवी. असं सगळे त्यांचे मुख्य काम आहेत. आणि ज्यावेळेस स्केअरसिटी असेल किंवा फ्लड असेल किंवा मग ड्रॉट असेल त्यावेळेससुद्धा त्यांचे विशेष कार्य जे असतात, जे त्यांचं अथॉरिटी असते, जी ड्युटीज असते ते त्यांनी पार पाडावी. ज्यांना पाणी मिळतं म्हणजे वॉटर युजर्स जे आहेत त्यांनी मीटर्ड वॉटर करावं. म्हणजे अजून सुद्धा इरिगेशनमध्ये फक्त 20% लोक जे आहेत ते मीटरनी पाणी घेतात, 80% लोक एरिया बेस्ड रेट घेतात. एरिया बेस्ड रेट म्हणजे काय? तर आम्ही मग त्याचं कॅल्क्युलेशन करतो की समजा गहू तुम्हाला पेरायचं असेल, गहूचं उत्पादन असेल, त्याला किती महिने लागतील, मग त्याला पाणी किती लागत असेल, त्याचे जे थंब रूल्स असतात ते सुद्धा सायंटिफिकली डिराईव्ड असतात. मग एवढी क्वांटिटी ऑफ वॉटर असेल, मग त्या क्वांटिटीला जर मीटरने घेतलं तर किती रेट लागले असतील. आणि ॲक्च्युली काय होतं, जेव्हा एरिया बेस घेतो आणि मीटरनी नाही घेत तेव्हा लोक पाण्याचा अपव्यय पण खूप जास्ती करतात. मग आम्ही त्याच्यावर 25% ॲडिशनल मग कॉस्ट लावत असतो. तर मग एरिया बेस्ड रेट जे असतात ते थोडेसे जास्ती असतात मीटर रेटने. तर म्हणून मीटरनी पाणी घ्यावं. त्याच्यानंतर जे तुम्हाला आकारणी झाली आहे ती वेळेवर भरावी. विविध सवलती दिलेल्या आहेत, खूप मोठ्या प्रमाणात सवलती आहे. म्हणजे इंडस्ट्रीला सुद्धा आपण इतक्या सवलती दिल्या की त्यांनी झिरो लिक्विड डिस्चार्ज केलं तर त्याला जर 13.50 रुपये जर रेट असेल तर त्याला फक्त 25% लागतो त्याच्या ZLD वर तो गेला तर. तर या सगळ्या सवलती आपण त्यांना दिलेल्या आहेत की जास्तीत जास्त पाणी कॉन्झर्व व्हावं आणि चांगल्या पद्धतीने त्याचा वापर व्हावा. पाणी वापर केल्यानंतर त्याचं रिसायकल करावं, रियूज करावं आणि जे आपण पाणी स्रोतातून सोडतो त्याला ट्रीट करावं ते MPCB च्या नॉर्मप्रमाणे. म्हणजे तुमच्या नैसर्गिक फ्लोमध्ये जेव्हा पाणी जातं त्यावेळेस त्या पाण्याची क्वालिटी ही चांगली राहते. आता पाणी कसं असतं, फ्लोईंग असतं, अपस्ट्रीमकडनं डाऊनस्ट्रीमकडे जात असतं. ज्यावेळी पाण्याची क्वालिटी, जसं मी आज पाणी वापरलं आणि त्याचा जो डिस्चार्ज केला, पोल्युटेड पाणी केलं, तर मग ते पोल्युटेड पाणी तर नॅचरल फ्लो ऑफ वॉटरमध्ये मिक्स झालं. म्हणजे जर पूर्ण पाणी स्वच्छ असेल तर हे अस्वच्छ पाणी मिळाल्यानंतर ऑब्व्हियसली त्याची मधले पॉल्युशन असेल, मे बी याची डेन्सिटी जास्ती असेल आधीची तर ही डेन्सिटी कमी होईल मोठ्या पाण्यामध्ये मिसळल्यानंतर. पाणी तर खराब झालं. आज आपल्या ग्लासमध्ये पाणी असेल आणि त्याच्यामध्ये एक खडा जरी पडला तरी आपण पूर्ण पाणी फेकून देतो. तशीच परिस्थिती होत असते ज्यावेळेस पूर्ण पाण्यामध्ये हे पोल्युटेड वॉटर तुम्ही मिक्स करत असतात. तर या खूप साध्या जबाबदाऱ्या आहे, याच्यामध्ये विशेष असं काही नाही आणि सगळ्यांना समजेल अशाच आहेत. तर ह्या दोन वॉटर युजर्सच्या आणि वॉटर सप्लायर्सच्या जबाबदाऱ्या आहेत.
1: तर ह्या खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत या दोघांच्याही. अगदीच. आता केवळ आपण असं म्हणतो की पाणी उपलब्ध आहे तेवढं ठीक आहे, पण त्याचं संवर्धन करणं खूप महत्वाचं आहे. एवढंच नाही तर ते किती स्वच्छ आहे, त्यावर प्रक्रिया होते की नाही, या सगळ्या बाबी खूप महत्वाच्या ठरतात, नाही का?
0: ऍक्च्युली ते अतिशय महत्वाचे आहे. पण आमच्या निदर्शनास एक बाब मोठ्या प्रमाणामध्ये जी आली होती की ओव्हरऑल आम्हाला दिसत होतं की पाण्याची क्वालिटी जी आहे ती वर्षानुवर्ष ती अजून पोल्युशनकडे वाढत चाललेली आहे. इव्हेंच्युअली बरेचसे मी सेमिनार आणि कॉन्फरन्सेस पण अटेंड केलेत आणि त्याच्यामध्ये जो एकच सूर मला इंडस्ट्रीजचा जो दिसला त्याच्यानी माझे ऍक्च्युअली तसे पाहिले तर डोळे उघडले गेले असं पण म्हणता येईल. की त्यांचं असं म्हणणार आहे की तुम्ही जोपर्यंत रेड हँडेड पकडणार नाही तोपर्यंत आम्ही का देणार. तर म्हणजेच त्यांनी ही जी पूर्ण जबाबदारी आहे ती शासनावर टाकलेली. आणि ही 1-2 नाही, मी कमीत कमी 10 ते 15 कॉन्फरन्सेस आणि इंडस्ट्रियलिस्टशी बोलल्यानंतर 1-to-1 हा त्याचा निष्कर्ष मला लक्षात आला. दुसरा मग मी IDC च्या इंजिनियर्सकडनं ज्यावेळेस माहिती मागवली तर त्यांच्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता की आम्हाला दिसतं की पाणी अस्वच्छ आहे पण ते सर्टिफिकेट दाखवतात की त्यांच्याकडे पाण्याचं प्रमाणपत्र आहे की ते चांगलं आहे म्हणून.

0: किंवा मग त्यांच्याकडे जर प्रमाणपत्र नसेल तर मग आमच्याकडे पोल्युटर्स पे अंतर्गत कारवाई करण्याची कुठलीच कारवाई व्यवस्था नाही. मग या सगळ्या केसमध्ये आम्ही काय करायला हवं म्हणून यांची आणि बिईंग अ मॉनिटरिंग अथॉरिटी आणि पाण्याची क्वालिटी ज्या प्रकारे खराब होती आहे त्याला आपण अनुशासित करण्याकरिता प्रथमचत आपण 2026 जुलै 2026 मध्ये वॉटर क्वालिटी असेसमेंट ऑर्डर हा संलग्न वॉटर टॅरिफशी घेतला की पॉल्युटर्स पे प्रमाणे तुम्ही तिप्पट आकारणी करावी जर पाण्याची जर क्वालिटी व्यवस्थित नसेल किंवा तुम्हाला जो एसटीपी किंवा ईटीपी जो तुम्हाला लागू असेल तो तिथे नसणार किंवा तो कार्यरत नसेल किंवा पूर्ण क्वालिटी पूर्ण क्वांटिटी जर तुमची प्युरिफाय होत नसेल तर अशा प्रकारे आम्ही सक्षम केलेल्या आयडीसीच्या अधिकाऱ्याला आणि MWRRAला सुद्धा. आता पहिले आम्ही परावलंबित होतो आता आम्ही स्वावलंबी झालोय त्याच्यामध्ये.
1: या सगळ्यामध्ये महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर किती आणि कसा महत्वाचा आहे की हा जलसाठा वाढवण्यासाठी किंवा आता ही जी काही टेक्नॉलॉजी निघालेली आहे त्या संदर्भात प्राधिकरण किंवा काय सांगाल तुम्ही?
0: आता आपल्याकडे जे सगळे नवीन प्रोजेक्ट येतात ते आपण पीडीएनने ठेवतो म्हणजे पाईप वॉटर प्राईव्ह डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये असतात. सुरुवातीला ते ओपन चॅनल्स असायचे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा लॉस व्हायचा. आता स्कॅडा मीटर नंतर आता आपण सॅटेलाईटचा सुद्धा वापर करायला सुरुवात केला डिजिटायझेशन झालं मीटरिंग झालं आणि आता आपण फिजोमीटरची सुद्धा प्रावधान त्याच्यामध्ये लागू केलेली आहे. एसटीपीने एटीपी आणि जितके पण आता सीईटीपी आहे त्यालासुद्धा मोजमाप करण्याकरिता एक यंत्रणा आपण साध्य केलेली आहे. तर टेक्नॉलॉजीचा डिजिटायझेशनचा आता पुरेपूर वापर करण्यासाठी आम्ही प्रयोजन आणि आमच्या टॅरिफ ऑर्डरमध्ये निकष टाकलेले आहेत. त्याचं इम्प्लिमेंटेशन आता जेव्हा चेक होईल त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये इम्प्लिमेंटेशन सुद्धा होईल असं आम्हाला वाटतं.
1: नक्कीच. आणि आजच्या महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनेमध्ये काय त्रुटी आहेत आणि त्या कशा दूर केल्या जातील याबद्दल काही सांगाल का? असं वाटतंय की काही त्रुटी आहेत अजून?
0: ऍक्च्युली महाराष्ट्र खूप मोठा आहे. 308 लाख हेक्टर तुमची जागा आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे 4000 प्रोजेक्ट्स आहेत म्हणजे मीडियम मायनर आणि मेजर. याच्यानंतर लोकल सेक्टरमध्ये कमीत कमी 96000 प्रोजेक्ट्स आहेत. याच्याऐवजी तुमच्याकडे नदी नाले आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्या व्यवस्थापन करण्याची जी धुरा जलसंपदाकडे आहे तर त्यांच्याकडे एम्प्लॉईज जे आहेत ते खूप लिमिटेड आहेत. आणि मी जसं म्हटलं की लोकांना असं वाटतं की तुम्ही रेड हँडेड पकडा हा एक प्रॉब्लेम असतो. त्याच्यानंतर दुसरं असतं की त्यांच्या सोबत जे पण काही इश्यूज असतील ते आमच्यापर्यंत बहुधा पुष्कदा पोहोचत नाही तो पण एक मोठा प्रश्न असतो. आपण सेक्टोरल जर घेतलं म्हणजे कॅटेगरी ऑफ यूज पणे घेतलं तर ते सांगायला मला जास्त सोपी पडेल. जसं इंडस्ट्रीजचा जो प्रॉब्लेम आहे की इंडस्ट्रीजमध्ये आज मला दिसतं की फक्त 900 मिलियन क्युबिक मीटर पाणी हे वापर केलं जातं पण वास्तविक पाहता तो आकडा लक्षात येत नाही की एक्झॅक्टली खरंच 900 मिलियन क्युबिक मीटर पाणी कसं असू शकतं कारण ज्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज आहे आपल्याकडे. तर कुठेतरी हा NRW नॉन रेव्हेन्यू वॉटर UFW हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो पकडला जात नाही आहे. त्याच्यानंतर पाणी चोरी हा खूप मोठा प्रकार आहे. मीटरिंग नसल्यामुळे पाणी चोरीसुद्धा पकडणं आम्हाला पुष्कदा अशक्य होत असतं. तर हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याला आपल्याला टॅप करायचं आहे. तिसरं म्हणजे पुष्कळ ठिकाणी आता आपली जी धरणं बांधल्या गेलेली आहे त्याला स्पेशल रिपेअर्स लागतो त्याच्यामध्ये सिल्टेशन झालेलं आहे. तर या पण बाबीवर तेवढंच महत्त्वपूर्ण म्हणजे फंडिंगची पण रिक्वायरमेंट आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हसुद्धा रिक्वायरमेंट आहे. तर असे महत्त्वाचे खूप सगळे प्रश्न जलसंपदा विभागाकडे आज आहेत आणि त्यालासुद्धा ते व्यापकपणे काम करण्याची करतात आहे. याच्यासाठी फंडिंगसाठी आम्ही एक तरतूद आमच्या टॅरिफ ऑर्डरमध्ये केली की जो पण काही तुम्हाला इंटरेस्ट मिळतोय ज्या काही पेनल्टीज मिळतात आहे त्याला आम्ही इअरमार्क करायला सांगितलं आहे स्पेशल रिपेअर्स करता. हे सुद्धा पहिल्यांदाच झालं की तो जो फंड असेल तो फंड तुम्हाला रेग्युलर ऑपरेशन अँड मेंटेनन्समध्ये न वापरता स्पेशल रिपेअर्स करता वापरण्यात यावं कारण स्पेशल रिपेअर्ससाठी फंडिंग जी असते ती मिळत नाही आणि त्यामुळे जे नवीन धरणं येतात पण जुन्या जे धरणं असतात त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायला किंवा फंड्स नसल्यामुळे ती जी त्रुट आहे ती सुद्धा आम्ही भरून काढण्याचा एक प्रयत्न केलेला आहे या टॅरिफ मार्फत.
1: नक्कीच. ज्या काही त्रुटी आहेत पण त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर जबाबदारीने काम सुरू आहे.

श्रोते हो, जलसंपत्तीचं संरक्षण केवळ शासन किंवा नियमन यंत्रणेची जबाबदारी नसून पाणी वापरणाऱ्या प्रत्येक घटकाची ही सामूहिक जबाबदारी आहे. आजच्या काळात जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणे आवश्यक आहे. उपलब्ध जलसंपत्तीचं अचूक आकलन, पाण्याचा वापर, निरीक्षण आणि नियोजन यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका काय असू शकते याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत दिलखुलासच्या पुढील भागात. आजच्या संवादासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 झालेली आहेत. ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत विक्रम्स फिटनेस

0: तुमच्या फिटनेस साठी फक्त विक्रम्स फिटनेस।
1: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा।
0: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
1: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर।
0: संपर्क 90111 32 500
1: 9011 32 500।
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस। थिंक फिट स्टे फिट।
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी आज आली आहे विक्रम्स फिटनेस मध्ये आणि आज आपण गप्पा मारणार आहोत मॅडमशी। नमस्कार मॅडम।
4: नमस्कार।
1: आपलं नाव सांगता?
4: अवंती राजवाडे।
1: आपण विक्रम्स फिटनेस मध्ये का जॉईन झालात? काही त्रास होत होता, वजन कमी करायचा हा एकच उद्देश होता की अजून काही?
4: ऑफकोर्स वजन कमी करायचं होतं, हे तर बेसिक होतं, आणि अलॉंग विथ दॅट डिसिप्लिन विच वॉज कम्प्लिटली मिसिंग। सो दोन्ही गोष्टींसाठी।
1: इथे ज्या पद्धतीने डाएट जातं किंवा जे एक्सरसाइज सांगितले जातात त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ते फॉलो करणं इझी आहे, हार्ड आहे? केल्यानंतर काही फरक पडलाय का आणि आजचा रिझल्ट काय आहे?
4: एक्सरसाइज अगदीच सोपे आहेत। म्हणजे समजा मी नाही इथे येऊ शकले तर मी घरी 15-20 मिनिट जेवढे पॉसिबल आहेत तेवढे करू शकते। सो दॅट इज द फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग। सेकंडली डाएट ऑल्सो खूपच नॉर्मल आहे, फार काही विशेष करावं लागत नाही।
1: ओके।
4: इथून खूपच एक्सटर्नल सपोर्ट हा खूप चांगला आहे। सो बेसिकली मला इथली चांगली गोष्ट एकच आवडली की कधी कधी तुम्हाला एक्सटर्नल प्रेशर गरजेचं असतं, अँड आय एम अ ग्रेट फूडी, सो एक्सटर्नल स्ट्रीट फूड मला प्रचंड आवडतं। बट टू कंट्रोल दॅट तुम्हाला कधी कधी एक्सटर्नल प्रेशरची गरज असते, जे इथून उत्कृष्ट आहे। इट्स नॉट अबाउट द वन अवर। इथे आल्यानंतर ते विचारतात, जे प्रेशर दिवसभर राहतं,
1: बरोबर,
4: जी खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासारख्या बेसिकली लोकांना।
1: ओके ओके। आणि यामुळे लाईफस्टाईल मध्ये काही फरक पडलाय का? अजून काही वेगळं उत्साह वाढलाय वगैरे असं काही जाणवतं?
4: नक्कीच। म्हणजे मला उत्साह जो म्हणू ना तो विदिन 15 डेज मला ते पहिलं जाणवलं। माझं वेट रिड्यूस डाऊन झालं नव्हतं, पण मला जो एनर्जी होती ती 15 दिवसांनी जाणवायला लागली स्वतःमध्ये, की आय वॉज एबल टू डू पेशंटली मोर थिंग्स।
1: ओके।
4: जे मला पॉसिबल होत नव्हतं।
1: खूप छान वाटलं अवंती मॅम तुमच्याशी बोलून, आणि तुमच्या फ्युचर लाईफ साठी तुम्हाला ऑल द बेस्ट।
4: थँक्यू।
1: कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही। ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500 90111 32 500 9011 32 500। विक्रम, अवंती मॅमचा हा एक्सपिरियन्स आपण ऐकला, काय सांगशील त्यांच्या?

0: बद्दल.
1: सांगतो आता अवंती मॅडमनी जसं म्हणलं तसं की दोन चार गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याकडे क्लायंट येतात तर तेव्हा त्यांना डाएट एक्सरसाइजचा जो आपण पॅटर्न फॉलो करायला सांगतो तर पहिली गोष्ट तो डुएबल असला पाहिजे आणि तो आपल्याकडे असतो. तो का डुएबल असतो? कारण का त्या व्यक्तीची फिजिकल कपॅसिटी बघून आणि त्याला अनुसरूनच आम्ही इकडे व्यायाम देतो. आता एक ह्याच्यामध्ये फिटनेस ट्रेनर्सनी लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण एखाद्या क्लायंटला व्यायाम देतो तर त्या व्यक्तीचं आयुष्यभराचं काम म्हणजे वजन कमी करणं हे नसतं किंवा जोरजोरात व्यायाम करणं हे नसतं. त्या व्यक्तीला बाहेरही जाऊन वर्क लाईफ, फॅमिली लाईफ या सगळ्या गोष्टी सांभाळून ते आपल्याकडे तासभर येऊन व्यायाम करत असतात. तर त्यामुळे तो व्यायाम झाल्यानंतर त्या व्यक्तीला अजून उत्साह वाटला पाहिजे, अजून त्या व्यक्तीची एनर्जी लेवल वाढली पाहिजे, हे त्या व्यायामाचं उद्देश असलं पाहिजे. आणि आपल्याकडे अवंती मॅडमनी आता मगाशी एक्झॅक्टली तेच सांगितलं की आपल्याकडचा एक्सरसाइज अँड डाएट फॉलो करायला लागल्यानंतर त्यांना 15 दिवसात फरक स्वतःच जाणवला अशा ह्याच्यात की त्यांचा उत्साह वाढला, त्या पेशंटली जास्त गोष्टी करायला लागल्या ज्या त्या आधी करू शकत नव्हत्या. त्यामुळे बेसिकली थोडक्यात सांगायचं त्यांची कार्यक्षमता वाढली. दुसरी गोष्ट म्हणजे वजन तर त्यांचं कमी होतं. आता 67.3 त्यांचं वजन होतं, आता ते 63.5 ला आलेलं आहे. त्यामुळे 4 किलो वजन कमी झालेलं आहे. पण हे फक्त वजन कमी होणं ही एक गोष्ट झाली. आणि अवंती मॅडमची सुरुवात तर छान झाली आहे, डिसिप्लिन ऑलरेडी त्यांना लागलेला आहे आणि आय एम शुअर ते आता पुढे कंटिन्यू करतील. वजन तर चटकन होईल कमी, ते झाल्यानंतर सुद्धा आज त्यांना डिसिप्लिन फॉलो केल्यानंतर एक्झॅक्टली शरीर कसं चांगलं पद्धतीने रिस्पॉन्ड करतं हे आज त्यांना लक्षात आलं. ही माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची गोष्ट.
0: म्हणूनच श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500 90111 32 500 9011 3250. पुन्हा भेटूयात विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस, थिंक फिट स्टे फिट.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:45 झालेली आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रम भावधारा.
6: जगातील सर्वात मोठं मंदिर अंगकोरवाट विष्णुधाम कंबोडिया, प्राध्यापक क्षितिज पाटुकले लिखित कॉफी टेबल बुकचा लोकार्पण सोहळा.
7: यात आहे अंगकोरवाट मंदिर समूहाची रंजक माहिती, इतिहास, वारसा आणि भरपूर सुंदर फोटो.
6: माननीय रवींद्रजीत चव्हाण, विवेक गणपुले, दुर्गेश परुळेकर आणि अलकाताई मुतालिक यांच्या उपस्थितीत
7: यावेळी अंगकोरवाट मंदिर स्थापत्य ही डॉक्युमेंटरी फिल्म दाखवण्यात येईल. सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
6: रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता कुडाळ देशकर भवन, राजाजी पथ, स्वामीनारायण मंदिरासमोर, रामनगर, डोंबिवली पूर्व.
8: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
9: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
8: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
9: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
10: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा, विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती.
11: 2 ते 10 डिसेंबर 2026. इतिहास, संस्कृती, वारसा, मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम.
10: अंकोर थॉम, बयॉन, बांटी श्री सह 14 मंदिरे, नॅशनल म्युझियम, टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य.
11: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले. शाकाहारी भोजन, 5-स्टार हॉटेल्स, आतापर्यंत 1200+ जणांची कंबोडिया भेट.
10: विमान प्रवास, व्हिसा, सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त.
11: ऑनलाईन बुकिंग साठी कंबोडिया अंकोर फाउंडेशन डोंबिवली. संपर्कासाठी फोन 98 21 40 38 38.
10: फोन पुन्हा एकदा 98 21 40 38 38.

अपर्णा मयेकर यांनी गायलेलं शरदिनी महाडेश्वर यांचं गीत आपण ऐकलं. जयवंत कुलकर्णी आणि शोभा जोशी यांनी गायलेलं मधुवंती सप्रे यांचं गीत आता ऐकूया.

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण. नेपाळमधल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 169 भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश, तर 275 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव काल रात्री देशभरात उत्साहात साजरा. अहमदाबाद इथं आजपासून जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धा. आणि महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया करंडक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत. आता सविस्तर बातम्या. प्रख्यात शिक्षणतज्ञ, तत्वज्ञ, लेखक आणि माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी देशात राष्ट्रीय शिक्षक दिन पाळला जातो. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आदरांजली अर्पण केली असून एक असामान्य शिक्षक असं त्यांचं वर्णन केलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षक आणि शिक्षण तज्ञांना त्यांचं ज्ञान अद्ययावत ठेवण्याचं, तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचं आणि अध्यापनाच्या नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करण्याचं आवाहन यानिमित्तानं केलं आहे. शिक्षक आणि शिक्षण तज्ञ आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यात आणि त्यांचं चारित्र्य घडवण्यात महत्वाची भूमिका बजावतात, असंही राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत आज 48 शालेय शिक्षकांना आणि उच्च शिक्षण संस्थांमधील 21 शिक्षक आणि प्राध्यापकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. नेपाळमधल्या पूरग्रस्त त्रिशुली बाजार भागातून काल आणखी 3 भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. यात एका 5 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. आतापर्यंत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेल्या भारतीयांची एकूण संख्या 169 झाली आहे. मात्र अद्याप 275 भारतीय नागरिक बेपत्ता आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. चीनमधून 1907 भारतीयांनी नेपाळमध्ये सुरक्षित प्रवेश केला असून काठमांडूमधील भारतीय दूतावास सुरक्षित बाहेर काढलेल्या भारतीयांच्या मायदेशी परतण्यासाठी विमान प्रवासाची व्यवस्था करत आहे. तिबेट स्वायत्त प्रदेशात कोणताही भारतीय प्रवासी अडकलेला नाही, असंही जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान भारतानं नेपाळला 95 टन मदत साहित्य पुरवलं असून नेपाळ सरकारच्या आवश्यकतेनुसार भारत मदत कार्य सुरू ठेवेल, असंही जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. नेपाळमध्ये पुरामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 1295 पोहोचली असून बचाव पथकांना आणखी काही मृतदेह सापडले आहेत. बचाव पथकांनी 12,000 अधिक लोकांची सुटका केली असली तरी सुमारे 5

हजार लोक अद्याप बेपत्ता आहेत. भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव काल अष्टमीला मध्यरात्री देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. उत्तर प्रदेशात मथुरेमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरातही विविध धार्मिक विधींसह जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पश्चिम बंगाल, दिल्ली, महाराष्ट्रासह विविध ठिकाणच्या इस्कॉन मंदिरांसह विविध श्रीकृष्ण मंदिरांमध्ये देखील भक्तिमय वातावरणात जन्मोत्सव साजरा झाला. महाराष्ट्रात आज विविध ठिकाणी गोपाळकाला अर्थात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज तमिळनाडूच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते चेन्नई इथं हृदयाच्या झडपा आणि संरचनात्मक आजारांवरील प्रगत उपचार या विषयावरील इंडिया वॉल्स 2026 या राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यांच्या हस्ते चेन्नईतल्या गिंडी इथं इंडिया वॉल्फ रजिस्ट्रीचं उद्घाटन होणार असून दिनमलार वृत्तपत्राच्या 75व्या वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट प्रकाशन सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. उद्योगपती श्रीराम यांनी 1926 या महाविद्यालयाची स्थापना केली होती. दिल्ली विद्यापीठाचा भाग असलेलं आणि वाणिज्य, अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन क्षेत्रातलं दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेलं श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स देशातला एक प्रमुख उच्च शिक्षण संस्था आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयांसाठी यूजीसी नेट परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. येत्या 9 आणि 10 सप्टेंबर रोजी ही परीक्षा होणार आहे. या विषयांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्रुटी आढळल्यानंतर संस्थेनं पुनर्परीक्षेची घोषणा केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर जात आहेत. गृहमंत्रालयाच्या विविध विभागांशी संबंधित आणि गोव्याशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उद्या त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार असून त्यानंतर ते अंमली पदार्थांच्या विषयावर पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. संध्याकाळी अटल भवन इथल्या भाजपच्या नवनिर्मित राज्य कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून पक्षाच्या राज्य कोर कमिटीची बैठकही ते घेणार आहेत. सोमवारी ते वेस्टर्न झोनल काउन्सिलची बैठक आणि गोवा पोलिसांचा प्रेसिडेंट्स कलर्स पुरस्कार सोहळा या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल वॉर्सा इथं पोलंडचे राष्ट्राध्यक्ष कॅरोल नौरोकी यांची भेट घेतली. भारत आणि पोलंड धोरणात्मक भागीदारीबद्दल त्यांनी चर्चा केली. त्यांनी भारत पोलंड संसदीय गटाच्या सदस्यांचीही भेट घेतली आणि भारत पोलंड यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याबाबत विचारविनिमय केला. तत्पूर्वी जयशंकर यांनी संयुक्त कृती आराखडा 2024-28 प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पोलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री रादोस्लाव सिकोरेस्की यांची भेट घेतली. यावेळी युक्रेनमधील संघर्षासह विविध प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली तसंच हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीला चालना देण्याच्या गरजेवर भर देण्यात आल्याचं जयशंकर यांनी सिकोरेस्की यांच्यासमवेत संयुक्तपणे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. भारत आणि बेल्जियम यांच्या सागरी क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्याचं आश्वासन बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट दे विव्हर यांनी दिलं आहे. भारत युरोपीय महासंघ मुक्त व्यापार कराराबाबत काल मुंबईत झालेल्या भारत बेल्जियम उच्चस्तरीय चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन, संरक्षण, शेती आणि अन्न प्रक्रिया आणि दागिने अशा एकंदर 5 क्षेत्रांमध्ये बेल्जियम आणि भारत यांच्या अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक आहेत असं मत यावेळी गोयल यांनी व्यक्त केलं. भारत आणि बेल्जियम यांच्यातला द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याच्या वाटचालीत महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. बिहारची राजधानी पाटणासह भागलपूर, जहानाबाद, भोजपूर, नालंदा, रोहतास, वैशाली आदी 14 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत तर सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. या पुरामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं असून 8 लाखांहून अधिक लोकांना या पुराचा फटका बसला आहे. विविध जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे असं आपत्ती व्यवस्थापन विभागानं म्हटलं आहे.
न्यूयॉर्क इथं सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत गतविजेत्या

0: सेरेना सबलिंका हिनं कामिला राखीमोचा 6-3, 6-4 असा पराभव केला. आता पुढल्या फेरीत तिचा सामना अमेरिकेच्या टेलर टाउनसेनशी होणार आहे. तर पुरुष एकेरी डॅनियल मेदवेदेवनं आर्थर रिंडर रेक्नेचा 6-4, 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करत चौथ्या फेरीत धडक मारली. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी शेंझेन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. डेन्मार्कच्या किम एस्ट्रिप आणि अँडर्स साकप्रूप रास्मुसेन या जोडीचा त्यांनी पराभव केला. मात्र पुरुष एकेरीत हाँगकाँगच्या ली चुक यू कडून पराभव झाल्यानं भारताच्या किदांबी श्रीकांतचं आव्हान संपुष्टात आलं आहे. अहमदाबाद इथं आजपासून जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धेची सुरुवात होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. या स्पर्धेत 29 सदस्यांच्या भारतीय संघासह 19 देशातील 105 खेळाडू सहभागी झाले आहेत. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया करंडक स्पर्धेत आज अ गटाच्या शेवटच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानची लढत होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना होणार आहे. भारतानं यापूर्वीचे दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीत आपलं स्थान पक्क केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण. नेपाळमधल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 169 भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश, तर 275 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव काल रात्री देशभरात उत्साहात साजरा. अहमदाबाद इथं आजपासून जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धा आणि महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया करंडक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 8:40 झालेली आहेत. यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: शिक्षक दिनानिमित्त विशेष रूपक गुरुने दिला ज्ञानरूपी वसा. लेखिका प्राध्यापिका कश्मीरा दळी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य अनघा मगदूम. सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे.

गुरुवीणे कोण दाखविल वाट, आयुष्य जाई निष्फळ अचाट, न कळे हित आणि अनहित, गुरुचरणी ठेवावे चित्त. आज 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन. याचं स्मरण होताच प्रत्येकाच्या डोळ्यासमोरून बालपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास तरळून जातो. आजवर आपल्याला घडवण्यात, नावलौकिक मिळवण्यात आणि एक सुजाण व्यक्ती म्हणून आपली जडणघडण करण्यात ज्यांनी महत्वाची भूमिका निभावली आणि ज्यांनी अविरत संस्कार प्रदान केले अशा आपल्या शिक्षकांचं स्मरण झाल्याशिवाय हा दिवस सार्थकी लागला हे म्हणणं केवळ अशक्य आहे. शिक्षक आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांचं स्मरण झालं की कृतज्ञतेच्या भावनेनं मन भारावून जातं. शिक्षक विद्यार्थ्याला केवळ पुस्तके ज्ञान देत नाही, ते विचार देतात, मूल्य रुजवतात, योग्य अयोग्याची जाण देतात आणि व्यक्तिमत्व घडवतात. या ठिकाणी आपल्या शिक्षकांचं स्मरण करत असताना कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या इतकं दिलं तुम्ही मला, खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला या ओळी आठवतात. खरंच आता आपण ज्या ठिकाणी आहोत तेथून मागे वळून पाहिलं तर नेहमी आपल्याला भरभरून देणारे, आपल्याला घडवणारे शिक्षक आठवतात. ज्ञान देणाऱ्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आपल्या सांस्कृतिक जीवनात प्राचीन काळापासून रुजलेली आहे. तथापि आधुनिक भारतामध्ये शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे द्वितीय राष्ट्रपती, विख्यात तत्वज्ञ, शिक्षण तज्ज्ञ आणि आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचा दिवस. त्यांचा जन्म 1888 मध्ये एका प्रतिष्ठित हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला. प्राध्यापक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास तत्वज्ञानाचे अभ्यासक, विद्यापीठातील शिक्षक, कुलगुरू, राजनैतिक प्रतिनिधी, भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि पुढे भारताचे दुसरे राष्ट्रपती अशा विविध जबाबदाऱ्यांपर्यंत पोहोचला. परंतु एवढी मोठी पद भूषवूनही त्यांची

0: त्या व्यक्तिमत्वाच्या केंद्रस्थानी कायम राहिली ती शिक्षकाची ओळख. आज आपण शिक्षक दिवस उत्साहात साजरा करतो. त्याची कथा अशी आहे, 1962 मध्ये डॉक्टर राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्या काही चाहत्यांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली. त्यावेळी डॉक्टर राधाकृष्णन यांनी स्वतःच्या जन्मदिवसाचा वैयक्तिक उत्सव करण्यापेक्षा 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षकांच्या सन्मानार्थ साजरा करावा अशी भावना व्यक्त केली. त्यामुळे 5 सप्टेंबर हा दिवस एका महान व्यक्तीच्या जन्मदिनाचं स्मरण करण्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण भावी पिढीला आकार देणाऱ्या शिक्षक वर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस बनला. डॉक्टर राधाकृष्णन हे तत्वज्ञ आणि शिक्षक होते. ते एकदा म्हणाले होते, शिक्षण परिपूर्ण होण्यासाठी ते मानवतावादी असलं पाहिजे. त्यात केवळ बौद्धिक प्रशिक्षणाचाच नव्हे तर हृदयशुद्धी आणि आत्मिक शिस्तीचाही समावेश असला पाहिजे. शिक्षणामुळेच माणसे आणि समाज घडवले पाहिजेत असं त्यांनी घोषित केलं. एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून डॉक्टर राधाकृष्णन यांचा प्रभाव वर्गखोलीपुरता मर्यादित राहिला नाही, तो शैक्षणिक धोरणं आणि सुधारणांपर्यंत विस्तारला. समाजाच्या बदलत्या गरजा ओळखून शिक्षणाची गुणवत्ता आणि प्रासंगिकता वाढवणं तसंच शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करणं या दोन्ही बाबींना त्यांनी समान महत्व दिलं. अनुदान, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढवणं तसंच उत्कृष्टता आणि नाविन्याची संस्कृती विकसित करणं या दिशेने त्यांचं कार्य उल्लेखनीय होतं. शैक्षणिक परिवर्तनाचा आधार शिक्षक शिक्षण आणि शिक्षकांच्या व्यावसायिक विकासात आहे असं राधाकृष्णन यांना वाटत होतं. शिक्षक हे शिक्षण व्यवस्थेतील बदलाचे खरे वाहक आहेत. म्हणून प्रशिक्षण कार्यक्रम, उत्तम कार्य परिस्थिती आणि समाजासाठी त्यांनी केलेल्या सेवेची योग्य दखल याद्वारे शिक्षकांचे सक्षमीकरण झालं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू आध्यात्मिक मानवतावाद हा होता. त्यांच्या दृष्टीनं शिक्षणात बुद्धी, नीतिमत्ता आणि मूल्य शिक्षण यांचा समतोल आवश्यक होता. ही दृष्टी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 सुसंगत दिसते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल सांगत आहेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कला विभागाच्या उपप्राचार्या कल्पना आठले. त्या म्हणाल्या,
1: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे आताच्या काळाच्या दृष्टीनं खूप चांगला बदल डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे असं मला वाटतं. आधी मुख्यतः पुस्तकी शिक्षण किंवा पाठांतरावर आधारित मूल्यमापन असं स्वरूप जास्ती होतं, परंतु आता विद्यार्थ्यांना ज्याच्यातून प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल किंवा समाजाशी हे विद्यार्थी जोडले जातील, त्यांना सामाजिक समस्या समजतील अशा प्रकारची अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे आणि त्यामुळे हा अभ्यासक्रम जास्त कालोचित आहे असं मला वाटतं. एनईपीमुळे विद्यार्थ्यांना आपला जो मुख्य विषय आहे त्याच्या बरोबर जे अन्य विषय शिकायला मिळणार आहेत त्याच्यातून त्यांचा व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. त्यांनी जर तशा संधी घेतल्या आणि महाविद्यालयांमध्ये पुष्कळ पर्याय उपलब्ध असतात त्याच्यामधून जर त्यांनी आपल्याला आवडणाऱ्या अशा पर्यायांची निवड केली तर निश्चितच त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर एक स्किल एनहान्समेंट कोर्स म्हणून आहे ज्याच्यामध्ये कौशल्य त्यांची काही विकसित व्हावीत अशी अपेक्षा आहे किंवा आपल्या विषयाशी संबंधित अशी कौशल्य शिकवणारी सुद्धा कोर्सेस आहेत. तर कौशल्याधारित शिक्षणाला या धोरणाने खूप महत्व दिलेलं आहे आणि प्रत्येक विषयाचं कौशल्य शिकवलं जावं यासाठी हे धोरण आग्रही आहे असं वाटतं आणि त्यामुळे याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. केवळ पुस्तकी शिक्षण घेण्यापेक्षा आपल्या विषयाचं प्रॅक्टिकल नॉलेज घेणं, त्याचा उपयोग काय आहे असं मार्गदर्शन ज्याच्यातून मिळेल अशी रचना अभ्यासक्रमाची अपेक्षित आहे.
0: आजच्या स्थितीचा विचार करता तंत्रज्ञानाच्या प्रगत युगात आपण वावरत आहोत, जेथे आपल्याला क्षणाक्षणाला चुटकीसरशी अगणित विषयांची माहिती मिळते. पुस्तकाबरोबरच इंटरनेट, डिजिटल माध्यमे आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेसारखी नवी साधनं विद्यार्थ्यांच्या हातात आली आहेत. त्यामुळे आजचा मूलभूत प्रश्न केवळ माहिती कुठून मिळेल हा राहिलेला नाही, तर मिळालेल्या माहितीचा विवेकपूर्ण उपयोग कसा करायचा हा अधिक महत्वाचा विषय झालाय. याच ठिकाणी राधाकृष्णन यांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन आज ही मार्गदर्शक ठरतो. अर्जित केलेल्या शिक्षणानं विचार करण्याची क्षमता, मूल्यदृष्टी आणि आपल्या कर्तव्याची जाणीव विकसित व्हावी हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. म्हणूनच तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी शिक्षकाची आवश्यकता संपत नाही, उलट त्यांच्या भूमिकेचं स्वरूप बदलतं. माहिती देणाऱ्या शिक्षकापेक्षा माहितीचे ज्ञानात आणि ज्ञानाचे विवेकात रुपांतर घडवणारा शिक्षक आजच्या काळात अधिक महत्वाचा ठरतो असं म्हणणं अतिशयोक्तीचं ठरणार नाही.

0: काळ बदलला आणि त्याबरोबर शिक्षणाची साधनं, संस्था, पद्धतीही बदलत गेल्या. गुरुकुलातील निवासी प्रत्यक्ष शिक्षणापासून पाठशाळा, विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठे आणि आजच्या डिजिटल शिक्षण व्यवस्थेपर्यंतचा भारतीय शिक्षणाचा आजवरचा मोठा प्रवास झाल्याचा आपण पाहतो. आज प्रत्यक्ष वर्गाबरोबरच ऑनलाईन वर्ग, डिजिटल ग्रंथालयं, मुक्त शैक्षणिक साधनं आणि तंत्रज्ञानाधारित अध्यापन यामुळे शिक्षणाच्या भौगोलिक सीमाही मोठ्या प्रमाणात विस्तारल्या आहेत. आजही गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेणारे, शास्त्र रक्षण करणारे, प्राचीन परंपरेने अध्ययन करणारे काही विद्यार्थी आहेत. परंतु आजच्या आधुनिक युगात जनमानसापर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाची कास धरणं सर्वांनाच आवश्यक झालंय. आपली परंपरा जपणारी गुरुकुल शिक्षण पद्धती सुद्धा आधुनिक झालीय. याबाबत सांगत आहेत कैलासवासी बाबूराव जोशी गुरुकुल प्रकल्पाचे प्रमुख वासुदेव परांजपे.
1: नमस्कार. आपल्या सध्याच्या शैक्षणिक पद्धतीमध्ये अकॅडमिक आणि तंत्रज्ञान शिक्षणावर जास्त जोर दिला जातो की ज्यातून मुलांचा बौद्धिक विकास होऊ शकेल. परंतु जर आपल्याला सक्षम भारत किंवा सशक्त युवा पिढी घडवायची असेल तर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच मानसिक आणि शारीरिक विकासावर सुद्धा जोर देणे आवश्यक आहे. मानसिक आणि शारीरिक बौद्धिक विकास जर पूर्णपणे व्हावा अशी अपेक्षा असेल तर या उद्देशानं आमच्या गुरुकुलामध्ये सुरुवातीला सर्वप्रथम सकाळी मुलं जेव्हा शाळेमध्ये येतात तेव्हा आपण त्याची सुरुवात उपासनेनं करतो. त्या उपासनेमध्ये सर्व श्लोक, मेडिटेशन हे झाल्यानंतर सूर्यनमस्कार, कराटे, त्यानंतर नियमित अध्यापन पद्धती, त्यानंतर रोज स्पोर्ट्स घेतले जातात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटींचा समावेश आहे की ज्याच्यामध्ये स्विमिंग असतं, सायकलिंग असतं, ट्रेकिंग असतं, नाईट कॅम्प असतात. वेगवेगळ्या समाजाला जोडणाऱ्या ऍक्टिव्हिटी आपण घेतो ज्याच्यामध्ये आपण रक्षाबंधन घेतो, राखी विक्री उपक्रम आपण घेतो, मातृभोजन उपक्रम घेतो. अशा सर्व उपक्रमांमार्फत मुलांचा मानसिक आणि शारीरिक विकास हा योग्य प्रकारे होऊ शकतो. अशा पद्धतीनं जर शिक्षण दिलं तर नक्कीच मुलांचा सर्वांगीण विकास होईल आणि सर्वांगीण विकास झाला तर एक सशक्त युवा पिढी आपल्या देशात नक्की घडू शकेल असं वाटतं.
0: प्राचीन काळातील गुरु शिष्य आणि आधुनिक काळातील शिक्षक विद्यार्थी या दोन संज्ञांकडे पाहिलं तर शिक्षणाच्या प्रदीर्घ प्रवासातील परिवर्तन आपल्या लक्षात येतं. पूर्वी शिक्षणाचा केंद्रबिंदू गुरु होता. ज्ञानाची उपलब्धता मर्यादित असल्यामुळे गुरु हा ज्ञानाचा प्रमुख स्रोत होता. आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. विद्यार्थ्याला एका क्षणात असंख्य स्रोतांमधून माहिती उपलब्ध होऊ शकते, त्यामुळे शिक्षक आता ज्ञानाचा एकमेव स्रोत राहिलेला नाही, पण म्हणून त्याचं महत्व कमी झालेलं नाही. उलट आज शिक्षकाची भूमिका अधिक व्यापक झाली. तो केवळ ज्ञान देणारा नसून ज्ञानाकडे नेणारा, केवळ उत्तर सांगणारा नसून योग्य प्रश्न विचारायला शिकवणारा, माहिती स्वीकारायला नव्हे तर तिची चिकित्सा करून योग्य ते ग्रहण करायला शिकवणारा आणि स्पर्धेच्या जगात विद्यार्थ्याला स्वतःची मूल्यदृष्टी जपण्यास मदत करणारा मार्गदर्शक शिक्षक बनलाय. म्हणून गुरु शिष्य ते शिक्षक विद्यार्थी हा प्रवास केवळ संबोधनाचा बदल नाही, हा भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या बदलत्या स्वरूपाचा प्रवास आहे. गुरुकुल बदलले, वर्ग खोल्या बदलल्या, फळा खडूपासून स्मार्ट बोर्ड पर्यंत साधनं बदलली, ग्रंथापासून डिजिटल माध्यमांपर्यंत ज्ञानाचे स्रोत बदलले, पण एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान, विवेक आणि मूल्यांचा, कला आणि संस्कृतीचा वसा पुढे नेण्याचं शिक्षकाचं मूलभूत कार्य आजही कायम आहे आणि ते भविष्यातही कायम राहील. आजच्या परिस्थितीत एक स्वाभाविक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे जेव्हा विद्यार्थ्याला माहिती सहजपणे उपलब्ध होत आहे तेव्हा शिक्षकाची आवश्यकता नेमकी काय आहे. याचं उत्तर देते इयत्ता 10वीतील विद्यार्थिनी समृद्धी विजयकुमार सावंत.
2: आज आपण अशा युगात जगत आहोत जिथे मोबाईल आपल्यासाठी सर्वस्व आहे. आपल्याला कोणतीही शंका पडली की आपण लगेच गुगल, युट्यूब किंवा AI ला आपला प्रश्न विचारतो. मग मला असा प्रश्न पडतो किंवा आपल्या सर्वांनाच असा प्रश्न पडतो की AI सक्षम असताना शिक्षकांची काय गरज आहे. पण मला असं वाटतं की आपल्याला AI माहिती देऊ शकतो, पण त्या माहितीला दिशा आपले शिक्षक देत. मला छोटासा एक अनुभव आला तो मी तुम्हाला सांगते. मला नृत्य स्पर्धेसाठी एक छोटासा डान्स करायचा होता, त्यासाठी मी AI मोडला काही आयडियाज विचारल्या, युट्यूबला काही परफॉर्मन्स बघितले आणि त्यानुसार प्रॅक्टिस करायचा प्रयत्न केला. पण त्यात मला काही अडचणी आल्या आणि त्या अडचणी मी लगेचच माझ्या शिक्षकांकडे घेऊन गेले. त्यांनी मला त्या स्टेप्स एकदम चांगल्या प्रकारे दाखवल्या आणि त्याच्यामुळे खूप माझ्या डान्समध्ये चांगली अॅक्युरन्सी आली. त्यामुळे आपण AI पासून खूप माहिती मिळवतो, पण त्याला अॅक्युरन्सी हे आपले शिक्षकच देतात. त्यासाठी शिक्षक आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. तसेच आपण आपल्या परीक्षेत कधी कधी आपल्याला कमी गुण मिळतात तेव्हा आपण निराश होतो, तेव्हा आपल्याला AI सर्व प्रश्नांचे उत्तर देईल, आपल्याला वेळापत्रक बनवेल, पण तू हे करू शकतेस, तुझ्यात तेवढी क्षमता आहे, तू प्रयत्न कर, असं सांगणारे आपले शिक्षकच आहेत. ते आपल्याला धीर देतात, आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवतात.

0: आपल्या फक्त शिक्षकच आहेत. मी आजवर शिकत असताना आमच्या शिक्षणात खूप साऱ्या प्रकारचे अडथळे आले, जसं की कोरोना. त्या कोरोनाच्या काळात शिक्षकांनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतलं. त्यावेळेस त्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतलं, त्यामुळे आमचा पाया जरा सुधारला. त्यानंतर स्कॉलरशिप होती, स्कॉलरशिपच्या वेळेस आमच्या स्कॉलरशिपला मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, त्यांनीही आमचं खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यामुळे आम्ही खूप चांगल्या मार्कांनी पास झालो. त्याचप्रकारे आता मी 10वीला आहे. तर या प्रवासात जेव्हा जेव्हा मी माझ्या शिक्षकांकडे काही माझ्या शंका घेऊन गेले, त्यांनी मला कधीही नाकारलं नाही. त्यांनी लगेचच माझ्या सर्व शंकांचं निरसन केलं. अगदी जरी मी घरी असताना त्यांना रात्रीचा जरी कॉल लावला, तरी ते मला लगेचच त्या प्रश्नाचं उत्तर जमेल तसं ते मला सोडवून देतात. तसंच आजच्या जेंजी पिढीकडे माहितीची कमी नाहीये, पण योग्य माहिती निवडण्याची, विचार करण्याची आणि माणूस म्हणून घडण्याची गरज आहे आपल्याला. सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल झाली म्हणून ती खरी असेलच असं नाही. विचार करा, प्रश्न विचारा, सत्य तपासा, ही सवय आपल्याला शिक्षकांनीच लावली आहे. AI आपल्याला हुशार बनवू शकते, पण शिक्षक आपल्याला समजदार बनवतात.
1: आधुनिक शिक्षकासमोरील आव्हानं केवळ तंत्रज्ञानाशी संबंधित नाहीत, त्याच्यासमोर आज विद्यार्थ्यांचे बदलते मानसिक आणि भावनिक विश्वही आहे. स्पर्धा, परीक्षेचा दबाव, करिअरविषयी अनिश्चितता, पालकांच्या अपेक्षा, मित्रांशी तुलना आणि सोशल मीडियातून निर्माण होणारी सततची तुलनात्मक भावना, याचा विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर परिणाम होऊ शकतो. प्रत्येक विद्यार्थी या परिस्थितीला सारख्याच प्रकारे सामोरा जात नाही. काही विद्यार्थी सहज व्यक्त होतात, काही मात्र आपली अस्वस्थता स्वतःमध्येच ठेवतात. अशावेळी विद्यार्थ्यांच्या वर्तनातील सूक्ष्म बदल ओळखण्याची संवेदनशीलता शिक्षकांमध्ये असणं आवश्यक ठरतं. नियमितपणे वर्गात सहभागी होणारा विद्यार्थी अचानक अबोल झाला आहे का? त्याची उपस्थिती कमी होतीये का? अभ्यासातील रुची अचानक कमी झालीये का? तो स्वतःविषयी सातत्यानं नकारात्मक बोलतोय का? अशा सूक्ष्म बदलांकडे शिक्षकाचं सजग लक्ष असणं महत्वाचं आहे. विद्यार्थ्याला न घाबरता बोलता येईल, अपयश व्यक्त करता येईल, प्रश्न विचारता येतील आणि मदत मागणं ही कमजोरी नाही असं वाटेल, असं सुरक्षित वातावरण निर्माण करणं शिक्षकांच्याच हातात आहे. याचवेळी भारतीय शिक्षण व्यवस्थेतील आणखी एका वास्तवाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आपण एका बाजूला कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट क्लासरूम आणि डिजिटल शिक्षणाविषयी बोलत असताना, दुसऱ्या बाजूला ग्रामीण, डोंगराळ, दुर्गम आणि आदिवासी भागातील शिक्षक वेगळ्या प्रकारच्या अडचणींशी सामना करत आहेत. काही ठिकाणी इंटरनेटची उपलब्धता मर्यादित आहे, काही ठिकाणी डिजिटल साधने अपुरी आहेत, तर वाहतूक, निवास आणि इतर पायाभूत सुविधांच्या अडचणीही शिक्षकांच्या कामावर परिणाम करतात. अशा ठिकाणी शिक्षकाचे कार्य वर्गातील अध्यापनापुरतं मर्यादित राहत नाही. विद्यार्थ्याची नियमित उपस्थिती राखणं, पालकांशी संपर्क ठेवणं, शाळेविषयी विश्वास निर्माण करणं, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणं आणि मर्यादित साधनांमध्ये शिकण्याच्या नव्या शक्यता निर्माण करणं, अशा अनेक जबाबदाऱ्या त्याला पार पाडाव्या लागतात. आज शिक्षकासमोर एक विलक्षण समतोल साधण्याचं आव्हान आहे. तंत्रज्ञान स्वीकारायचंय, पण मानवी संवाद हरवू द्यायचा नाही. विद्यार्थ्याला स्वातंत्र्य द्यायचं आहे, पण जबाबदारीची जाणीवही निर्माण करायची आहे. स्पर्धेसाठी तयार करायचंय, पण स्पर्धेमुळे संवेदनशीलता हरवणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जागतिक ज्ञानाशी जोडायचंय, पण स्थानिक भाषा आणि संस्कृतीशी असलेली नाळ तुटू द्यायची नाही. परीक्षेसाठी तयार करायचंय, पण शिक्षणाला गुणपत्रिकेपुरतं मर्यादित करायचं नाही. आणि तंत्रज्ञानाच्या प्रचंड सामर्थ्याचा उपयोग करायचा आहे, पण विद्यार्थ्याची स्वतंत्र विचारशक्ती हिरावून घ्यायची नाही. कदाचित इथेच आधुनिक शिक्षकाची खरी कसोटी आहे. आजच्या शिक्षकासमोर आणखीन आव्हानात्मक विषय म्हणजे जेनझी, अर्थात नव्या पिढीशी संवाद कसा साधायचा. जेनझी पिढीचं प्रतिनिधित्व करणारी देव घैसास कीर महाविद्यालयाची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी दुर्वा सुधीर विश्वासराव म्हणते,
2: नमस्कार. आज शिक्षक दिन आहे. शिक्षक म्हणजे आपल्या चांगले मार्गदर्शन करतात. शिक्षकांमुळे आपल्याला नवीन नवीन गोष्टी समजतात. आई वडिलांनंतर शिक्षकच आपलं मार्गदर्शन उत्कृष्ट करू शकतात. जरी AI आला असेल, आधुनिक तंत्रज्ञान, तरी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अजून AIचा वापर कुठे करावा हे सगळं शिक्षक आपल्याला सांगतात. ज्या गोष्टी आपल्याला इंटरनेटवर भेटतात, पण त्याच्यात चांगल्या प्रकारे सांगण्यासाठी आपल्या शिक्षकांची गरज असते. शिक्षक आपल्याला अजून चांगल्या प्रकारे समजावून काय नाही समजलं तर परत परत समजावू शकतात. त्यामुळे आजही शिक्षकांची आयुष्यात खूप गरज आहे आणि ती कायम राहील.

शिक्षकाच्या कार्याचा विचार केवळ वर्गखोलीच्या चार भिंतींच्या आत केला तर त्याच्या योगदानाचे संपूर्ण स्वरूप आपल्याला लक्षात येणार नाही. कारण शिक्षक वर्गात एका विद्यार्थ्याला घडवत असतो, पण तोच विद्यार्थी पुढे कुटुंबाचा सदस्य, एखाद्या क्षेत्रातील व्यावसायिक, संशोधक, प्रशासक, उद्योजक, कलाकार, शेतकरी, लोकप्रतिनिधी किंवा जबाबदार नागरिक म्हणून समाजात वावरत असतो. त्यामुळे शिक्षकानं एका विद्यार्थ्यामध्ये रुजवलेला विचार पुढे अनेक स्तरांवर समाजाच्या जडणघडणीमध्ये सहभागी होत असतो. स्वतः शिकत राहायचं आणि मिळालेलं ज्ञान पुढच्या पिढीकडे पोहोचवत राहायचं हाच ज्ञानाचा वसा आहे आणि हाच वसा पुढे चालवण्याची जबाबदारी प्रत्येक शिक्षकाची आहे. तंत्रज्ञान काळाबरोबर बदलतं, पण माणसाला माणसाशी जोडणारा संवाद, प्रेरणा, विश्वास, मूल्यदृष्टी आणि योग्य वेळी लाभणारं मार्गदर्शन याची गरज बदलत नाही. म्हणून शिक्षकाचं महत्व टिकून आहे ते त्याच्याकडे अत्याधिक माहिती आहे म्हणून नव्हे, तर त्या माहितीचा अर्थ देण्याची, ज्ञानाला जीवनाशी जोडण्याची आणि विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून तिला योग्य दिशा देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे म्हणून.

0: आत्ताच आपण शिक्षक दिनानिमित्त विशेष रूपक ऐकलत, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. लेखिका प्राध्यापिका कश्मीरा दळी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य अनघा मगदूम. सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन.

0: श्रोतहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा 11वा भाग.
1: भारतातलं नवीन सत्ता केंद्र म्हणून मुंबई शहराचा उदय होऊ लागला. व्यापारी आणि राजकीय दृष्ट्या मुंबई शहराचं महत्व वाढायला लागलं. या आणि अशा आणखी अनेक कारणांमुळं भारतभरातल्या संस्थानांच्या राजा महाराजांना मुंबईत मालमत्ता खरेदी करायची गरज वाटायला लागली. पण मुंबईत मालमत्ता खरेदी करायला सरकारी परवानगी अनिवार्य होती आणि या परवानग्या मिळवणं सहज सोपं नव्हतं. कित्येक दिवस पाठपुरावा करावा लागायचा. सरकारची कृपादृष्टी राहावी यासाठी सत्तापदांवरच्या अधिकाऱ्यांशी स्नेहपूर्ण संबंध राखणं संस्थानिकांना आवश्यक होतं. त्या प्रयत्नात सत्तास्थानावरच्या व्यक्तींची मर्जी संपादन करण्याकरता त्यांना प्रसंगानुरूप महागड्या भेटवस्तू देणं, मेजवान्या देणं, गव्हर्नर किंवा तत्सम अधिकाऱ्यांच्या स्वागताचे किंवा आगमन निर्गमनाचे भव्य सोहळे आयोजित करणं अशा गोष्टी अंतर्भूत होत्या. यासाठी मुंबईतलं वास्तव्य आवश्यक ठरत होतं आणि त्यांसाठी त्यांचे आपापले महाल मुंबईत असणं उपयुक्त ठरत होतं. अनेकदा गव्हर्नर किंवा एखादा वजनदार अधिकारी त्यांच्या नातेवाईकांच्या मुक्कामासाठी काही दिवसांसाठी घरांची बंगल्यांची मागणी करत असत. उदाहरणार्थ 4 ऑगस्ट 1933 रोजी व्हाईसरॉय लॉर्ड विलिंग्टन यांची पत्नी लेडी विलिंग्टन मुंबईत आली असता तिच्या मुक्कामासाठी बडोद्याच्या महाराजांनी आपला जयमहाल पॅलेस उपलब्ध करून दिला होता. दुसऱ्या एका उदाहरणात युद्धाच्या काळात सरकारच्या विनंतीवरून जखमी सैनिकांसाठी कच्छचे अधिपती आणि बडोद्याचे अधिपती यांनी आपले महाल सरकारला उपलब्ध

0: अलवर संस्थांचा बंगला किंवा महाल मुंबईत नव्हता. म्हणून 1933 साली अलवरच्या राजाला ब्रिटिशांनी पदच्युत केल्याचा निषेध नोंदवण्यासाठी चेंबर ऑफ प्रिन्सेसची सभा पतियाला हाऊसमध्ये घेण्यात आली होती. या सभेसाठी पतियाला अधिपती भूपिंदर सिंह तसंच बिकानेर, धोलपूर, डुंगरपूर, झालावाड, सांगली इत्यादी संस्थांचे महाराजही उपस्थित होते. 1916 फेब्रुवारी महिन्यात म्हैसूरच्या महाराजांनी मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांच्या सन्मानार्थ अशीच एक भव्य मेजवानी गायकवाडांच्या जय महाल पॅलेसमध्ये दिली होती. त्या काळातले मुंबईतले नामवंत वकील बॅरिस्टर एम आर जयकर यांची हायकोर्टात न्यायाधीश म्हणून नेमणूक झाल्या प्रित्यर्थ 8 जानेवारी 1938 रोजी संस्थानिकांतर्फे त्यांच्या सत्काराचा मोठा समारंभ ग्वाल्हेरच्या समुद्र महल मध्ये आयोजित करण्यात आला होता. कच्छची राजकन्या प्रवीण कुंवरबा हिचा शाही विवाह 1941 मध्ये रेवा संस्थांचा राजपुत्र मार्तंड सिंह याच्याशी वाकानेर संस्थांच्या वाकानेर हाऊस मध्ये पार पडला होता. काश्मीरचे युवराज आणि नंतर काँग्रेस पक्षाचे नेते करण सिंह यांचा नेपाळच्या राजकन्येशी मार्च 1950 मध्ये झालेला विवाह कच्छ संस्थांच्या नेपियन्सी रोडवरच्या दर्या महाल मध्ये पार पडला होता. उत्तर प्रदेश मधल्या नरसिंहगड संस्थांच्या राणीचा मुक्काम काही दिवस इंदूरच्या होळकरांच्या वॉर्डन रोडवरच्या सॉमरसेट हाऊस मध्ये होता.
1: मुंबई शहरात उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्यामुळं शाही कुटुंबांच्या आजारपणावरच्या उपचारांसाठीही मुंबईतल्या महालांचा उपयोग होत असे. सिरोही संस्थांचा राजा आपल्या आजारावर उपचार करून घेण्यासाठी काही दिवस रेवा संस्थांच्या महालक्ष्मीच्या रेवा हाऊसमध्ये राहत होता. पालिताना संस्थांची राजकन्या महेंद्र कुंवरबा हिच्यावर वाकानेर हाऊसमध्ये उपचार सुरू असताना 19 डिसेंबर 1945 रोजी तिचा मृत्यू ओढावला. अलवर संस्थांचे अधिपती 1936 साली काही दिवस सॉमरसेट हाऊसमध्ये मुक्कामाला होते, तर त्याच्या पुढच्याच वर्षी ते नेपियन्सी रोडवरच्या पतियाला हाऊसमध्ये मुक्कामी होते. मृत्यूपूर्वीचं भारतातलं आपलं शेवटचं भोजन त्यांनी याच महालात वाकानेर आणि धोलपूरचे राजे तसंच सांगलीकर पटवर्धनांच्या सहवासात घेतलं होतं. अशी अनेक उदाहरणं मुंबईतल्या महालांच्या इतिहासात सापडतात.
0: बडोदा किंवा कोल्हापूर सारख्या संस्थानांमध्ये राष्ट्रभावनाही निर्माण होऊ लागली होती. असे काही संस्थानिक राष्ट्रीय चळवळीतल्या नेत्यांनाही बैठकांसाठी किंवा निवासासाठी आपले बंगले उपलब्ध करून देत असत. बडोदा संस्थांचा जय महाल पॅलेस किंवा कोल्हापूरच्या छत्रपतींचा शिवतीर्थ पॅलेस हे तर देशभरातल्या काँग्रेसच्या नेत्यांचं मुंबईतलं हक्काचं स्थान झालं होतं. 10 ऑगस्ट 1933 रोजी काँग्रेस नेते तेज बहादूर सप्रू आणि भारताचे व्हाईस रॉय यांच्यातली बैठक जय महाल मध्ये झाली होती. स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली होती. स्वातंत्र्य दूर नव्हतं, पण ते फाळणी होऊनच मिळणार हे एव्हाना स्पष्ट झालं होतं. नेपियन्सी रोडवरचं बिर्ला हाऊस, मलबार हिलवरचं जिनांचं साऊथ कोर्ट, गावदेवीचं काँग्रेस हाऊस या सर्व ठिकाणी फाळणी टाळण्यासाठी बैठकांचा जोर चालू होता. पण त्यातून काहीच निष्पन्न न होता 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत विभाजित होऊन स्वतंत्र झाला. संस्थानांच्या विलीनीकरणाला सुरुवात झाली. काही स्वेच्छेनं विलीन झाली तर काहींची मनधरणी करावी लागली. हैदराबाद सारख्या संस्थानाला विलीन करवून घेण्यासाठी भारत सरकारला लष्कराचा वापर करावा लागला. राजेशाहीचा अंत झाला आणि 1950 मध्ये भारताच्या प्रजासत्ताकाचा जन्म झाला.
1: पुढच्या काही वर्षात काळाने कूस बदलली. भाषिक राज्यांची निर्मिती झाली होती. संस्थानं स्वतंत्र भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये विलीन झाली. राजे महाराजे नाममात्र उरले. संस्थानिकांची बरीचशी मालमत्ता, बंगले आणि वाडे सरकार जमा झाले. संस्थानांच्या बाहेर असलेल्या त्यांच्या महाल बंगल्यांची फारशी आवश्यकता उरली नाही. संस्थानिकांचं उत्पन्न घटायला लागलं. त्या महालांची देखभाल करणं जड जाऊ लागलं. मालमत्तेच्या वाटण्या झाल्या तशा पुढच्या पिढ्यांनी काळाबरोबर राहत मुंबईतल्या आपापल्या मालमत्ता विकून टाकल्या. नेपियन्सी वॉर्डन रोड, मलबार आणि कंबाला हिल, पेडर कारमायकल अल्टामाउंट रोड या परिसरानं विकासाला बऱ्याच प्रमाणात रोखून धरण्यात अजून तरी यश मिळवल्याचं जाणवतं. जुन्या काळातली पोर्चयुक्त भव्य घरं, कलाकुसर केलेल्या देखणे सज्जे असलेल्या इमारती

0: वर्दळीपासून दूरच्या गल्ल्यांमधले खानदानी बंगले, जुने महाल अजूनही या परिसरात टिकून आहेत. आता हे वैभव कितपत टिकून राहील याची शंकाच आहे.
1: आणि श्रोते हो, ही होती मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा डापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि आशिष शेडगे. संकल्पना शैलेश माळोदे. आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकत होतात. सकाळचे 9:10 झालेले आहेत. आपण ऐकताय प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: सुशीला या चित्रपटातलं हे गीत सुरेश वाडकर, उत्तरा केळकर आणि सहकलाकारांनी गायलेलं होतं. गीत जगदीश खेबुडकर यांचं होतं, संगीतकार होते राम कदम.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

चिमण्यांची शाळा या चित्रपटातलं हे गीत ग दि माडगूळकर यांचं होतं. संगीतकार आणि मुख्य गायक सुधीर फडके. कार्यक्रमात यानंतर पिंजरा या चित्रपटातलं गीत ऐकूया.

0: सुधीर फडके, उषा मंगेशकर आणि सहकलाकारांनी गायलेलं पिंजरा या चित्रपटातलं हे गीत होतं. जगदीश खेबुळकर यांची गीतरचना आणि संगीत राम कदम यांचं होतं. चित्रपट संगीत आपण ऐकताय गीतबहार कार्यक्रमात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
3: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा.
3: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे.

0: श्रीकांत भार्गावकर आणि सहकलाकारांनी गायलेलं एक डाव भूताचा या चित्रपटातलं हे गीत होतं. सुधीर मोघे यांचं संगीत भास्कर चंदावरकर यांचं होतं. चित्रपट संगीताचा कार्यक्रम या गीताबरोबरच समाप्त होत आहे. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आपण ऐकताय आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:30 वाजले आहेत. यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। श्रोते हो, स्वरांजली कार्यक्रमात या महिन्याचं हे गीत आहे अजित मालंडकर यांचं। गायक आहेत मंदार आपटे आणि संगीतकार प्रणव हरिदास। हे गाणं ऐकण्यापूर्वी संपूर्ण कविता आणि कवीचं मनोगत ऐकूया।
1: तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। कशाचं आणखी तुझी नवी सुगंध मागणी। बरे नव्हे सखे असा लपून घाव घालणे, बरे नव्हे सखे असा लपून घाव घालणे। वरून अंतरातले तसे सलज्ज बोलणे, फुलून केवड्यात ये तुझी सुरेल चांदणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। तुझी दिठी तुझी मिठी, तुझा सवे शहारतो। तुझी दिठी तुझी मिठी, तुझा सवे शहारतो। तुझ्या तना मना तुनी पुन्हा पुन्हा थरारतो। अधीर रात्र मागते, अधीर रात्र मागते तुझी सुगंध वेचणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। असे तुला मला सखे फिरून जन्म घ्यायचे, असे तुला मला सखे फिरून जन्म घ्यायचे।

फुला फुला तुनी पुन्हा पुन्हा भरून गायचे, तुझाच देह गंधहा दिशा भरून साजणी, तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी, त्याच्या आणि तिच्या उत्कट प्रीतीचं तितकंच उत्कट प्रकटीकरण। तो तिला म्हणतो, माझ्या अंगणात सर्वत्र तुझा तुझ्या फुलांचा सुगंध पसरलेला आहे, आणि मग अजून तुझी सुगंधाची ही नवी मागणी कशासाठी। तो लटकी तक्रार करतो की तुझं असं लपून काळजावर घाव घालणं आणि पुन्हा लाजत लाजत अंतरातल्या भावना व्यक्त करणं हे काही बरोबर नाही, तरीही सारं हवं असं वाटणार आहे। त्याला गंध भारल्या केवड्यात ती एखाद्या सुरेल चांदणीसारखे दिसते। पुढे तो उटकत होत तिला सांगतो की तुझ्या दिठीची भेट होती, तुझ्या मिठीतून नखशिखांत शहारत जातो मी, आणि रात्रभर तुझा सुगंध माझ्या तनामनात भरून घ्यावासा वाटतो। आणि मग असं उत्कट प्रेमात न्हावून निघताना तो अधिकच उत्कट होत तिला सांगत राहतो की तुला मला असे अजून बरेच जन्म घ्यायचे आहेत, आणि पुन्हा पुन्हा फुला फुलातून गात राहायचे आहे, इथे साऱ्या देशातून तुझाच गंध भरून राहिला आहे, तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी, कशासा आणखी तुझी नवी सुगंध मागणी।

तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी। श्रोते हो, स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं हे गीत होतं अजित मालंडकर यांचं। गायक होते मंदार आपटे, साथसंगत अशी होती तबला आणि इतर तालवाद्य सौरभ शिर्के, गिटार अमोघ दांडेकर, व्हायोलिन पंडित कैलाश पात्रा, संगीतकार प्रणव हरिदास, निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादर करते राजेश शिजवळे। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती। स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतो।

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करत आहोत थोड्याच वेळात नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ.

0: श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
0: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
6: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
5: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
1: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
0: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
0: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
7: ~9:45 झालेली आहेत. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्रकाश घांगरेकर यांनी गायलेलं कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं पद. संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी.

0: नाट्य संगीत आपण ऐकताय नाट्यपरा कार्यक्रमात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा.
1: आम्ही खूप मांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
4: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
1: आपुलकी आहार
2: प्रत्येक मंगळवारी
4: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
4: आपुलकी आहार.

एकच प्याला या नाटकासाठी आशा खाडीलकर यांनी गायलेलं विठ्ठल सीताराम गुर्जर यांचं पद आपण ऐकलं. नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग याबरोबरच समाप्त होत आहे.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआय या ॲपसहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:01 झाले आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं शंकर महादेवन यांच्या स्वरातलं शंकर अहसान लॉय यांनी स्वरबद्ध केलेलं मंगेश कंगाणे यांचं गीत.

0: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर रवींद्र साठे आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्या युगल स्वरातलं सामना चित्रपटातलं भास्कर चंदावरकर यांनी स्वरबद्ध केलेलं गीत
1: सांगा मित्र हो सांगा बंद।

0: 10 वाजून 10 मिनिटं झाली आहेत. या पुढील गीत ऐकण्यापूर्वी एक संदेश.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल, आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
0: कार्यक्रमात यानंतर उंबरठा या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं कविवर्य वसंत बापट यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर कट्यार काळजात घुसली चित्रपटातलं शंकर महादेवन यांच्या स्वरातलं शंकर एहसान लॉय यांनी स्वरबद्ध केलेलं मंदार चोळकर यांचं गीत.

0: गीतवहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत राम कदम यांनी स्वरबद्ध केलेलं पिंजरा चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं जगदीश खेवूडकर यांचं गीत.
1: अहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी.
2: बर
1: किसनानं भुलवल्या.

0: पारी गौळण नारी आल्या यमुनीवरी खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीचा घागरी वसने सुटली अलगत पडली ओल्या काठावरी ठुमकत गोपी जळात शिरल्या उठले का शिरशिरी
1: गोपी नाण्यात होत्या दंग तोच आला सकाश रे रंग गोळा करून वस्त्र सारी बस

गीताबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी पिंजरा चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं राम कदम यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आम्ही बोलत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित ध्रुवज्योती घोष यांच्या सारंगी वादनात राग आसावरी विलंबित गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी केली आहे. ऐकूया तर सारंगीवर वाजवलेला राग आसावरी, कलाकार पंडित ध्रुवज्योती घोष.

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित ध्रुवज्योती घोष यांनी सारंगीवर वाजवलेला राग आसावरी आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी केली होती. याबरोबरच नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआय या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
1: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
1: आपुलकी आहात.
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर मोबाईल ॲपवर
3: आपुलकी या घरात.

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया।
2: यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर।

प्रतिभावान संवेदनशील अभिनेत्री दिग्दर्शक म्हणून ज्यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं त्या स्मिता तळवलकर. स्मिता तळवलकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात वृत्तनिवेदिका म्हणून केली. सुमारे 17 वर्ष त्यांनी वृत्तनिवेदिकेचं काम केल्यानंतर पुढची 3 दशकं रुपेरी पडदा, दूरचित्रवाणी मालिका आणि रंगभूमीवर त्यांनी आपल्या दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटवला.

चौकट राज या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं आनंद मोडक यांनी स्वरबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, ज्या काळामध्ये चित्रपटगृहाकडे प्रेक्षक वर्ग फिरकत नव्हता त्यावेळी त्यांनी चौकट राजा, तू तिथं मी, सातच्या आत घरात, सवत माझी लाडकी अशा त्यांच्या चित्रपटांमुळे प्रेक्षक सिनेमाला गर्दी करू लागला होता.

दिलीप प्रभावळकर आणि अशोक सराफ यांच्या युगल स्वरातलं आनंदमोडक यांनी स्वरबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. स्मिता तळवलकर यांनी 25 मालिकांची निर्मिती आणि अभिनयाची धुरा समर्थपणे पेलली. स्मिता तळवलकर यांना आपल्या कारकिर्दीमध्ये कळत नकळत आणि तू तिथं मी या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

अहो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.

आपण ऐकत होतात आशा भोसले, रवींद्र साठे आणि अंजली मराठे यांच्या युगल स्वरातलं आनंद मोडक यांनी स्वरबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत चित्रपट चौकट राजा. याबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी यानंतर ठीक 11:25 राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केले जातील. या सोहळ्याचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आदरात
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतवहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर थोर शिक्षक, तत्ववेत्ते आणि भारताचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षकी पेशा पत्करून आयुष्यभर उद्बोधनाचं पवित्र कार्य केलं. त्यांचा सन्मान करावा, त्या निमित्तानं शिक्षकांचा गौरव करावा अशी शिक्षक दिनामागची भूमिका आहे. गीतभार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत गोष्ट धमाल नाम्याची. या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल, अजित कडकडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं अशोक पत्की यांनी स्वरबद्ध केलेलं शंकर वैद्य यांचं गीत.

श्रोतेहो, आपल्या भारतीय संस्कृतीनं शिक्षकांना, गुरुजनांना आदरणीय, पूजनीय असं स्थान दिलं आहे. मातृदेवो भव, पितृभव देव अशी आपली निष्ठा आहे. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत आम्ही जातो आमच्या गावा चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं, सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत भिंतीला कान असतात या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत.

आपण ऐकत होतात पुत्रवावा ऐसा चित्रपटातलं तलत मेहमूद यांच्या स्वरातलं वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत आराम हराम आहे चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

आणि गीताबाहेर चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं कैवारी या चित्रपटातलं प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत.

याबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन। राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण। विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्र्यांचं शिक्षकांना आवाहन। केरळमध्ये रस्ते अपघातात 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू। आणि आफ्रिकेचा योग्य आकार दर्शवणाऱ्या जगाच्या नव्या नकाशाला संयुक्त राष्ट्रांची संमती। 12 वर्षांपूर्वी 4.5% असलेलं प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आलं आहे। याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे। एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी शिक्षकांना केलं।
1: विश्वस्तरीय शिक्षा व्यवस्था के बल पर ही विकसित भारत का निर्माण संभव है। हमारे शिक्षक शिक्षा व्यवस्था में प्राणवायु का संचार करते हैं। हमारा ये प्रयास होना चाहिए कि हमारे देश में एक भी विद्यार्थी अच्छी शिक्षा के अवसर से वंचित ना हो। मैं चाहूंगी कि हमारे शिक्षक अपने स्नेह और समर्पण से सभी विद्यार्थियों में ज्ञान, प्रेरणा, नैतिकता और संवेदनशीलता का संचार करें।
0: नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या। यात शाळांमध्ये शिकवणाऱ्या 48 शिक्षकांसह उच्च शिक्षण क्षेत्रातल्या 21 शिक्षकांचा समावेश आहे। बीडमधील कविता गिट्टे, नाशिकच्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, IIT मुंबईतले विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचाही राष्ट्रपती

0: यांनी यावेळी गौरव केला. विद्यार्थी हित सर्वोच्च स्थानी ठेवताना विद्यार्थ्यांना प्रेम संयम आणि निष्पक्ष वागणूक द्यावी असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. शिक्षक दिनानिमित्त दिलेल्या संदेशात त्यांनी कोट्यवधी विद्यार्थ्यांना ज्ञान कौशल्य मूल्य आणि प्रेरणा दिल्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले आहेत. भारतीय संस्कृती आणि परंपरेचा आदर राखताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, मानवतेसाठी काम करणे, अंत्योदयाच्या दिशेनं काम करणे, पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची शिकवण विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन त्यांनी केलं. शिकवणे ही एक अतिशय उत्तम जबाबदारी आहे. यातून केवळ पाठ्यपुस्तकांमधलं ज्ञान दिलं जात नाही तर विद्यार्थी आणि देशाला घडवण्याचं काम केलं जातं असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी शिक्षकांसोबत पालक आणि समाजाचीही असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शिक्षक म्हणून काम करताना आलेले अनुभवही राष्ट्रपतींनी व्यक्त केले आहेत. विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना बोलत होते.
1: एक विषय है स्क्रीन टाइम. अब एक प्रकार का एडिक्शन है. मेरे मन में एक विचार आता है, या तो वो बच्चा खेल कूद के अंदर बहुत रुचि लेने लग जाएगा. खेल कूद मतलब वो वीडियो गेम नहीं, अरे एक्चुअली मैदान में वो खेलना, तो धीरे धीरे वो उसमें से बाहर आ सकते. और ऐसे में क्रिएटिविटी की तरफ हम बच्चों को जितना ज्यादा जोड़ेंगे, और हमने ऐसे कुछ न कुछ कार्यक्रमों को आदत बनानी चाहिए.
0: मुलांमध्ये खऱ्या अर्थाने बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रमापुरतं मर्यादित न राहता त्यांच्या जीवनाचा एक भाग बनलं पाहिजे असं ते म्हणाले. शिक्षकांनी पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचं बालपण जपत त्यांच्या जीवनाला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. ज्ञान शिक्षण आणि आत्मविश्वास मुलांमध्ये रुजवत त्यांच्या भवितव्याच्या सबलीकरणात शिक्षक महत्वाची भूमिका बजावतात असं केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. भारताचे माजी राष्ट्रपती आणि तत्वज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जोशी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. केवळ ज्ञानदानापलीकडे जाऊन भावी पिढी सशक्त करत विकसित भारताचा पाया मजबूत करण्यात योगदान देणाऱ्या शिक्षकांबद्दल जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था NTA नं जून 2026 झालेल्या UGC नेट परीक्षेच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयांच्या पुनर्परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केली आहेत. ही परीक्षा 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणार असून विद्यार्थी UGC नेटच्या संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. इंग्रजी विषयाची परीक्षा 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या वेळेत घेतली जाईल. वाणिज्य शाखेची परीक्षा त्याच दिवशी दुपारी 3 ते 6 या वेळेत होईल. समाजशास्त्र विषयाची परीक्षा 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत होईल. प्रश्नपत्रिकेतल्या त्रुटींबाबतच्या तक्रारींनंतर या 3 परीक्षा पुन्हा घेतल्या जात आहेत. केरळमध्ये थ्रिसूर इथं काल एक कार ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात कारमधून प्रवास करत असलेले 8 जण ठार झाले. हे 8 जण तामिळनाडूच्या गुरुवायूर इथले विद्यार्थी असून ते कोडनगल्लूर इथं जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सर्व 8 जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बिहारमधली पूरस्थिती कायम असून गंगा, गंडक आणि कोसी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पुरामुळे पाटणासह 14 जिल्हे प्रभावित झाले असून पाटणा इथं गंगा नदी धोक्याच्या पातळीच्या 2 मीटर वरून वाहत आहे. गांधीघाट भागात पुराच्या पाण्याचा नवा उच्चांक गाठला जाण्याची शक्यता आहे. पूरपरिस्थिती पाहता संबंधित जिल्ह्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आणि सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश जलसंपदा विभागानं दिले आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुरात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 1344 पोहोचली असून अजूनही हजारो जण बेपत्ता असल्याचं पोलिसांनी सांगितलं. नेपाळ तिबेट सीमारेषेजवळ गेल्या 26 ऑगस्टला झालेल्या प्रचंड हिमस्खलनामुळे आलेल्या पुरात उत्तर आणि मध्य नेपाळमध्ये अनेक जणांना प्राण गमवावे लागले. नेपाळ लष्करानं मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य हाती घेतलं असून अजूनही अंदाजे 4898 जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान नेपाळच्या त्रिशुली बाजार इथून आज बचाव मोहिमेदरम्यान एका 5 वर्षांच्या बालकासह 3 भारतीयांना वाचवण्यात यश आलं. आतापर्यंत या भागातून 169 भारतीयांचे प्राण वाचवण्यात यश आलं असून अजूनही 275 भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची भीती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं व्यक्त केली आहे. आतापर्यंत वापरात असलेला जगाचा नकाशा रद्द करून आफ्रिकेचा आकार आणखी अचूकपणे दाखवणारा नकाशा

0: स्वीकारायला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं मान्यता दिली आहे. सोळाव्या शतकापासून आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या मर्कॅटर नकाशात आफ्रिका आणि ग्रीनलँड यांचा आकार साधारण एकच दाखवला जातो, पण प्रत्यक्षात आफ्रिका ग्रीनलँडपेक्षा 14 पट मोठा आहे, त्यामुळे या नकाशावर टीका केली जात होती. टोगो आणि आफ्रिकन संघाच्या सदस्यांनी मांडलेला हा प्रस्ताव भारत, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम यांच्यासह 164 देशांच्या पाठिंब्यानं मंजूर झाला. फक्त अमेरिकेनं प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं तर 6 देश तटस्थ राहिले. मिस वर्ल्ड 2026 स्पर्धेचा अंतिम सोहळा आज व्हिएतनाममधल्या न्हा ट्रांग या शहरात होणार आहे. यंदा या प्रतिष्ठित स्पर्धेत विविध देशांचे एकूण 111 स्पर्धक भाग घेत आहेत. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड विजेती निकिता पोरवाल यावर्षी या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. याआधी भारताच्या मानुषी छिल्लर हिनं 2017 हा किताब जिंकला होता. अनंत काळ चालणाऱ्या युद्धापेक्षा युद्ध समाप्तीकडे वाटचाल करणं अधिक महत्वाचं असून युद्धात कोणीही जेता नसतो, मात्र त्यामुळे जग आणखी मृत्यू आणि विध्वंसाकडे ओढलं जातं असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. पोलंडची राजधानी वॉर्सॉ इथं पोलंडचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्रमंत्री राडोस्लाव सिकॉर्स्की यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. रशिया आणि युक्रेनमधल्या संघर्षावर तोडगा काढून शांतता करार करण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्यासाठी अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर रशिया आणि युक्रेनच्या दौऱ्यावर जात असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत विल्यम्स भगिनी अर्थात दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स आणि व्हिनस विल्यम्स यांना पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं. 3 सेट्सच्या या थरारक सामन्यात माया जॉइंट आणि चान हाओ चिंग या जोडीनं त्यांच्यावर 6-3, 6-7, 7-6 असा विजय मिळवला. महिला एकेरीत अॅना कालिन्स्काया हिनं कॅरोलिना मुकोवा हिला तर एमा नावारो हिनं एलिना स्वितोलिना हिला पराभवाचा धक्का दिला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत कार्लोस अल्कराज, दानिल मेदवेदेव, अलेक्झांडर झ्वेरेव आणि फ्लॅविओ कोबोली आणि बेन शेल्टन यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली तर अलेक्स डिमिनॉर याला पराभव पत्करावा लागला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण. विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्र्यांचं शिक्षकांना आवाहन. केरळमध्ये रस्ते अपघातात 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि आफ्रिकेचा योग्य आकार दर्शवणाऱ्या जगाच्या नव्या नकाशाला संयुक्त राष्ट्रांची संमती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477,88,00,000 रुपयांच्या आर्थिक तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा पदयात्रा. आणि जिल्ह्यात महामार्ग सुरक्षा बळकटी करण्यासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना.
2: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
3: जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477,88,00,000 रुपयांच्या आर्थिक तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळणार असून यातून छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यातल्या सुमारे 1,31,652 हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे या भागातला औद्योगिक पाणी पुरवठा, मत्स्य व्यवसाय आणि विद्युत निर्मितीलाही चालना मिळणार आहे. राज्य सरकारच्या अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 3,05,540 शेतकऱ्यांना 231,15,00,000 रुपये कर्जमाफीचा पहिला हप्ता म्हणून जमा झाले आहेत. ई केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरीच्या 94% पाऊस झाला. यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाला असून जवळपास 15,000 ते 20,000 हेक्टर क्षेत्रावरील पीक वाया जाण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते झालं. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. दरम्यान स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाभरात हर घर तिरंगा मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत

0: छत्रपती संभाजीनगर इथं भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स तसंच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी नवसंशोधनात तरुणाई अग्रेसर असून त्या बळावरच विकसित भारत म्हणून वाटचाल करत असल्याचं सांगितलं. मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 68वा वर्धापन दिन उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यानिमित्त देण्यात येणारा जीवन साधना पुरस्कार माजी सनदी अधिकारी भास्कर मुंढे यांना, नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजीव सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याचबरोबर विविध परीक्षांमधले गुणवंत विद्यार्थी तसंच उत्कृष्ट प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयांना विविध पुरस्कार देण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महामार्ग सुरक्षा बळकटी करण्यासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी याबाबतचे आदेश जारी केले. या कृती दलामार्फत महामार्गावरील अतिक्रमणे हटवणं, अनधिकृत पार्किंगला आळा घालणं, धोकादायक रस्त्यांवर आवश्यक उपाययोजना, रस्ते आणि पथदिव्यांची सुधारणा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा सक्षम करणं तसंच महामार्ग सुरक्षेबाबत शून्य सहिष्णुता धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हास्तरीय पंचसंमेलन घेण्यात आलं. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी कामांचं नियोजन करून ग्रामीण भागाचा शाश्वत विकास साधावा असं आवाहन रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी यावेळी केलं. या पंचसंमेलनात ग्रामीण रोजगार हमी, त्रिस्तरीय पंचायत राज संस्थांची भूमिका, ग्रामस्तरीय नियोजन आणि विकास आराखडा, सामाजिक उत्तरदायित्व आणि तक्रार निवारण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा बिडकीन ऑरिक औद्योगिक वसाहतीसाठी दुसऱ्या टप्प्यातली उर्वरित 8000 एकर भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. पैठण संभाजीनगर तालुक्याच्या 6 गावांमधल्या 7438 एकर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार असून त्यात 825 गटांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यस्तरीय आकाशवाणी श्रोता संमेलन पार पडलं. राज्याच्या विविध भागातून जमलेल्या श्रोत्यांशी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुजित बनसोडे यांनी संवाद साधला तसंच आकाशवाणीच्या कार्यक्रमांविषयी श्रोत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. ईद ए मिलाद उन्नबी जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली. खुलताबाद इथं यानिमित्त पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या पवित्र पोशाख आणि केसांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दाखल झाले होते. छत्रपती संभाजीनगर शहरातही ईदनिमित्त भव्य मिरवणुका काढण्यात आल्या.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआय ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला दत्ताराम गाडेकर यांनी स्वरबद्ध केलेलं पद्मजा बर्वी यांच्या स्वरातलं शंकर वैद्य यांचं गीत.

भावधारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलेत महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं प्रदीप वर्तक यांनी स्वरबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तक या मालेत ऐकूया युरोपियन साहित्यिक एनरिके विला यांच्या बार्टलबी अँड कंपनी या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, एनरिके विला मातास हा युरोपीय साहित्यातला एक अतिशय महत्वाचा आणि वेगळा विचार करणारा लेखक मानला जातो. त्यानं बार्टलबी अँड कंपनी या कादंबरीत एका अनोख्या वाङ्मयीन आजाराचा वेध घेतला आहे. त्याला तो बार्टलबी सिंड्रोम असं म्हणतो. साहित्याच्या इतिहासात असे अनेक महान लेखक होऊन गेले ज्यांनी काही काळ उत्तम लेखन केलं, पण नंतर त्यांनी अचानक रहस्यमयरित्या लिहिणं बंद केलं. एनरिके विला मातासनं या पुस्तकातून अशाच नकार देणाऱ्या लेखकांचा एक अत्यंत रंजक वेध घेतलाय. कादंबरीचा नायक मार्सेलो हा एक अत्यंत एकाकी आणि कुबड असलेला साधा कारकून. तो स्वतः लेखक नाही, पण अचानक एक दिवस तो ज्यांनी लिखाण थांबवलंय अशा सर्व लेखकांच्या नोंदी ठेवायला सुरुवात करतो. तळटिपांच्या रूपात लिहिलेल्या या नोंदी म्हणजेच बार्टलबी अँड कंपनी ही कादंबरी. जे अस्तित्वातच नाही त्याच्यावर हा नायक भाष्य करतो. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अचानक स्वतःला एकांतात कोंडून घेणारा जे डी सॉलिंजर सारखा एक महान अमेरिकन लेखक, किंवा वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी कायमचं लिहिणं सोडून आफ्रिकेत जाऊन बंदुकांचा व्यापार करणारा आर्थर रॅम्बो सारखा एक प्रतिभावान फ्रेंच कवी, अशा अनेक खऱ्याखुऱ्या आणि काही पूर्णपणे काल्पनिक अशा

0: लेखकांच्या कथा लेखकानं या कादंबरीत तळटिपांच्या रूपात गुंफल्या आहेत. मार्सेलोच्या या डायरीत अशा अनेक खऱ्याखुऱ्या लेखकांचे किस्से आहेत. उदाहरणार्थ मेक्सिकन लेखक हुआन रुल्फो ज्यानं पेद्रो पारामो ही एकच महान कादंबरी लिहिली आणि त्यानंतर तो लिहायचं थांबला. लोकांनी त्याला त्याच्या लिहिणं थांबवण्यामागचं कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला, माझे काका मला गोष्टी सांगायचे, ते आता हयात नाहीत ना. हे असलं अजब आणि भन्नाट कारण ऐकून आपणही चक्रावून जातो. रॉबर्ट वाल्सर नावाच्या एका स्विस लेखकाचीही अशीच एक हृदयद्रावक कहाणी यात येते. त्यानं बर्फाच्छादित पर्वतांमध्ये चालता चालता स्वतःला गोठवून घेतलं आणि आपलं मौन कायमचं अबाधित ठेवलं. विलामातास या कादंबरीत लिहिणं थांबवलेल्या अशा अनेक लेखकांच्या रोचक कहाण्या येतात. त्या वाचताना आपण त्यात गुंतत जातो आणि विचार करायला लागतो. या पुस्तकाची एक गंमत म्हणजे ही कादंबरी एका मोठ्या आणि विचित्र विरोधाभासावर उभी आहे. सगळ्या न लिहिणाऱ्या आणि गप्प बसलेल्या महान लेखकांचा शोध घेणारा नायक स्वतः मात्र त्यांच्या या मौनावर एक अतिशय सुंदर आणि सविस्तर पुस्तक लिहितोय. एन्रिके विला मातासनं यातून एक अतिशय मार्मिक आणि खोल प्रश्न उभा केला आहे. खऱ्या आणि अस्सल साहित्याची निर्मिती ही शब्दातून होते की शब्दांमधल्या रिकाम्या शांत पोकळीतून? पॉर्टलबी सिंड्रोम हा केवळ एक मानसिक आजार नाहीये, तर तो आधुनिक गुंतागुंतीच्या साहित्यिक जगाचा एक अपरिहार्य आणि गडद भाग आहे. कादंबरीच्या प्रत्येक पानावर वाचकाला लेखन थांबवलेल्या लेखकांची एक नवीन अनोखी आणि विचार करायला लावणारी कथा वाचायला मिळते. ही कादंबरी म्हणजे साहित्यावर आणि वाचनावर केलेलं एक अतिशय सखोल भाष्य आहे. लेखक का लिहितो आणि त्याहून महत्वाचा प्रश्न म्हणजे लेखक का लिहित नाही? जेव्हा एखादा माणूस लिहायचं थांबतो तेव्हा तो खरं तर अस्तित्वाच्या एका गडद आणि भयंकर पोकळीचा सामना करत असतो. काही न लिहिणं हा सुद्धा एक प्रकारचा कलात्मक आविष्कार असू शकतो. हा एक अत्यंत भेदक विचार एन्रिके विला मातास आपल्याला देतो. त्यांना अत्यंत मिश्किल पण तरीही गंभीर आणि तत्वज्ञानी शैली या पुस्तकामध्ये वापरलेली आहे. तर श्रोतेहो, जर तुम्हाला बुक्स अबाउट बुक्स म्हणजे पुस्तकांविषयीची पुस्तकं वाचायला आवडत असतील आणि वाचनातून एक गुंतागुंतीचं बौद्धिक आव्हान हवं असेल तर एन्रिके विला मातासची ही नकाराच्या तळटिपांची कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
1: श्रोतेहो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला युरोपियन साहित्यिक एन्रिके विला यांच्या बार्टलबी अँड कंपनी या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी. कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय चंद्रशूळ या औषधी वनस्पतीची लागवड या विषयीची माहिती. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आता पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. सरसूच्या जातीचं चंद्रशूळ हे रब्बी पीक म्हणून उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात व्यावसायिक स्तरावर घेतलं जातं. 1 ते 1.5 फूट उंचीच्या झाडाची पानं सरसूप्रमाणेच लांबोळी असतात. झाडाच्या पूर्ण फांदीवर छोटी छोटी फुलं येतात. या फुलांचं चपटफळ निर्माण होतं. या फळात भुरकट लाल रंगाचं बी असतं. बियांचा स्वाद कडवट असतो. कमी प्रयत्न, कमी खर्च आणि कमी श्रमामध्ये येणारं पीक म्हणून याचा उल्लेख होतो. कोणत्याही प्रकारच्या जमिनीत आणि हवामानात हे पीक घेता येतं. ऑक्टोबर महिन्यात जमीन व्यवस्थित वखरून सपाट करावी. खरीप पिकांना शेणखत दिले असल्यास पुन्हा शेणखत टाकण्याची आवश्यकता नसते. ऑक्टोबर ते नोव्हेंबर

0: महिन्यात टिफणीने किंवा सरत्याने एकरी 3.5 ते 4 किलो बी तेवढ्याच वजनाच्या शेणाच्या किंवा गोवरीच्या बारीक भुशात मिसळून शेतात पेरावं. 2 रांगांमध्ये 30 ते 45 सेंटीमीटर आणि 2 रोपांमध्ये 15 सेंटीमीटर अंतर ठेवावं. 2 ते 3 वेळा पाणी दिल्यास उत्तम, अन्यथा थंडीमध्ये पडणाऱ्या दवाच्या भरोशावर हे पीक निघतं. 90 ते 100 दिवसाचं पीक झाल्याबरोबर आणि पाने पिवळी पडू लागल्याबरोबर काही फळं फोडून बी लाल झालं आहे का हे पाहावं. बी लाल जर्द झालेली असल्यास पीक काढणीसाठी तयार आहे असं समजावं. तयार झालेले पीक जमिनीपासून कापणी करून किंवा उपटून त्याच्या मोळ्या बांधाव्या. या मोळ्यांना लाकडी दंड्याने ठोकून नंतर त्याची उफणणी करावी आणि बी वेगळं करावं. भुसा किंवा कोंडा पशुखाद्य म्हणून वापरलं जातं. चंद्रशुळाच्या बियाचं दर एकरी 4 ते 6 क्विंटल उत्पादन मिळतं. अतिपावसामुळे पावडरी मिल्ड्यू दिसून आल्यास गंधकाचा 1 फवारा द्यावा आणि तुडतुडे दिसल्यास आंतरप्रवाही कीटकनाशक वापरावं. चंद्रशुळाचं बी अनेक औषध निर्मितीमध्ये उपयोगाचं आहे. लहान मुलांची वाढ खुंटल्यास, उंची वाढत नसल्यास, मूल सुदृढ नसल्यास, दुधाबरोबर खीर करून दिल्यास शारीरिक दुर्बलता जाऊन मूल सुदृढ होतं. तसंच पचनाचे विकार, डोळ्यांचे विकार, वात, डोळे लाल होणे, मूत्रशुद्धी, अपचन, प्रमेह निवृत्ती, विभिन्न स्त्रीरोग, प्रसवोत्तर शारीरिक क्षतिपूर्ती, मलावरोध अशा विविध रोगावर चंद्रशुळाच्या बियांचा औषध निर्मितीत उपयोग होतो. चंद्रशुळाचं बी 2200 ते 2500 रुपये प्रति क्विंटल दराने विकलं जातं.
1: कृषीवाणी कार्यक्रमात चंद्रशूळ या औषधी वनस्पतीची लागवड याविषयीची माहिती ऐकली. वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. कृषीवाणी कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स ह्या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता मत्स्य सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शिवाजी अरगडे. तुमचे थेट प्रश्न तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 41 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 आणि 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. निवेदन आपण ऐकलत. दुपारचे 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो. मुलांचे बालपण म्हणजे त्यांच्या आयुष्याचा पाया घडण्याचा काळ. या काळात मुलांची शारीरिक वाढ, मेंदूचा विकास, शिकण्याची क्षमता आणि रोग प्रतिकारक शक्ती वेगाने विकसित होत असते. त्यामुळे मुलांच्या ताटात काय आहे याकडे केवळ पोट भरण्याच्या दृष्टीने नव्हे तर त्यांच्या भविष्यातील आरोग्याच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. मुलांच्या वाढीसाठी सर्वप्रथम आवश्यक आहे पुरेसे आणि दर्जेदार प्रथिनांचे सेवन. डाळी, कडधान्ये, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी, सोयाबीन, कडधान्ये, सुका मेवा आणि मांसाहारी पदार्थ यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केल्यास स्नायू, हाडे आणि शरीरातील विविध ऊतींच्या वाढीस मदत होते. यानंतर येते लोहाचे महत्व. लोहाच्या कमतरतेमुळे रक्ताक्षय म्हणजेच अॅनिमिया होऊ शकतो. विशेषतः किशोरवयीन मुलींमध्ये लोहाची गरज वाढते. हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, राजमा, चना, मांसाहार, सुका मेवा हे लोहाचे चांगले स्रोत आहे. लोहयुक्त पदार्थांसोबत

0: झिंक, जीवनसत्वे आणि ओमेगा 3 सारखे पोषक घटकही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मुलांच्या आहारात विविध रंगांची फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, डाळी, कडधान्ये, दूध किंवा त्यांचे पर्याय आणि योग्य प्रमाणात आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थ असणे आवश्यक आहे. आजच्या काळात पॅकेट स्नॅक्स, चिप्स, बिस्किटे, शीतपेय आणि फास्ट फूड मुलांच्या आहाराचा मोठा भाग बनत आहे. हे पदार्थ कधीतरी खाणे वेगळे, पण त्यांना रोजच्या आहाराचा पर्याय बनणे टाळले पाहिजे. पालकांनी मुलांना जबरदस्तीने खाऊ घालण्याऐवजी घरातील सर्वांनी संतुलित आहार घेण्याची सवय लावावी, कारण मुलं केवळ आपले बोलणे ऐकत नाही तर आपले वर्तन पाहूनही शिकतात. लक्षात ठेवा, आज मुलांच्या ताटात दिलेला संतुलित आहार म्हणजे उद्याच्या निरोगी शरीराची आणि सक्षम मेंदूची गुंतवणूक आहे. म्हणूनच मुलांच्या डब्यात आणि ताटात विविधता ठेवा. घरगुती पौष्टिक पदार्थांना प्राधान्य द्या आणि आरोग्यदायी खाण्याच्या सवयी लहानपणापासूनच रुजवा. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहार तज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्राच्या साधारण 20% भूभाग हा जंगलांनी व्यापलेला आहे आणि याचाच अर्थ आपल्याकडे तेवढं जैव वैविध्य आहे, तेवढी वनसंपदा आपल्याला लाभलेली आहे आणि त्यातूनच औषधी वनस्पतींचा बहुमोल खजिना आपल्याकडे आहे असं म्हणायला हरकत नाही. आयुर्वेदाच्या माध्यमातून या खजिनाचा मानव कल्याणासाठी उपयोगही काही प्रमाणात केला जातोय हेही आपल्याला माहिती आहे. पण या जंगलांमध्ये जी औषधी वनसंपदा आहे त्याचं जतन करणं, संवर्धन करणं, त्याचं महत्व निदान जंगलाभोवतीच्या गावागावांमध्ये समजावून सांगणं हे एक अत्यंत महत्वाचं काम आहे आणि याची गरज लक्षात घेऊनच अनेक तज्ज्ञ मंडळी असतील, समाजकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था असतील हे काम करतायत. त्यापैकीच एक वनस्पतीशास्त्रातल्या तज्ज्ञ आणि संशोधक पुण्याच्या पूर्वा जोशी या हेच काम गेली काही वर्ष मुख्यत्वे करून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरामध्ये करतायत. त्यांच्या कामाबद्दल आपण जाणून घेणार आहोत औषधी वनधन संवर्धन आणि शाश्वत पर्याय या विषयाच्या माध्यमातून. नमस्कार पूर्वाताई.
1: नमस्कार
0: पूर्वाताई. तुम्ही 1998 साली वनस्पतीशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतलीत आणि त्यानंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठी तुम्ही तुमची एक बायो कन्सेप्ट नावाची संस्था म्हणा, कंपनी म्हणा, तुम्ही स्थापन केलीत. तर तुम्हाला याच्या माध्यमातून नक्की काय करावं असं वाटलं आणि का करावं असं वाटलं?
1: याची खरी सुरुवात सांगू का मी कधी झाली? माझ्या आईबाबांची नोकरी रत्नागिरी मध्ये होती आणि त्यांच्यामुळे माझं बालपण अतिशय सुखात रत्नागिरीत
0: निसर्गरम्य
1: पावस आणि रत्नागिरीच्या भागात गेलं आणि त्यामुळे ती निसर्गाची ओढ ना कुठेतरी प्रसादजी कायम राहिली माझ्यात बहुतेक आणि त्यामुळेच कदाचित मी पुढे वनस्पतीशास्त्राचं करिअरही केलं की काय असा विचार आता मी आज जेव्हा करते तेव्हा येतो माझ्या मनात. हे मनात तेव्हा पक्कं होतं मात्र वनस्पतीशास्त्र घेताना की आपण जे शिकतोय किंवा वनस्पती म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतोय त्याचा अनेक लोकांना काही ना काही उपयोग व्हायला पाहिजे असं कुठेतरी मनात होतं मात्र. आणि मग जसं जसं शिक्षण संपलं आणि जंगलाच्या आजूबाजूच्या लोकांसाठी माझं थोडंसं काम सुरू झालं क्षेत्र

0: कार्य म्हणून ताडोब्याची निवड करावी लागली एका प्रकल्पासाठी. आणि मग जाणीवपूर्वक या वनस्पतीशास्त्राकडे, ज्याला आपण बघणं म्हणतो ना, म्हणजे आपली डिग्री होते पण त्याच्यानंतर कदाचित माणसाला आतून काहीतरी जाणवतं की अरे हे अशा पद्धतीने वापरता येईल, ती सुरुवात झाली. आणि त्यातही औषधी वनस्पती आणि विविध उपजीविकेचे पर्याय असं माझ्या मनात सारखं घोळायला लागलं.
1: अच्छा.
0: आणि मग तेच काम कदाचित,
1: म्हणजे औषधी वनस्पती आणि त्या माध्यमातून उपजीविका
0: आणि मग ते कसं आपल्याला रिलेट करतायत. त्यामुळे सध्या कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स मिळालेल्या ज्या ग्रामसभा आहेत मध्य भारतामध्ये, त्यांच्या बरोबर काही शाश्वतता आणि अशा पद्धतीने उपजीविकेचे काही पर्याय या संदर्भातलं काम खरं तर चालू आहे. आणि एक हक्काचं साधन मिळावं आणि त्याला वनस्पतीशास्त्र कारणीभूत ठरावं.
1: बरोबर बरोबर.
0: असं म्हणून हे काम कुठेतरी चालू आहे.
1: म्हणजे तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल आणि आपल्याकडे असलेली जी वनसंपदा आहे तीही वाया जाणार नाही, त्याचंही योग्य प्रकारे आपल्याला वापर करता येईल, जो मानव कल्याणासाठी आणि उपजीविकेसाठी दोन्हीसाठी.
0: आणि याच्यातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की त्या गावांनी पुढाकार घेऊन तिथेच करण्याजोग्या आहेत. त्याही आपल्याला तिथेच सांगणं योग्य आहे. म्हणजे शहरात राहून आपण नुसतं सांगणं आणि गावात राहून तिथे करून घेणं हा जो फरक आहे तो वनस्पतीशास्त्राच्या माध्यमातून पुढे जाऊन पुढे मॅनेजमेंटकडे जातो हा भाग.
1: बरोबर.
0: ते कदाचित झालं असं म्हणूयात या कामापासून.
1: मला असं वाटतं पूर्वाते या सगळ्या औषधी वनधनाचं जतन संवर्धन करणं हे महत्वाचं आहेच आहे. ते कसं महत्वाचं आहे, तुम्ही हे काम पुढे कसं नेलंय हे सगळं आपण पुढच्या भागांमध्ये बघूया. तर आज इथेच निरोप घेऊया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. ठीक 2:15 दोपहर समाचार हिंदीतलं बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो नाद ब्रह्म, कर्नाटक संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात TN अशोक यांचं कर्नाटक शैलीतील गायन, त्यांनी गायलेला राग तोडी आपण ऐकणार आहोत. ताल मिश्र चापू, त्यांना व्हायोलिनची साथ शिवकुमार अनंतरमण यांनी, मृदंगमची साथ राजेश श्रीनिवास यांनी, गंजिराची साथ सुब्रमण्यम अय्यर यांनी केली आहे. ऐकूया तर TN अशोक यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग तोडी.

नादब्रह्म कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात टी एन अशोक यांचं कर्नाटक शैलीतील गायन आपण ऐकलं. त्यांना व्हायोलिनची साथ शिवकुमार अनंतरमण यांनी, मृदंगमची साथ राजेश श्रीनिवासन आणि कंजिराची साथ सुब्रमण्यम अय्यर यांनी केली होती. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन। राज्यातल्या 9 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव। विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्र्यांचं शिक्षकांना आवाहन। राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह। मुंबईत 22 गोविंद जखमी। पुण्यात डीजे कोसळून महिलेचा मृत्यू। आणि महिलांच्या आशिया चषक T20 स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना। 12 वर्षांपूर्वी 4.5% असलेलं प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आलं आहे याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे। एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी शिक्षकांना केलं।
1: विश्वस्तरीय शिक्षा व्यवस्था के बल पर ही विकसित भारत का निर्माण संभव है। हमारे शिक्षक शिक्षा व्यवस्था में प्राणवायु का संचार करते हैं। हमारा ये प्रयास होना चाहिए कि हमारे देश में एक भी विद्यार्थी अच्छी शिक्षा के अवसर से वंचित ना हो। मैं चाहूंगी कि हमारे शिक्षक अपने स्नेह और समर्पण से सभी विद्यार्थियों में ज्ञान, प्रेरणा, नैतिकता और संवेदनशीलता का संचार करें।
0: नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या। त्यात शाळांमध्ये शिकवणाऱ्या 48 शिक्षकांसह उच्च शिक्षण क्षेत्रातल्या 21 शिक्षकांचा समावेश आहे। बीडमधील कविता गिट्टे, नाशिकच्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, IIT मुंबईतले विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचाही राष्ट्रपतींनी यावेळी गौरव केला। विद्यार्थी हित सर्वोच्च स्थानी ठेवताना विद्यार्थ्यांना प्रेम, संयम आणि निष्पक्ष वागणूक द्यावी असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। शिक्षक दिनानिमित्त दिलेल्या संदेशात त्यांनी कोट्यवधी विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य, मूल्य आणि प्रेरणा दिल्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले आहेत।

0: भारतीय संस्कृती आणि परंपरेचा आदर राखताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं, मानवतेसाठी काम करणं, अंत्योदयाच्या दिशेनं काम करणं, पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची शिकवण विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन त्यांनी केलं. शिकवणं ही एक अतिशय उत्तम जबाबदारी आहे. यातून केवळ पाठ्यपुस्तकांमधलं ज्ञान दिलं जात नाही तर विद्यार्थी आणि देशाला घडवण्याचं काम केलं जातं असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी शिक्षकांसोबत पालक आणि समाजाचीही असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शिक्षक म्हणून काम करताना आलेले अनुभवही राष्ट्रपतींनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना बोलत होते.
1: एक विषय है स्क्रीन टाइम. अब एक प्रकार का एडिक्शन है. मेरे मन में एक विचार आता है, या तो वो बच्चा खेलकूद के अंदर बहुत रुचि लेने लग जाएगा. खेलकूद मतलब वो वीडियो गेम नहीं, अरे एक्चुअली मैदान में वो खेलना, तो धीरे धीरे वो उसमें से बाहर आ सके. और ऐसे में क्रिएटिविटी की तरफ हम बच्चों को जितना ज्यादा जोड़ेंगे, और हमने ऐसे कुछ न कुछ कार्यक्रमों को आदत बनानी चाहिए.
0: मुलांमध्ये खऱ्या अर्थानं बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रमापुरतं मर्यादित न राहता त्यांच्या जीवनाचा एक भाग बनलं पाहिजे असं ते म्हणाले. शिक्षकांनी पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचं बालपण जपत त्यांच्या जीवनाला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. मुलांमध्ये ज्ञान, शिक्षण आणि आत्मविश्वास रुजवत त्यांच्या भवितव्याच्या सबलीकरणात शिक्षक महत्वाची भूमिका बजावतात असं केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. माजी राष्ट्रपती आणि तत्वज्ञ डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जोशी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. केवळ ज्ञानदानापलीकडे जाऊन भावी पिढी सशक्त करत विकसित भारताचा पाया मजबूत करण्यात योगदान देणाऱ्या शिक्षकांबद्दल जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना समान संधी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शिक्षण प्रणाली निर्माण करावी असं आवाहन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षकांची भूमिका केवळ वर्गातल्या अध्यापनापुरती मर्यादित नसून ते सामाजिक नेतृत्वही करत असतात. विद्यार्थ्यांच्या हातात आज ज्ञानाचं मोठं भांडार उपलब्ध असलं तरी शिक्षकांचं महत्व कमी झालेलं नाही. उलट बदलत्या काळानुसार त्यांच्यावर नवीन जबाबदाऱ्या आल्या आहेत असं प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केलं. पद्मभूषण डॉ JP नाईक तंत्रशिक्षण पुरस्कारानं आज पुण्यात 42 शिक्षकांना गौरवण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता अंतर्मुख होऊन विचार करायला प्रवृत्त करणारं शिक्षण द्यायला हवं, जीवनमूल्य शिकवायला हवीत असं मत पाटील यांनी मांडलं. पुढच्या वर्षापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे उत्कृष्ट सामाजिक सेवा कार्य पुरस्कार आणि आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराची घोषणाही त्यांनी केली. तुळजापूर नगर परिषदेच्या सर्व शाळा वातानुकूलित करण्याची घोषणा तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी आज केली. शिक्षक दिनानिमित्त नगर परिषद कार्यालयात आयोजित केलेल्या शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशासह राज्यात काल जन्माष्टमीचा सोहळा अत्यंत उत्साहात साजरा झाला. उत्तर प्रदेशात मथुरा वृंदावन इथल्या श्रीकृष्ण मंदिरात रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सवासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आज राज्यात दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या लालबाग आणि दादरपासून ते ठाण्यातल्या भव्य मैदानांपर्यंत सर्वत्र ढोलताशांच्या निनादात गोविंदा आला रे आला असा आवाज देत मुलामुलींची गोविंदा पथकं गल्लोगल्ली उभारलेल्या दहीहंड्या फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली आहे. दहीहंडी फोडताना काही अपघात झाल्यास गोविंदावर त्वरित उपचार केले जावेत या उद्देशानं प्रशासनानं मुंबईतल्या रुग्णालयात

0: आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले आहेत. मुंबईत जोगेश्वरी गोरेगाव परिसरातल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सदनिका वाटपात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी एसआरएच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पात्र लाभार्थ्यांना डावलून घरे दिल्याच्या तक्रारीप्रकरणी ही कारवाई झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल तातडीनं सादर करण्याचे निर्देश त्यांनी एसआरए प्राधिकरणाला बैठकीत दिले. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी निवृत्ती सन्मान योजना सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. या योजनेअंतर्गत राज्य परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळातर्फे ठाणे इथं वयाची 65 वर्ष पूर्ण केलेल्या 735 सभासदांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 रुपयांचा सन्मान निधी जमा करण्यात आला. महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामन्याला सुरुवात होईल. भारतानं थायलंड आणि हाँगकाँग बरोबर झालेल्या सामन्यात लागोपाठ विजय मिळवत उपांत्य फेरीत याआधीच आपला प्रवेश निश्चित केला आहे. पाकिस्ताननंही याआधी झालेल्या एकमेव सामन्यात विजय मिळवला असून उर्वरित 2 सामन्यांपैकी 1 सामना जिंकला तर त्यांचाही उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन. राज्यातल्या 9 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव. विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्र्यांचं शिक्षकांना आवाहन. राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह. मुंबईत 22 गोविंदा जखमी. पुण्यात डीजे कोसळून महिलेचा मृत्यू. आणि महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:11 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेत पुन्हा आपली भेट होईल संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचं प्रसारण सुरू असेल. दुपारचे 3:11 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त. कोकणात पुष्कळ ठिकाणी, मध्य महाराष्ट्र विदर्भात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरासाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशत ढगाळलेलं राहील. कमाल आणि किमान तापमान 33 ते 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचे संकेत वेधशाळेनं दिले आहेत. आपण ऐकत होतात हवामान वृत्त. दुपारचे 3:12 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो, आज आपण सुप्रसिद्ध वेरूळच्या ऐतिहासिक वारशाविषयी जाणून घेणार आहोत. औरंगाबाद शहरापासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर जगप्रसिद्ध वेरूळ वसलेले आहे. देवगिरीचा ऐतिहासिक किल्ल्याजवळून जाणारा प्राचीन मार्ग खुलदाबादवरून वेरूळला जातो. या खुलदाबादलाच औरंगजेबाची कबर आहे. वेरूळला भोसले घराण्याच्या सहवासामुळे अनन्यसाधारण ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच घृष्णेश्वर आणि आदिशक्तीच्या अधिवासाने

धार्मिक महत्त्वही लाभले आहे. स्कंद पुराणादी ग्रंथात आपल्याला हे संदर्भ पाहायला मिळतात. या संदर्भातील शिवालय महात्म्य प्रसिद्धच आहे. वेरुळगावच्या परिसरातच घृष्णेश्वर मंदिर आहे. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. सध्याचे हे मंदिर 18व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेले आहे. येथील प्राचीन मंदिराची मध्ययुगीन परकीय आक्रमकांनी तोडफोड केली. परिसरातले प्राचीन मंदिराचे अवशेष मंदिराच्या प्राचीन इतिहासाची साक्ष आजही देतात. मंदिराच्या जवळच अतिशय देखणे असे प्राचीन अमृत तीर्थ आहे. ही अत्यंत देखणी पुष्करणी असून कातळात बांधलेल्या पायऱ्यांमुळे नेटकी दिसते. याचाही जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केला. देवळाच्या आणि अमृततीर्थाच्या परिसरात अनेक मध्ययुगीन मंदिरे, मठ आणि योग्यांच्या समाध्या पाहायला मिळतात. वेरूळ हे प्राचीन काळी एलापूर नावाने प्रसिद्ध होते. ही राष्ट्रकूट राजवंशाची राजधानी असेही इतिहासकार मानतात. वेरूळचे अनेक संदर्भ प्राचीन साहित्यात आणि पुराभिलेखांमध्ये येतात. अनेक शतके वेरूळचं आर्थिक, धार्मिक आणि राजकीय महत्त्व अबाधित होते. वेरूळ हे प्राचीन काळी प्रशासकीय केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. उत्तरेतील आणि दख्खनच्या पठारावरील महत्त्वाची नगरे आणि व्यापारी केंद्रे जोडणाऱ्या उत्तरापथ या व्यापारी मार्गावर वेरूळ आहे. यामुळेच येथील आर्थिक सुबत्ता आणि सांस्कृतिक समृद्धी अनेक शतके अबाधित राहिली. वेरूळची पर्यटकांसाठी असलेली ओळख मात्र येथील लेणू समूहामुळेच आहे. येथील एकाश्म कैलास मंदिराचा 1983 साली जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला गेला. हा जागतिक कलेतील एक चमत्कार मानला जातो. हे स्थापत्यदृष्ट्या मंदिर दिसत असले तरी त्यासाठी वापरले गेलेले तंत्रज्ञान लेणी खोदण्याचे आहे. आधी कळस मग पाया रे या उक्तीप्रमाणेच हे मंदिर शिखरापासून पायापर्यंत एकाच दगडात कोरलेले आहे. द्रविड शैलीतील या एकाश्म मंदिराची रचना अतिशय प्रमाणबद्ध आहे. उंच पीठावर मुख्य शिवालयाची रचना केलेली असून त्याच्या दक्षिणापथावर 5 देवकुलिका आहेत. या पीठावर रामायण आणि महाभारत कोरलेले आहे. मुख्य मंदिराच्या समोर नंदी मंडप आहे. त्या भव्य एकाश्म मंदिराची रचना राष्ट्रकूट राजा कृष्णाच्या कारकिर्दीत झाली. मुख्य मंदिरात शिल्पांकनाबरोबरच अनेक प्राचीन चित्रांचेही अलंकरण पाहायला मिळते. मागील डोंगरावर उभे राहून या मंदिराकडे पाहताना त्या अनामिक कलाकारांच्या प्रती आदर दाटतो आणि आपण नतमस्तक होतो. वेरूळच्या लेणी समूहात बौद्ध आणि जैन लेण्यांचाही समावेश होतो. या लेण्यांचा काळ साधारण 6व्या शतकापासून ते 14व्या शतकापर्यंतचा आहे. बौद्ध लेण्यांमध्ये प्रामुख्याने महायान आणि बौद्ध तंत्राशी संबंधित लेणी आहेत. लेणे क्रमांक 5 हे एकमेव द्वितीय असे विस्तृत लेणे आहे. या लेण्यात एका दगडात कोरलेल्या प्रचंड मंडपात एकमेकांना समांतर जाणारे ग्रंथ पठणासाठी कोरलेले दगडी बाक आहेत. लेणी क्रमांक 10 हे मुख्य चैत्यगृह असून येथील भव्य मूर्ती आणि दगडात कोरलेल्या बाल्कनीतील अलंकरण अत्यंत देखणे आहे. लेणी क्रमांक 11 आणि 12 हे भारतातील एकमेव असे 3 मजली एकाश्म बौद्ध विहार आहेत. बौद्ध तंत्र विकसित झाल्यावर गुह्य आचार आणि विधींचा बौद्ध धर्मात शिरकाव झाला. त्यांचे नवेच दैवता विश्व निर्माण झाले. नंतरच्या काळात चीन आणि तिबेटमध्ये ज्या प्रकारचा महायान व बौद्ध तंत्राचा प्रसार झाला त्याचं प्राथमिक रूप आपल्याला या लेण्यांमध्ये पाहायला मिळते. यातील मूर्तीवैभव आणि बौद्ध देवता विश्व एका वेगळ्याच जगाची ओळख करून देते. जैन लेण्यांपैकी लेणे क्रमांक 30, 32 आणि 33 वैशिष्ट्यपूर्ण आहेत. येथील जैन तीर्थंकर यक्षी आणि यक्षांच्या प्रतिमा अगदी जिवंत वाटण्यासारख्या आहेत. या लेण्यांमधली चित्रे ही मध्ययुगातील लघुचित्र शैलीची आठवण करून देणारी आहेत. लेणे क्रमांक 30 तर छोटा कैलास म्हणून प्रसिद्ध आहे. जैन धर्मपरंपरेनुसार विशिष्ट विधी आणि आचार
पार पाडण्यासाठी या लेण्यांची रचना केली गेली आहे.

लेणी क्रमांक 32 आणि 33 बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत असल्याने त्यांचे प्राचीन स्वरूप जपले गेले आहे. या जिनालयांचे सांस्कृतिक वैभव पाहून आपण स्तिमित होतो. अनेक जैन मूर्ती, चित्रे आणि चित्रित लेख आपल्याला काय बघू आणि काय नको असं करून सोडतात. या व्यतिरिक्त जवळच एक जैन लेणे आहे. या लेण्याचा मार्ग वेरूळ गावातून जातो. आजही या लेण्यातील इसवी सन 14व्या शतकातील तीर्थंकर पार्श्वनाथाची भव्य प्रतिमा भक्तिभावाने पूजली जाते. या प्रतिमेच्या पीठावर एक लेख कोरलेला दिसतो. या लेखात वेरूळच्या डोंगराचा उल्लेख चारणाद्री म्हणजेच कैलास असा येतो. वेरूळ जसे हिंदूंसाठी पवित्र आहे तसेच जैनांसाठीही तीर्थ आहे. जैन साहित्यात वेरूळचे अनेक उल्लेख येतात. वेरूळच्या हिंदू लेण्यांमध्ये कैलास लेण्यांव्यतिरिक्तही अनेक लेणी आहेत. ही लेणी घारापुरीच्या जगप्रसिद्ध लेण्याची आणि शिल्पवैभवाची आठवण करून देतात. येथे सदाशिव मूर्तीसारखे सांप्रदायिक मूर्तीपट्टा आहेत. शिवपार्वतीचा सारीपाठ, रावणानुग्रह अशा अनेक पुराकथांवर आधारित मूर्ती आहेत. त्यांचे शिल्पवैभव आपल्याला खिळवून ठेवते. वेरूळच्या मुख्य लेणी समूहाजवळ दोन लहान पण महत्त्वाचे लेणी समूह आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी पहिला गणेश लेणी समूह आणि दुसरा जोगेश्वरी लेणी समूह आहे. एखादा अपवाद वगळता वेरूळची ही सर्वच हिंदू लेणी शैव आहेत. प्राचीन काळात पाशुपत संप्रदायाचा मोठा प्रभाव आपल्याला इथे जाणवतो. लेण्यांमधील मध्ययुगीन चित्रांमध्ये मात्र नाथसंप्रदायाची झलक पाहायला मिळते. अनेक नाथयोग्यांची चित्रणे तर कैलास मंदिराच्या बाह्य भिंतीवर पीठांवरील प्रदक्षिणा पथातून पाहता येतात. गणेश आणि जोगेश्वरी हे पाशुपत शैव लेण्याचे समूह आकाराने लहानसे पण शैल्यात्मकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. त्यांच्या दुर्गमतेमुळे सहसा पर्यटक या लेणी समूहांकडे फिरकत नाहीत. परंतु आता या लेण्यांपर्यंत नेणारी चांगली पायवाट बनवली आहे. वेरूळच्या मुख्य लेणी समूहातील लेणी क्रमांक 29 जवळ एक प्रपात आहे. या प्रपाताच्या वरील बाजूस पाण्याच्या डोहाच्या दुतर्फा गणेश लेणी समूहातील लेणी कोरली आहेत. येथे जाण्यासाठी दगडी पायवाट आहे. या लेणी समूहातील एका विशाल परंतु देखण्या गणेश मूर्तीवरून या लेणी समूहाला गणेश लेणे हे नाव मिळाले. गणेश लेणी समूहात एकूण 19 लहान मोठी लेणी आहेत. या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे इसवी सनाच्या 8व्या शतकातील बऱ्यापैकी जतन झालेली शैव कथांवर आधारित चित्रे, शिवपार्वतीच्या विवाहाचे कल्याण सुंदराचे चित्रण, लिंगोद्भत शिव, शिवतांडव, अर्धनारी नटेश्वर अशा विविध कथा आणि धार्मिक संकल्पनांवर आधारित ही चित्रे आहेत. अजिंठापासून प्रेरणा घेऊन येथील कलाकारांनी साकारलेले हे कलाविष्कार थक्क करतात. या लेण्यांच्या बाहेरून वाहणाऱ्या डोहाच्या काठावर उभे राहिल्यावर दिसणारे वेरूळचे दर्शन विलोभनीय आहे. गणेश लेण्यांपासून पुढे डोंगरात पायपीट केल्यावर जोगेश्वरी लेण्यांचा लहानसा समूह आहे. येथील स्थापत्य व शिल्पांचे भग्नावशेष आजही त्यांच्या गतवैभवाची साक्ष देत मूकपणे उभे आहेत. वेरूळचा महाराष्ट्राशी असलेला संबंध म्हणजे येथील भोसले घराणे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा श्रीमंत मालोजी राजे भोसले हे वेरूळचे वतनदार होते. त्यांची गढी आजही वेरूळला आहे. ते मोठे शिवभक्त होते. वेरूळच्या कृष्णेश्वर शिवालयाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार करण्याआधी स्वतः श्रीमंत मालोजी राजे भोसले यांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता. अशा महाराष्ट्राच्या अस्मितेशी नाळ जोडल्या गेलेल्या वेरूळची ही कथा. इथले सांस्कृतिक वैभव डोळे दिपवणारे आहे. पर्यटकांनी या वेरूळला जाताना केवळ 1 वा 2 वारसास्थळांचा विचार करू नये. या तीर्थाच्या वारशाचा जागर करावा आणि तृप्त व्हावे.

आपण ऐकत होता श्रीधर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं रोहिणी निनावे यांचं गीत. या गीताबरोबरच वनिता मंडळाचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

आपण ऐकत होतात कार्यक्रम वनिता मंडळ. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरी. दुपारचे 3:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत

आपण ऐकत होतात आशा भोसले यांच्या स्वरातलं श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत. दुपारचे 3:35 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम स्वस्थ भारत.

0: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या पर्सनॅलिटीचा एक मुख्य भाग हा चेहरा असतो. मग त्यामध्ये आपलं नाक आलं, डोळे, ओठ, दात कसे आहेत हे सगळं मिळून चेहऱ्याची ठेवण असते. आपल्या सगळ्यांनाच दात एकदम मोत्यासारखे सुंदर असलेले आवडतात, पण हे काही कधी कधी शक्य नसतं, मग ती कारणं कोणतीही असोत. पण आपल्या दंतवैद्यक शास्त्रानं एवढी प्रगती केली आहे की दात वेडेवाकडे असतील तरी ते सरळ केले जातात. तसंच दातांच्या अनेक काही समस्या असतील तर त्यावर सुद्धा आधुनिक पद्धतीने उपाययोजना केल्या जातात. तर श्रोते हो, आज आपण आपलं मौखिक आरोग्य कसं असावं आणि कृत्रिम दंतरोपण म्हणजे नेमकं काय हे जाणून घेणार आहोत. या विषयाची माहिती देण्यासाठी आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे डॉक्टर सुदर्शन मंडलेजा यांना. डॉक्टर सुदर्शन मंडलेजा हे डेंटल सर्जन आहेत, गेली 14 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. तर आज आपण डॉक्टर सुदर्शन मंडलेजा यांच्याकडून मौखिक आरोग्य आणि कृत्रिम दंतरोपण याविषयी माहिती जाणून घेऊया. डॉक्टर सुदर्शन मंडलेजा, आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, पहिलाच प्रश्न आम्हाला विचारायचा वाटतोय की मौखिक आरोग्य म्हणजे नेमकं काय आणि आपलं मौखिक आरोग्य कसं असावं?
1: मौखिक आरोग्य म्हणजे दात तुमचे किडलेले नसावे, हिरड्या मजबूत असाव्या, तुम्हाला 2 वेळेला व्यवस्थित जेवण करता यावे.
0: डॉक्टर, मला सांगा की सध्या आपण बघतो की मौखिक आरोग्य फार काही लोकांचं चांगलं नसतं, मग त्याच्यामध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आल्या म्हणा किंवा शुगर इनटेक, यामुळे सुद्धा दातांवरती परिणाम होतो का?
1: हो.
0: कसा होतो तो परिणाम?
1: त्याच्यामध्ये दात जे शुगर इनटेक असतात त्याचे ते फूड लॉजमेंट होते दातांवर, अन्न खन साचले जातात आणि त्याच्यामुळे दात किडतात. आणि बऱ्याच वेळेला ब्रश न केल्यामुळे हिरड्यांवर बायोफिल्म तयार होते, प्लाक तयार होतो आणि त्याच्यामुळे मग पुढे हिरड्यांमध्ये रक्त येणे, तोंडाचा वास येणे आणि पुढे चालून हिरड्याचे स्नायू जे असतात ते खराब होतात आणि दात मग पडतात.
0: अच्छा. डॉक्टर, मला एक सांगा की आता तुम्ही सांगितलं की दातांना कीड लागते, ही कीड आतून एकदम सुरू होते आणि मग ती वरती दातांवरती दिसायला लागते का? कशी ही नेमकी कीड असते, म्हणजे कीड लागल्या लागल्या आपण ओळखू शकतो का हे मला विचारायचं आहे.
1: नाही, कसं असतं की अन्नकण अडकले की तिथे आपण ब्रश न केल्यामुळे तिथे अन्नकण साचून राहतात दातांच्या.

0: वरती फटींवर दोन दाताच्या मध्ये किंवा दाताच्या वरच्या भागावर ते अडकून बसतात आणि रात्री झोपताना ब्रश न केल्यामुळे मग तिथे किटाणू जमा होतात आणि मग दाताचं जे अन्नकण असतं ते फर्मंटेशन होते आणि मग तिथे ॲसिड फॉर्मेशन होऊन आणि मग तिथे दात किडतात. आणि मग दातामध्ये कसं तीन लेयर असतात, पहिला दुसरा तिसरा. पहिला लेयर हा इनॅमलचा असतो, दुसरा डेंटिन आणि तिसरा हा रक्तवाहिन्याचा म्हणजे डेंटल पल्पचा असतो. त्याच्या आजूबाजूला स्नायू असतात आणि खाली मुळच्या खाली हाड असतात. तर तिथे पहिल्या कीड लागली का तिथे व्हाईट चॉकी लिजन दिसते, त्याच्यानंतर मग हळूहळू त्याचा बदल हा काळा रंगासारखा दिसतो दातांच्या वर, आणि नंतर मग कीड वाढत वाढत दुसऱ्या लेअरपर्यंत तिसऱ्या लेअरपर्यंत अशी जाते. पहिल्या लेअरपर्यंत कीड लागली किंवा दुसऱ्या लेअरपर्यंत कीड लागली तर आपण त्याला मटेरियल फिल करून म्हणजे डेंटल रेस्टोरेशन करून ते दुरुस्त केले जाते. पण तिसऱ्या लेअरपर्यंत गेलं का मग त्याचं रूट कॅनल करावं लागते.
1: पण डॉक्टर थोडंसं तुम्हाला थांबवतं याच्यासाठी, तुम्ही सांगितलं की पहिल्या लेअरला जी कीड लागते तेव्हाच ती आपल्याला समजते का, म्हणजे काही दुखणं वगैरे असं होतं का की अगदी तिसऱ्या स्टेप पर्यंत जाईपर्यंत वाट बघावी लागते त्या कीडीची की काय?
0: थोडीशी सेन्सिटिव्हिटी जाणवते पेशंटला किंवा अन्नकण अडकतात ही समस्या जनरली पेशंट येऊन सांगतात आणि तेव्हाच आपण ती डिटेक्ट करायला पाहिजे विथ एक्सरे आणि क्लिनिकल एक्झामिनेशन करून तपासणी करून सगळं क्लिअर केलं पाहिजे आणि तिथेच आपण मटेरियल रेस्टोरेशन आणि किंवा पीट अँड फिशर्स असतात सिलेंट असतात
1: जिथे
0: म्हणजे दातांच्या वरच्या भागाला भेगा असतात तर तिथे सुरुवात होते. तिथे आपण ते साफ करायला पाहिजे किंवा पीट अँड फिशर तिथे क्लिअर केले पाहिजे.
1: डॉक्टर दात आणि हिरड्या हे अगदी हातात हात घालून राहिल्यासारखे आपल्या तोंडामध्ये राहत असतात, या दोघांचं आरोग्य एकमेकांवरती अवलंबून आहे का?
0: हो, दात किडने आणि हे मूळ जे आहे ते घट्ट धरून बसते दातांना आणि जर आपण ते दातांचे मूळ जर व्यवस्थित ठेवले नाही तर मग ते दात ढिल्ले होऊन पडून जातात आणि मग आपल्याला पुन्हा नवीन दात लावावे लागतात.
1: अच्छा, मग हिरड्यांचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर काय काळजी घ्यायची?
0: दर 6 महिन्यांनी डेंटिस्टकडे जाऊन चेकअप करायचे आणि पहिले सुरुवातीला जाऊन हिरड्या आपल्या चांगल्या आहेत का, हिरड्यामधून रक्त येत नाही का, हिरड्याचा तोंडाचा वास येतो का हे बघायला पाहिजे. जर ते होत असेल किंवा हिरडींचा कलर हा बदलतो म्हणजे आयडियली तो फर्म असायला पाहिजे म्हणजे रेझिलियंट असला पाहिजे, त्याच्यात बदल झाला तर त्याच्यात लगेच कळतो किंवा असा मऊ होतो किंवा ब्रश करताना हिरडीमधून रक्त येणे ह्या गोष्टी होतात तर त्या लगेच आपल्याला कळतात आणि त्यावेळेला लगेच अर्ली डिटेक्शन म्हणजे लगेच आपण जायला पाहिजे डेंटिस्टकडे आणि त्या दाताची सफाई करून घ्यायला पाहिजे. त्याला डेंटल ओरल प्रोफायलेक्सिस म्हणतात.
1: अच्छा,
0: ते स्केलिंग आणि रूट प्लॅनिंग असते ते करून घ्यायला पाहिजे. त्याच्याने मौखिक आरोग्य आपलं चांगलं होतं आणि कीड लागण्याचं प्रमाणही कमी होतं आणि तोंडामधल्या ज्या बॅक्टेरियाचा लोड जो असतो, तुम्हाला एक उदाहरण सांगतो, फक्त नुसतं 1 ग्राम प्लाकमध्ये 10^11 बॅक्टेरियाज असतात.
1: अच्छा,
0: हा, तर एवढं बॅक्टेरिया लोड असतो आपल्या तोंडामध्ये आणि दात किडणे हे संसर्गजन्य रोग आहे. एक दात किडला की त्याच्या बाजूचा पण किडतो, वरचा पण किडतो आणि
1: कीड झपाट्याने पसरते
0: आणि म्हणजे ते कशी लाळ ग्रंथीमधून जो सलायवा आपला तयार होतोय तो सलायवामुळे ते ट्रान्सफर होतात आणि नंतर मग दात किडतात. इकडे एक दात किडला की तिकडे किडला, मग दुर्लक्ष झालं का अजून किडतात. ते अगोदरच करायला पाहिजे पण बरेच लोक पैशाच्या अभावी किंवा निग्लिजन्स किंवा आपले कामं आहेत आणि आपल्या आरोग्याकडे ते दुर्लक्ष करत राहतात. अशा वेळेला दातांची समस्या हा वाढत जातात आणि नंतर मग दाताचं काम न केलं किंवा बरेच लोक पेन किलर घेतात आणि मग त्याच्यावर बघतात की थांबतं का नाही थांबतं का नाही, पण तोपर्यंत ते तिसऱ्या लेअरपर्यंत चालले जातं. तर असं करू नये. तर लवकरात लवकर डेंटिस्ट कडे जाऊन ते सगळं करून घ्यायला पाहिजे.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर मला एक सांगा की काही काही जणांना गार पाणी प्यालं किंवा गोड खाल्लं की आपल्या दातात कळ येते, तर ही कळ अशी यायला सुरुवात झाली की आपण समजायचं का की आपल्या दातांमध्ये कीड लागायला सुरुवात झाली असं?
0: बऱ्याच वेळेला सेन्सिटिव्ह

0: ॲक्टिव्हिटी ही हिरड्यांमुळे पण होते आणि ॲबनॉर्मल ब्रशिंग हॅबिट
1: हाँ
0: म्हणजे वेडेवाकडे आणि ब्रश व्यवस्थित करण्याची पद्धत त्यांना माहिती नसते, त्यामुळे पण दात घासले जातात, आडवा ब्रश केला जातो. आणि मेजॉरिटी काय होतं की रात्री झोपताना ब्रश न करतात आणि फक्त सकाळीच ब्रश केला जातो हे होतं. तर तसं नसतं, रात्री झोपण्याच्या अगोदर ब्रश करूनच झोपायला पाहिजे आणि सकाळचा ब्रश हा जेवण झाल्यानंतर ब्रश करायला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच डॉक्टर. डॉक्टर आता आपण कृत्रिम दंतरोपणाकडे वळूया. कृत्रिम दंतरोपण म्हणजे काय नेमकं?
0: कृत्रिम दंतरोपण म्हणजे एक डेंटल इम्प्लांट असतो जे लोक दातांकडे दुर्लक्ष करतात, हिरडींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांचे दात पडून जातात. म्हणजे नैसर्गिकरित्या आपल्याला दोन प्रकारचे दात दिले जातात, दुधाचे दात आणि एक असतात परमनंट दात. दुधाचे दात हे 13 वर्षापर्यंत असतात आणि जे परमनंट दात असतात ते आयुष्यभर आपल्याला खाण्यासाठी वापर होतात. पण त्याची जर निगा नाही राखली तर मग आपल्याला पोटाचे विकार वाढतात, कारण आपण व्यवस्थित खाऊच नाही शकत. त्याच्यामध्ये चयापचयाची प्रक्रिया म्हणजे काय की च्युईंग करणे, च्युईंग करताना त्याच्यामध्ये व्यवस्थित दाताने खाल्लं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा सलायवा जो असतो तो मिक्स होतो आणि ते मिक्स होऊन आणि मग ते पोटामध्ये जातं. मग तिथे गॅस्ट्रिक ज्यूस आहे ते किंवा सलायवरी हे सगळं मिक्स होऊन मग आपलं व्यवस्थित डायजेशन.
1: लाळ म्हणायचं आहे डॉक्टर, घास चावतो तेव्हा तोंडातली जी लाळ असते ती मिक्स होते आपल्या घासामध्ये आणि ती पोटात गेल्यानंतर पुढची प्रोसेस सुरू होते असं म्हणायचं आहे ना तुम्हाला?
0: तर ते झालं पाहिजे. तर मेजॉरिटी काय होतं की लोक जे आहेत ना की ते लक्ष देत नाही आणि नंतर मग दात पडतात, स्नायू खराब होऊन जातात दातांचे, मग दात पडतात आणि मग त्या ठिकाणी मग त्यांचं इम्बॅलन्स होतो आणि मग तिथे खाता पिता येत नाही किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की अपघात होतो, पडून जातात कोणी सिनियर सिटीजन आहो, लहान मुलं असतात किंवा खेळताना पडतात तर समोरचे दात पडून जातात. तर अशा वेळेला त्याच्या दाताचा उपचार करणे फार महत्वाचे असते, कारण दाताचं सौंदर्यीकरण ते पण महत्वाचं आहे आणि त्यांना तिथून जेवणही करता आलं पाहिजे.
1: बरोबर नक्कीच डॉक्टर. आता तुम्ही सांगितलं की या अनेक कारणामुळे आपले दात पडतात, समजा एक दात आपला पडला तर त्याच्या बाजूचा दात आपला सैल व्हायला लागतो का?
0: जर हिरडींचं आरोग्य जर योग्य असेल ना तर तो बाजूचा दात एवढा हे नाही होत. पण जर समजा खालचा दात जर मिसिंग आहे म्हणजे तिथे काढला गेला किंवा जास्त किडल्यामुळे कुजल्यामुळे काळा झाल्यामुळे आपण दात काढतो, मग काढल्यानंतर मग तो जो बाजूचा दात आहे तो बाजूचा दात आणि वरचा दात हे थोडेसे मुवमेंट करतात, त्याच्यामध्ये पण अन्नकण अडकते. वरचा दात जो आहे ना तो खाली खाली येतो आणि बाजूचा दात पण थोडासा सरकतो आणि मग तिकडे अन्नकण अडकतात. पण हिरडीचं आरोग्य जर थोडं व्यवस्थित असलं तर थोडंसं चांगलं पण राहते.
1: अच्छा पण डॉक्टर, हे जे दंतरोपण आहे ते एका दातासाठी सुद्धा करू शकतो का? काय नेमकं तुमचं शास्त्र आहे?
0: लगेच आपण म्हणजे आता दात जर किडलेला असला काळा असला लगेच तो काढून लगेच त्या ठिकाणी दंतरोपण केलं जातं आणि लगेच ते त्याला बंद करून लगेच 3 महिन्यानंतर त्याच्यावर दात लावला जातो आणि नैसर्गिकरित्या जसा तुमचा अगोदर जो दात होता तसाचा तसा तुम्हाला दात तिथे तयार होऊन
1: दुसरा लावला जातो. पण ही प्रक्रिया नेमकी दंतरोपणाची काय आहे?
0: त्याच्यामध्ये सुरुवातीला दात काढल्यानंतर लगेच त्याच्या आम्ही त्यांना सांगतो की आम्ही CBCT करा म्हणून, कोन बीम कॉम्प्युटर टोमोग्राफी
1: ही टेस्ट आहे.
0: ही रेडिओग्राफ असतो, 3D डेंटल एक्सरे असतो, तो करायला पाहिजे. मग तो केल्यानंतर त्याच्यामध्ये हाडाची परिस्थिती कशी आहे, हाडचा वेडे वाकडे आहे का, दात चांगला म्हणजे तिच्या आजूबाजूचा बोन आर्किटेक्ट कसा आहे ते आम्ही बदलतो, ते आम्ही चेक करतो. आणि ते केल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये इम्प्लांटची साईज किती आहे काय त्यानुसार आम्ही ते ठरवतो आणि मग ते दंतरोपण त्याच्यामध्ये आम्ही असं टायटॅनियमचा स्क्रू असतो डेंटल इम्प्लांट म्हणजे तो स्क्रू आम्ही हाडामध्ये रोवतो आणि त्याच्यावर मग बंद करून टाके लावून त्याला बंद करतो आणि नंतर मग त्याला 3 महिन्यानंतर त्याच्यावर आम्ही दात लावतो. त्याला ऑसी इंटिग्रेशन करावं लागतं. म्हणजे जे टायटेनियमचे स्क्रू असतात ना, तर ते बायो कॉम्पॅटिबल असतात, आपल्या बॉडीला ते सूट होतात आणि ते हाडामध्ये रोवले जातात आणि ऑसिंटिग्रेशन होतं. मग ऑसिंटिग्रेशन झालं का

0: मग आम्ही त्याच्यावरती दात लावतो. आता डेंटिस्ट्री जी आहे ना ती फार बदलली आहे, डिजिटल डेंटिस्ट्रीकडे आम्ही वळत आहोत.
1: म्हणजे
0: स्मार्ट काम होत आहे, म्हणजे
1: अच्छा.
0: अगोदर कसं की इम्प्रेशन घ्यावं लागायचे, म्हणजे मटेरियल टाकून तोंडामध्ये असं इम्प्रेशन घ्यावं लागायचे, आता तसं नाही आहे. आता स्कॅनर आले आहेत, स्कॅन केलं का लगेच ते कॉम्प्युटरमध्ये त्याची इमेज तयार होते, ती
1: अच्छा.
0: इमेज आम्ही त्याच्यामध्ये आम्ही बघतो आणि आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही त्याच्यात मॉडिफिकेशन करतो आणि ते लॅबवाल्यांना पाठवतो. मग लॅबवाले ते बनवतात आणि
1: अच्छा
0: लगेच आम्ही ते बनवलं का लगेच आम्ही ते लावतो,
1: अच्छा
0: असं प्रोसिजर आहे. तर ही खूप इझी प्रोसिजर झाली आहे आणि घाबरण्याचं काही कारण नाही. बरेच लोकांना भीती वाटते डेंटल इम्प्लांट म्हणजे फार पेनफुल असतं का, खूप दुखतं का, तर असं काही नसतं. तर जर व्यवस्थित निदान राहिलं तर कधी दुखत नसते.
1: अच्छा, पण जो तुम्ही हा कृत्रिम दात जो डॉक्टर बसवलेला असतो तो बाकीच्या दातांबरोबर मॅच होतो का, किंवा त्याच्यामध्ये स्ट्रेंथ ही नॅचरल दाता एवढीच असते का?
0: हां, बरोबर आहे तुमचा प्रश्न, तो व्यवस्थितच राहते आणि त्याच्याने तुम्हाला रोजचं जेवण व्यवस्थित करता येते, मर्यादेपर्यंत तुम्ही खाऊ शकता, म्हणजे जास्त कडक नाही, पण रोजचं जेवण जसं असतं वरण भात भाजी पोळी तुम्ही व्यवस्थित खाऊ शकता त्या
1: अच्छा,
0: दाताने.
1: मग तो इम्प्लांट केलेला दात तो तुम्हाला एकदा इम्प्लांट आता समजा तुम्ही केलं एखाद्या पेशंटला, तर त्याने फॉलोअप तुमचा घ्यावा लागतो का त्याला,
0: हो,
1: त्या
0: त्याला
1: दातासाठी?
0: बघा शरीरामध्ये केसापासून पायापर्यंत कोणतीही तुम्ही सर्जरी केली, हार्ट सर्जरी जरी केली तरी त्याला पण निगा राखावी लागते. दाताचंही तसंच असतं, जर तुम्ही त्याची निगा नाही राखली तर ते पुन्हा करावे लागते. पण जर तुम्ही व्यवस्थित निगा राखली, त्याची मेंटेन केले, दर 6 महिन्याला डेंटिस्टकडे जाऊन तुम्ही व्हिजिट केली की माझं काही व्यवस्थित आहे का ते बघा, चेक करा, तर मग काही होत नसते.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की याला काही वयाचं मर्यादा आहे का, म्हणजे
0: हाँ
1: लहान मुलांमध्ये करता येतं का?
0: हो, लहान मुलांमध्ये हे नाही करता येत, पूर्ण वाढ झाली म्हणजे 18 वयानंतरच डेंटल इम्प्लांट करायला पाहिजे असं आहे.
1: डॉक्टर, मला एक सांगा की भारत देश जो आहे तो
0: हो
1: डायबिटीसच्या शर्यतीमध्ये पहिला नंबर वरती येऊन बसलेला आहे, तर ज्यांना डायबिटीस आहे आणि हिरड्यांचं आरोग्य किंवा दातांचं आरोग्य समजा त्यांचं खराब असेल तर, आणि ह्या सगळ्या ट्रीटमेंट करायच्या असतील तर तुम्हाला काही विशेष काळजी घ्यावी लागते का?
0: डायबिटीसमध्ये ना कंट्रोल असलं म्हणजे 200च्या आत जर शुगर असली तर आपण डेंटल इम्प्लांट करू शकतो, आणि अनकंट्रोलमध्ये मग आम्हाला टेस्ट करावं लागतात,
1: अच्छा.
0: जसं किडनी टेस्ट असते, पॅथॉलॉजिकल टेस्ट असतात, जसं किडनी टेस्ट आहे, लिव्हर टेस्ट आहे, तर ह्या टेस्ट करून किंवा मग एक कोणाला गोळ्या चालतात, बऱ्याच लोकांना हार्टचे प्रॉब्लेम असतात किंवा किडनीचे प्रॉब्लेम असतात, तर मग त्या गोळ्या आम्ही चेक करून, किंवा बऱ्याच लोकांना हाडं ठिसूळ होतात रजेनिवृत्तीनंतर, किंवा जे वयस्कर लोक असतात त्यांना गोळ्याचा जे मेडिसिन लिहून देतात डॉक्टर, तर ते आम्हाला चेक करून आणि मग आम्ही त्याच्यावर निर्णय घेतो की हे करू शकतो की नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृत्रिम दंतरोपणसाठी ते हाड जे असतं ना ते हाड महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये जर हाड कमी जास्त असलं तर आम्ही त्याला रिज ऑगुमेंटेशन म्हणून प्रोसिजर असते, त्याच्यात बोन ग्राफ्टिंग वगैरे करून असं करावे लागतात.
1: आम्हाला एक्झॅक्टली डॉक्टर तेच विचारायचं होतं की हिरड्यांची सुद्धा हाडं असतात, ती जर ठिसूळ झाली किंवा ती झिजतात पण हाडं, तर ती पण हाडं नैसर्गिकरित्या नसतील ती हाडं, तर तुम्ही ती बनवून तिथे
0: हो
1: आणि मग दंतरोपण करता
0: हो
1: का
0: हो
1: ती?
0: त्याला बोन ग्राफ्टिंग म्हणतात, ते करून आणि मग केल्या जाते.
1: अच्छा. आणि समजा की आता एखाद्या व्यक्तीची पूर्णच दात खराब झालेत आणि पूर्ण दात थोडं वय झालं की ते काढले जातात सगळे आणि मग त्याच्यात कवळीचा हा एक ऑप्शन आहे, तर हे पूर्ण दाताचं इम्प्लांट होतं
0: हाँ,
1: का?
0: मेजॉरिटी काय होतं की क्रोनिक पेरोडॉन्टायटिस म्हणून एक हिरडींचा रोग आहे, किंवा बऱ्याच काही सिंड्रोमिक केसेसमध्येही हिरड्या खराब होतात, तर आणि डायबिटीसमुळे पण लक्ष जर नाही दिलं तर हिरड्या खराब होतात, तर काय होतं की बरेच लोक त्याला दुर्लक्ष करतात, म्हणतात की दात जेव्हा माझे पूर्ण पडेल तेव्हा मी करेल, पण तोपर्यंत बऱ्यापैकी हाडाची झीज होऊन जाते. कारण जे दात जे असतो ना, त्या दाताच्या खालचे जे हाड असतात हे दातांसाठी बनलेलं असतं, पण तुम्ही दात काढला गेला किंवा त्याच्या निगा नाही राखली तर मग हाडाची झीज होत जाते. मग अशा वेळेला आम्हाला त्या

0: अजून कॉम्प्लिकेटेड होत जाते. म्हणून जेव्हा खूप मोजकेच दातं उरतात, 5 ते 10 उरतात, आणि त्याच्यावरच लोक जीवन भागवायचा विचार करतात, तर हे चुकीचं आहे, हे करू नये. त्यांनी लगेच तिचे दात जे हालतात आहे किंवा खिडलेले आहेत किंवा जे होपलेस दात आहेत ते काढून आणि लगेच त्याला फुल माउथ इम्प्लांट म्हणतात,
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये 5 ते 6 इम्प्लांट हे लावले जातात वरती आणि खाली पण मिनिमम जे आहे ते 2 किंवा 2 पेक्षा जास्त इम्प्लांट खाली लावले जातात, आणि ते लावून आणि मग त्याला कंप्लीट फुल माउथ प्रोसेसिस असतो.
1: पण ही प्रोसेस खूप मोठी असेल डॉक्टर, पूर्ण तोंड आपल्याला कव्हर करायचं आहे
0: हो, त्याला
1: म्हटल्यानंतर.
0: करावं लागतं सुरुवातीला वरचं किंवा खालचं असं करून, आणि 2 वेळेला 2 सेटिंगमध्ये ते होऊन जाते.
1: अच्छा, या दंतरोपणाचे डॉक्टर काही प्रकार आहेत का? काय प्रकार आहेत
0: त्याच्यामध्ये? वेगवेगळे प्रकार आहेत दाता इम्प्लांटमध्ये, जसं कन्व्हेन्शनल इम्प्लांट आहे, पुन्हा त्याच्यानंतर एक झायगोमॅटिक इम्प्लांट आहे किंवा टेरिगॉइड, म्हणजे जिथे हार्ड नसलं ना तर आम्हाला गालाच्या वरचा जो बोन असतो ना तिथून पण इम्प्लांट, आम्हाला तिथून सपोर्ट घेऊन इम्प्लांट करावं लागतात.
1: अच्छा.
0: आणि काही वेळेला जर हार्ड नसले तर आम्हाला पाठीमागच्या टेरिगॉइड जो थर्ड मोलार असतो ना त्याच्या पाठीमागे पण एक हार्ड असतो टेरिगॉइड, तर तिथून इम्प्लांट आम्हाला करावे लागतात जर बोन नसली तर. म्हणून ह्याच्यासाठीच मी लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर जाऊन डेंटिस्टकडे जाऊन, आणि बऱ्याच वेळा कोविडमध्ये म्युकर मायकोसिस म्हणून प्रकार झाला होता, त्याच्यामध्ये
1: काय नेमका प्रकार होता
0: तो एक फंगल डिसीज होता, त्याच्यामुळे पूर्ण म्हणजे बोन जे आहे ना ती पूर्ण खराब होत होती.
1: अच्छा, हिरड्यांची हाडं म्हणजे.
0: हो, आणि अनकंट्रोल डायबिटीसमुळे तर हे पूर्ण खराब होत होतं, आणि त्याच्यामुळे मग तो भाग जो आहे ना पूर्ण सर्जरी करून काढावं लागत होतं, आणि मग त्याच्यामध्ये पूर्ण इम्प्लांट करून रिहॅबिलिटेशन म्हणतात त्याला, पूर्ण इम्प्लांट रिहॅबिलिटेशन करावं लागत होतं.
1: अच्छा, मग याचा साधारण खर्च किती येतो डॉक्टर, एक दात बसवायचा किंवा पूर्ण जर आपले दात इम्प्लांट करायचे असतील?
0: साधारणतः एक इम्प्लांट करण्यासाठी मिनिमम 30,000 रुपये हा खर्च, एका दाताचा खर्च येतो, आणि 30 पेक्षा जास्त पण लागतो. जसं काय असतं की काही इम्प्लांट जे असतात ना हे मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ना हे बाहेरच्या देशामध्ये होतात, तर अशा देशांमध्ये ते होतं मॅन्युफॅक्चरिंग.
1: हे जे दात तुम्ही बनवून बसवता पेशंट्सना, तर त्यामध्ये पण काही क्वालिटीज असतात का? की
0: त्यामध्ये इम्प्लांटची डिझाईन कशी आहे ते खूप मॅटर करते, किंवा त्याचं मटेरियल कसं आहे ते सगळं बघावं लागतं, आणि त्यानुसार मग त्याचा दर्जा असतो.
1: अच्छा,
0: तर चांगल्या क्वालिटीचं इम्प्लांट जे आहे ते 30,000 पासून पुढेच असते.
1: अच्छा, आणि मग एकदा दंतरोपण केल्यानंतर साधारण त्या पेशंटने काय काळजी घ्यायची दातांची?
0: दंतरोपण केल्यानंतर फक्त जास्त कडक वस्तू काही खाऊ नये, आणि अन्नकण अडकू नये, जेवण झाल्यानंतर लगेच ब्रश करणे व्यवस्थित हे करायला पाहिजे, आणि दर 6 महिन्याला डेंटिस्टकडे जाऊन व्हिजिट करावं आणि बघावं की व्यवस्थित आहे का नाही.
1: डॉक्टर सुदर्शन, मला सांगा की कृत्रिम दंतरोपण केल्यानंतर साधारण त्या पेशंटने काय काळजी घ्यायची, आणि मुळात कृत्रिम दंतरोपण आपल्याला करायलाच लागायला नको म्हणून काय काळजी घ्यायची, काय सांगाल?
0: जे नैसर्गिकरित्या आपले दात आहेत त्यांची आपण निगा राखायला पाहिजे, 2 वेळेला ब्रश करायला पाहिजे, अन्नकण अडकू देऊ नये, त्यानंतर ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी डायबिटीस कंट्रोल करायला पाहिजे, आणि अति धूम्रपान आहे किंवा मद्यपान आहे हे जेवढं कमी करता येईल तेवढं करायला पाहिजे, आणि गोळ्या औषधी जेवढ्या चालू आहेत त्या व्यवस्थित त्याचं मेंटेनन्स करायला पाहिजे, दर फॉलोअप करायला पाहिजे, आणि पॅकेट फूड आहेत ते अवॉइड करायला पाहिजे, जंक फूड जे आहेत शक्यतो जेवढं टाळता येईल तेवढं टाळायला पाहिजे, घरचं जेवण हे सगळ्यात उत्तम जेवण म्हणून माझं सांगायचं आहे की 2 वेळेला व्यवस्थित ब्रश करा. मौखिक आरोग्य हा संपूर्ण शरीराचा आरसा आहे, आणि जर मौखिक आरोग्य व्यवस्थित नसलं तर पोटाचे विकार वाढतात, आणि पोटाचे विकार वाढले की पूर्ण सगळ्या शरीरात आजार लागायची शक्यता असते, म्हणून मौखिक आरोग्य व्यवस्थित ठेवणे हे फार गरजेचं आहे.
1: नक्कीच नक्कीच डॉक्टर डॉक्टर सुदर्शन मंडलेजा आज

0: आपण इथे आलात आणि मौखिक आरोग्य आणि कृत्रिम तंत्रोपण याविषयी खूप मोलाची अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल मी सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: आपण ऐकत होतात कार्यक्रम स्वस्थ भारत.

आपण ऐकत होतात कार्यक्रम स्वस्थ भारत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. संध्याकाळचे ठीक 4 वाजले आहेत. प्रसारित करत आहो गीतवहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला तू तिथं मी चित्रपटातलं रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांच्या युगल स्वरातलं आनंद मोडक यांनी स्वरबद्ध केलेलं विजय कोवळेकर यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत कळत नकळत चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीतकार आनंद मोडक, स्वर आशा भोसले यांचा.

भरतनाट्यम चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांच्या युगलस्वरातलं आनंद मोडक यांनी स्वरबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकताय गीत बहार, चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत तू तिथं मी या चित्रपटातलं रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांच्या युगलस्वरातलं विजय कोवळेकर यांचं गीत, संगीतकार आनंद मोडक.

0: आपण ऐकत होतात साने गुरुजी चित्रपटातला शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं राहुल रानडे यांनी स्वरबद्ध केलेलं गीत. याबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
6: आणि मी रेवा.
7: आम्ही खूप भांडतो,
4: आम्ही चर्चा करतो,
8: आम्ही गप्पाही मारतो,
9: आम्ही मजा मस्तीही करतो.
4: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
10: आपुलकी आधार
4: प्रत्येक मंगळवारी
11: दुपारी 12 वाजता
12: वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
13: आपुलकी या घरात.

0: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच प्रसारित करत आहो मालिका विशेष लावण्य रंग भाग 30.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोत्यांनो नमस्कार. संगीतकार राम कदम यांच्या ढंगदार लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा आज 18 भाग आपण ऐकणार आहोत. सोंगाड्या चित्रपट कोहिनूर मध्ये खूपच गाजत होता. सोंगाड्या चित्रपट इतरत्र हलवू नये म्हणून शिवसेना प्रमुख श्रीयुत बाळासाहेब ठाकरे यांनी त्या काळामध्ये हजारो शिवसैनिकांचं आंदोलन उभं केलं आणि सोंगाड्या कोहिनूर चित्रपटगृहामध्ये मोठ्या दिमाखात हाऊसफुल्लचा बोर्ड झळकवत 32 आठवडे चालला. पुण्यातही तोच प्रकार झाला. भानुविलास चित्रपटगृहात 2 आठवडे

0: त्यांचा 8 आठवडे झाला. पुढं वाढवत वाढवत तिथंही चक्क 32 आठवड्यांपर्यंत हा चित्रपट हाऊसफुल्लच्या गर्दीमध्ये चालला. सोंगाड्या चित्रपटाचं महाराष्ट्रात सर्वत्र स्वागत झालं. दादा कोंडकेंचंही नाव झालं आणि राम कदमांची 6 च्या 6 गाणी या चित्रपटातली खूप गाजली. चला आपण आणखीन एक गाणं ऐकूया.
1: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गौबी
2: रा...

सुंगाड या चित्रपटानंतर साधारणपणे एक वर्षानं दादा कोंडके यांचाच एकटा जीव सदाशिव हाही चित्रपट प्रदर्शित झाला. सुंगाड्याचीच अख्खी जशीच्या तशी टीम एकटा जीव सदाशिव चित्रपटाच्या वेळेला होती. वसंत सबनीसांच्या माणसा परीस मेंढर भरी या कथेवर हा चित्रपट बेतला होता आणि दादा कोंडके यांनी या कथेच्या नावावरूनच माणसा परास मेंढर भरी हे गाणं देखील त्यामध्ये लिहिलं होतं. आल्याड डोंगर पल्ल्याड डोंगर मधीचं ख्वाल ख्वाल दरी या ओळी त्यांनी जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजामध्ये चढ उताराचा इफेक्ट देऊन गाऊन घेतल्या. एकटा जीव सदाशिव चित्रपटातलं काल रातील सपानं पडलं हे जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकरांच्या आवाजातलं दोनवं गीतही फारच गाजलं. एकटा जीव सदाशिवला देखील राम कदमांचंच संगीत होतं. या चित्रपटाचं सगळं चित्रण पन्हाळ्यावर झालं. उषा चव्हाण त्यामध्ये धनगरीण दाखवली आहे. मेंढर राखायला ती मारणावर जाते, तिथंच सदाशिव देखील येतो आणि तिथंच हे गाणं आहे काल रातील सपानं पडलं.

0: लाजू नको।
1: राम कदम ज्या काळामध्ये भालजी पेंढारकरांबरोबर काम करत होते त्याच वेळेला सख्या सजणा हा एक आगळ्या वेगळ्या विषयावरचा चित्रपट त्यांना मिळाला. नायिकेचा पती तमाशातला नाचा असतो पण सतत त्याच त्या भूमिका करून तो पौरुषत्व गमावून बसलेला असतो. हा नाचा नायिकेच्या गळ्यात बांधलेला आहे त्यामुळं पती पत्नी हे आपल्या सुखापासून वंचित राहतात पण पत्नी नवऱ्याऐवजी आपल्या दैवालाच दोष देत त्याच्यावर वैद्यकीय इलाज करत राहते अशी ती कथा होती. या चित्रपटाची नायिका होती उषा चव्हाण. तिच्या कलागुणांना आव्हान देणारी तेजस्वी नायिका तिला साकारायची होती. भालजी पेंढारकरांसारखा दिग्दर्शक म्हटल्यावर ती काय विचारता, त्यांनी तिच्याकडून उत्कृष्ट भूमिका करून घेतली. सख्या सजणा चित्रपटातलीच ही एक लावणी.

भालजींचं दिग्दर्शन असून देखील सख्या सजना चित्रपट फारसा काही चालला नाही. चित्रपट साफ कोसळला. त्याचं कारण म्हणजे मराठी प्रेक्षकांपुढं इतकी वर्ष काम करणाऱ्या नाचाच्या भूमिकेतला गणपत पाटील प्रेक्षकांनी नायक म्हणून स्वीकारलाच नाही. खरं तर या चित्रपटातली सगळी गाणी म्हणजे लावण्यास होत्या. ही सगळी गाणी उषा मंगेशकर यांच्याकडूनच गाऊन घ्यायचं ठरलं होतं. या चित्रपटातले संवाद, कथा, पटकथा आणि दिग्दर्शन हे सगळं भालजींचं होतं. एक दिवस भालजी पेंढारकर राम कदमांना म्हणाले, राम तुझ्या चाली तयार आहेत ना? तेव्हा राम कदम म्हणाले, हो हो, उषाताईंना बोलवून घेतो आणि रिहर्सल करून रेकॉर्डिंग करून टाकतो. त्यावेळेला ते म्हणाले, नको नको, तू फक्त चाली कर, गाणी कुणी गायची हे लता मंगेशकर तुम्हाला सांगतील. त्यावेळेला राम कदम म्हणाले, बाबा या चित्रपटाचं संगीत मी करतोय, कुठली गाणी कुणी गायची हे लता दीदी का ठरवणार? त्यावेळेला भालजी थोड्याशा नाराजीने म्हणाले, काय करणार बाबा, लता दीदी याच या चित्रपटाच्या फायनान्सर आहेत. तेव्हा राम कदमांना पटलं की भालजी हे फक्त निर्माते आहेत आणि फायनान्सर लता दीदी आहेत. चला आणखीन एक गाणं ऐकूया या चित्रपटातलं, सख्या सजना चित्रपटातलं.

सख्या सजना चित्रपटाच्या फायनान्सर लता दीदी असल्यामुळं त्यातली गाणी कुणी गायची हे त्याच ठरवणार होत्या. एके दिवशी लता दीदी आल्या. त्यांनी राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या चाली ऐकल्या. काही निवडक गाणी त्यांच्या आवाजात रेकॉर्ड झाली. पण आत्ता जे गाणं आपण ऐकलं, चल चल जाऊ शिनू मला, हे गाणं त्या काळामध्ये प्रचंड गाजलं होतं. अतिशय हलकं फुलकं असतं ते गाणं होतं. या गाण्याच्या ध्वनिमुद्रिका एवढ्या विकल्या गेल्या की आधीचे सगळे उच्चांक मोडले गेले आणि या गाण्याच्या रेकॉर्ड्स विक्रीनं एक वेगळाच उच्चांक गाठला होता. अर्थात भालजी पेंढारकरांनीच आत्ताचं हे गाणं लिहिलं होतं. ते योगेश या नावानं गाणं लिहित होते. चल चल जाऊ शिणू मला, अत्यंत गाजलेलं असं गाणं आपण ऐकलं. आणखीन एक आठवण राम कदमांनी या चित्रपटाच्या वेळची लिहून ठेवलेली आहे. त्यामध्ये ते म्हणतात की या चित्रपटाची हिरोईन ही उषा चव्हाण होती. ती राम कदमांना सर म्हणून हाक मारायची. ज्यावेळेला राम कदम हे चित्रपटासाठी गाणी ध्वनिमुद्रित करायचे, त्यावेळेला गाण्यांचं ध्वनिमुद्रण चालू असताना मध्ये ब्रेक असतो, त्यावेळेला उषा चव्हाण तिथं आल्या आणि त्यांनी विचारलं की सर मी तुम्हाला एक विचारू का? तेव्हा राम कदम म्हणाले हो विचारतात काय अवघडायचं काय. त्यांनी सांगितलं की एक गाणं जे तुम्ही आता लता दीदींच्या आवाजात ध्वनिमुद्रित केलं, सख्या सजणा नका तुम्ही जाऊ, या गाण्याची चाल आपण आणखीन एका गाण्यासाठी वापरलेली होती. आणि लगेच राम कदमांना त्याचीही आठवण झाली. म्हणजे आपल्यासोबतचे लोक आपण केलेलं काम किती बारकाईनं बघत असतात किंवा ऐकत असतात याची जाणीव राम कदमांना झाली. ऐकूया आपणही लता दीदींनी गायलेलं हे अतिशय सुंदर असं गाणं.

दिग्दर्शक आनंद माने यांनी अशीच एक रात्र होती या नावाचा चित्रपट काढला. पिशाच्याचं अस्तित्व मानून गूढतेने भरलेली भूतकथा अतिशय समर्थपणे सारं दिग्दर्शनाचं कौशल्य पणाला लावून त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवली होती. कथा, संवाद आणि गीतं जगदीश खेबुडकर यांची होती. प्रेक्षकांच्या काळजात थरकाप उडेल अशी जुनाट पडक्या वाड्यातली भयान दृश्य त्यांनी मोठ्या खुबीनं चित्रपटामध्ये घेतली होती. पण त्यावेळी छायाचित्रणात काहीतरी तांत्रिक खराबी झाली आणि सगळा चित्रपटच धूसर दिसायला लागला आणि चित्रपट अर्थातच साफ कोसळला. इतके चांगले प्रयत्न करून केवळ तांत्रिक चुकांमुळं आपला चित्रपट पार कोसळला ही गोष्ट आनंद माने यांना फार लागली. पण या चित्रपटातली गाणी गाजली होती, असंच हे एक गाणं.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग मालिका विशेष या अंतर्गत लावण्य रंग आता आपण ऐकलात. आज या कार्यक्रमाचा भाग तिसावा आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलं ए आर मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला प्रारंभ होत आहे, काही क्षणातच.

0: नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आता प्रारंभ होत आहे. सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. तसंच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून ऐकणाऱ्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत. यानंतर ठीक 5 वाजता आपण ऐकू शकाल काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी भक्ती सोनटक्के. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केले. 48 शालेय शिक्षकांचा तर 21 उच्च शिक्षण क्षेत्रातल्या शिक्षकांचा यात समावेश आहे. बीडमधील कविता गिट्टे, नाशिकच्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, IIT मुंबईतले विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचाही राष्ट्रपतींनी यावेळी गौरव केला. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आज राज्यात दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी जागोजागी नागरिकांनी गर्दी केली आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबईत मालाड इथं कच्ची भिंत कोसळून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. दहीहंडी फोडताना 32 गोविंदा जखमी झाल्याचं वृत्त असून त्यापैकी 28 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. चौघांवर उपचार सुरू आहेत तर पुण्यात DJ अंगावर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईत जोगेश्वरी गोरेगाव परिसरातल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सदनिका वाटपात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी SRAच्या 2 अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पात्र लाभार्थ्यांना डावलून घरं दिल्याच्या तक्रारीप्रकरणी ही कारवाई झाली आहे. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 आणि 42 सेकंद झाले आहेत. नादब्रह्म या कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अनुराधा आर श्रीवास्तव यांचं वीणावादन आपण ऐकणार आहात. राग मोहना, आदितालात यांना मृदंगमची साथ आहे एन एस कल्याण रमण यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अनुराधा आर श्रीवास्तव यांचं वीणावादन राग मोहना.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अनुराधा आर श्रीवास्तव यांचं वीणावादन आपण ऐकलं, राग मोहना. यांना मृदंगमची साथ होती एन एस कल्याणरमण यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 आणि 40 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे.

0: अहो थांबा थांबा थांबा थांबा थांबा, घंटा झाली म्हणजे सुट्टी नाही.
1: अरे दर्शन, आज शाळा नाहीये, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आहोत ना.
0: अरे हो, पण शाळेची घंटा ऐकली की माझ्या अंगातला विद्यार्थी जागा होतो.
1: आणि गृहपाठ?
0: गृहपाठाचं नाव काढू नकोस, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझा रक्तदाब वाढेल.
1: नमस्कार मित्रांनो, मी नेहा
0: आणि मी दर्शन स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात. मित्रांनो, आजचा दिवस खास आहे, कारण आज आपण अशा व्यक्तींविषयी बोलणार आहोत ज्यांनी आपल्याला केवळ पुस्तक वाचायला नाही तर आयुष्य वाचायला शिकवलं.
1: हो, आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन,
0: आणि आजचा आपला विषय आहे
1: गुरुजी
0: तुम्ही फक्त शिकवलं नाही आम्हाला घडवलं. नेहा, मला एक प्रश्न विचारावा असं वाटतं.
1: विचार की.
0: शिक्षक दिन 5 सप्टेंबरलाच का?
1: कारण 5 सप्टेंबर हा भारताचे महान तत्वज्ञ, शिक्षण तज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे.
0: आणि त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यामागची गोष्ट खूप सुंदर आहे.
1: हो, त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर डॉक्टर राधाकृष्णन यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करावा अशी इच्छा व्यक्त केली.
0: वा, म्हणजे माझ्यासाठी केक कापण्यापेक्षा शिक्षकांचा सन्मान करा.
1: बरोबर.
0: आणि आपल्याकडे काय होतं वाढदिवसाच्या दिवशी? हे केक कुठे रे? गिफ्ट काय गिफ्ट? ए फोटो काढ ना, ए लवकर फोटो सेंड कर ना, स्टेटसला ठेवू दे ना, ए अरे.
1: आणि डॉक्टर राधाकृष्णन काय म्हणाले? माझा वाढदिवस नको, शिक्षकांचा सन्मान करा.
0: खरंच मोठेपण हे पदात नसतं, विचारात असतं.
1: आणि म्हणूनच आजचा दिवस प्रत्येक शिक्षकासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. दर्शन, तुझ्या मते शिक्षक म्हणजे कोण रे?
0: ज्यांच्याकडे परीक्षेच्या आधी नोट्स मागायच्या.
1: चुकीचं.
0: मग ज्यांच्याकडे गृहपाठ केला नाही तर कारण सांगायची.
1: तेही चुकीचं.

0: मग
1: अरे शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकातील धडे शिकवणारी व्यक्ती नव्हे, शिक्षक म्हणजे आपल्या आयुष्याला दिशा देणारी व्यक्ती. गणिताचा शिक्षक आपल्याला केवळ बेरीज वजाबाकी शिकवत नाही, तर तो तर्कशक्ती शिकवतो. विज्ञान शिक्षक केवळ प्रयोग शिकवत नाही, तो आपल्याला का आणि कसं विचारायला शिकवतो. इतिहास शिक्षक केवळ तारखा पाठ करायला सांगत नाही, तो भूतकाळातून वर्तमान समजून भविष्य घडवायला शिकवतो. भाषेचा शिक्षक आपल्याला शब्द देतो, पण त्यातून विचार व्यक्त करण्याची ताकद सुद्धा देतो.
0: आणि क्रीडा शिक्षक,
1: तो जिंकण्यापेक्षा हरल्यानंतर पुन्हा उभं कसं राहायचं हे शिकवतो.
0: म्हणजे शिक्षक हा खर तर जीवनाचा ट्रेनर आहे.
1: अगदी बरोबर. हल्ली नर्सरी ते उच्च विद्या विभूषित होईपर्यंत एक शिक्षकच असा धागा आहे जो आपल्याला ज्ञानार्जनाच्या मार्गावर बांधून ठेवतो, नाही का?
0: हो, टीचर्स आर लाईक अ कॅन्डल दॅट बर्न्स देमसेल्फ टू लाईट अप द लाईव्ह्स ऑफ ऑल ऑफ अस स्टुडंट्स.
1: करेक्ट. मित्रांनो, या शिक्षक दिवसानिमित्त आपण आणखी गप्पा करणारच आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. चला आता थोडं वर्गात डोकावूया.
1: पण तिथे गेल्यावर आधी शांत बस. हा,
0: मी आणि शांत?
1: हो,
0: माझ्यावर एवढा विश्वास ठेवू नकोस.
1: वर्गात शिक्षकांचं सर्वात प्रसिद्ध वाक्य कोणतं रे दर्शन?
0: ए शांत बसा.
1: दुसरं
0: कोण बोलतय रे?
1: आणि तिसरं?
0: उद्या पालकांना घेऊन यायचं बरं का. हे वाक्य ऐकलं की विद्यार्थ्यांच्या पोटात असा गोळा येतो जसा निकालाच्या दिवशी येतो.
1: आणि विद्यार्थ्यांचं सर्वात प्रसिद्ध वाक्य कोणतं?
0: मॅडम, मी गृहपाठ केलाय, सगळं लिहिलंय.
1: मग वही कुठे?
0: घरी राहिली.
1: आणि तू?
0: मी शाळेत.
1: म्हणजे गृहपाठ आणि विद्यार्थी दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी.
0: ए आणखी एक सांगू का?
1: सांग की.
0: मॅडम, मला सगळं येत होतं पण पेपर हातात घेतला आणि मी सगळं विसरलो.
1: असं होतं का?
0: हो, विशेषतः गणिताचा पेपर पाहिल्यावर माझ्या डोक्यात फक्त एकच समीकरण चालायचं. देवा देवा पास कर, देवा पास कर, देवा पास कर.
1: पण गंमत बाजूला ठेवली तर शिक्षकांची शिस्त, त्यांचे नियम, त्यांचे प्रश्न, त्यांचा गृहपाठ हे सगळं आपल्याला घडवण्यासाठीच असायचं.
0: तेव्हा वाटत किती ओरडतात.
1: पण मोठे झाल्यावर वाटत त्यावेळी त्यांनी ओरडलं नसतं तर कदाचित आपण चुकलो असतो. कारण शिक्षक म्हणजे फक्त विषय शिकवणारा नाही.
0: शिक्षक गणित शिकवतात, विज्ञान शिकवतात, इतिहास शिकवतात, पण मग वर्ग शिक्षक?
1: ते तर सर्व काही. कधी शिक्षक, कधी समुपदेशक, कधी मित्र, कधी पालक, आणि गरज पडली तर
0: चक्क पोलीस.
1: का?
0: कोण बोलला रे? ए कोण असतंय तिकडे? शांत बसा. कोणी वही फाडली रे? ए बाकावर कोणी लिहिलंय?
1: पण या सगळ्या मागे एकच उद्देश असतो. विद्यार्थ्याने चांगला माणूस व्हावं.
0: हो, कारण मार्कशीटवरचे गुण काही वर्षांनी विसरले जातात
1: पण शिक्षकांनी दिलेले मूल्य आयुष्यभर सोबत राहतात.
0: पण एक प्रश्न आहे, शिक्षक फक्त शाळेतच भेटतात का?
1: अजिबात नाही.
0: मग
1: आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवत असतात. आई आपल्याला पहिली भाषा शिकवते, वडील जबाबदारी शिकवतात, आजोबा आणि आजी अनुभव शिकवतात, आणि मित्र मैत्री आणि सहकार्य शिकवतात, आणि कधी कधी आपले अपयशही आपल्याला मोठा धडा शिकवतात.
0: म्हणजे अपयश सुद्धा शिक्षक?
1: हो, यश आपल्याला आनंद देतो पण अपयश आपल्याला कुठे चुकलो हे शिकवतं.
0: म्हणजे आयुष्य ही एक शाळाच आहे नाही?
1: आणि आपण सगळे त्याचे विद्यार्थी.
0: क्या बात आहे.

0: वेलकम बॅक मित्रांनो. चला आता थोडं इतिहासात डोकवूया.
1: भारताच्या परंपरेत गुरु शिष्य परंपरेला फार मोठं स्थान आहे. प्राचीन भारतातील गुरुकुल पद्धतीत विद्यार्थी गुरूंच्या सान्निध्यात राहून शिक्षण घेत असत. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, त्यात शिस्त, स्वावलंबन, चारित्र्य, नैतिकता आणि जीवन कौशल्यांचाही समावेश होता.
0: म्हणजे त्या काळात ऑनलाईन क्लास नव्हते?
1: नाही
0: सर, नेटवर्क जातंय असंही म्हणता येत नव्हतं.
1: बिलकुल नाही.
0: माझा माईक बंद आहे.
1: ते तर नाहीच नाही.
0: मग विद्यार्थी तेव्हाही खरंच शिकत असतील?
1: हो. मग आज शिक्षणाचं जग खूप बदललंय.
0: हो, पूर्वी फळा आणि खडू, आज स्मार्ट बोर्ड.
1: पूर्वी पुस्तक, आज डिजिटल पुस्तक.
0: पूर्वी ग्रंथालय आणि आज इंटरनेट.
1: आणि आता तर कृत्रिम बुद्धिमत्तेचं युग आहे.
0: म्हणजे विद्यार्थ्याकडे माहितीचा अक्षरशः महासागर आहे.
1: पण महासागर असला तरी पोहायला शिकवणारा कुणीतरी लागतोच ना.
0: हो, ते तर आहेच.
1: इंटरनेट आपल्याला हजारो उत्तर देऊ शकतं, पण कोणता प्रश्न विचारायचा हे शिक्षकच शिकवतात. मोबाईल आपल्याला माहिती देतो, पण त्या माहितीचा योग्य वापर कसा करायचा हे फक्त शिक्षक शिकवतात.
0: म्हणजे तंत्रज्ञान शिक्षकाची जागा घेऊ शकतं का?
1: माझ्या मते तंत्रज्ञान शिक्षकाला मदत करू शकतं, पण विद्यार्थ्याच्या मनातील भीती, संभ्रम, आत्मविश्वासाची कमतरता समजून घेणाऱ्या मानवी संवेदनांना शिक्षकाचीच गरज आहे.
0: अगदी खरंय. कधी कधी तर शिक्षकांचं एक वाक्य, तू हे करू शकतोस, हे एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य बदलून टाकतं. आणि नेहा, तुला काय वाटतं शिक्षकांची कमाई काय असेल?
1: पगार?
0: नाही ग, कमाई म्हणजे पगार बिगार नाही, कमाई म्हणजे त्यांच्या कामाची खरी पावती कोणती असते.
1: कोणती रे?
0: त्यांचा विद्यार्थी मोठा झाल्यावर भेटतो आणि म्हणतो, सर तुम्ही मला शिकवलं नसतं तर आज मी इथे नसतो.
1: यापेक्षाही मोठी कमाई कोणती?
0: काही शिक्षक निवृत्त होतात, शाळा सोडतात, पण विद्यार्थ्यांच्या आठवणीतून कधीच निवृत्त होत नाही.
1: कधी एखादा जुना विद्यार्थी अचानक भेटतो, सर ओळखलत का मला?
0: आणि सर म्हणतात, अरे तू अमुक अमुक वर्गातला अमुक अमुक विद्यार्थी, किती मोठा झालास.
1: हे ऐकून तर कदाचित त्या विद्यार्थ्यालाही किती छान वाटत असेल ना. की सर मला माझा वर्ग आणि माझ्या नावासकट ओळखतात.
0: हो ना, विद्यार्थी मोठा झालेला पाहून शिक्षकाच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो शब्दात न सांग.

0: आता शेवटी जाता जाता आज शिक्षक दिन आहे, आपण शिक्षकांना काय देऊ शकतो?
1: फुलं देऊ शकतो, ग्रीटिंग कार्ड देऊ शकतो, शुभेच्छा देऊ शकतो, पण त्याहूनही मोठी भेट कोणती?
0: गृहपाठ वेळेवर करणं,
1: तेही आहे,
0: वर्गात गोंधळ न करणं
1: अत्यंत महत्वाचं,
0: आणि मोबाईल बाजूला ठेवणं,
1: अगदी बरोबर,
0: हे फार अवघड आहे.
1: मग निदान प्रयत्न तरी कर.
0: बरं ठीक आहे, आज शिक्षक दिनानिमित्त मी शपथ घेतो.
1: आणि मीही घेते.
0: आम्ही आमच्या शिक्षकांचा आदर करू,
1: त्यांनी दिलेल्या ज्ञानाची किंमत जाणू,
0: चुका झाल्या तर त्यातून शिकू,
1: आणि आमच्या यशाचं श्रेय मिळालं तर
0: एक हिस्सा शिक्षकांना देऊ.
1: फक्त हिस्सा
0: नव्हे तर मनापासून धन्यवाद देऊ.
1: प्रिय शिक्षकांनो, तुम्ही आम्हाला फक्त धडे शिकवले नाही, तुम्ही आम्हाला जीवन समजून घ्यायला शिकवलं.
0: तुम्ही आमच्या चुका दाखवल्या, पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे त्या चुका सुधारण्याची संधी दिलीत.
1: आम्ही पडल्यावर हात दिलात,
0: आम्ही घाबरलो तेव्हा धीर दिलात,
1: आम्ही हरलो तेव्हा पुन्हा प्रयत्न करायला शिकवलं,
0: आणि आम्ही जिंकलो तेव्हा शांतपणे हसत म्हणालात, मला माहिती होतं तू हे करू शकतोस.
1: म्हणूनच आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने आमच्या सर्व शिक्षकांना मनपूर्वक प्रणाम.
0: तुमचं एक वाक्य आमच्या आयुष्याला दिशा देऊ शकतं, तुमचा एक विश्वास आमच्यात आत्मविश्वास निर्माण करू शकतो, आणि तुमची एक शिकवण आयुष्यभर आमच्या सोबत राहू शकते. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
1: आजच्या युवावाणी या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण नेहा पवार,
0: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती, आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
1: तर मित्रांनो, तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
0: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा, आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
1: प्रिय दोस्त हो, युवावाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: तर मित्रांनो, तेव्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत टाटा,
1: गुड बाय. हे आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युवावाणी आता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता

हिंदी समाचार हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आणि 6:05 इंग्रजी समाचार हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र ही दोन्ही बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ठीक 6 हिंदी समाचार.

संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया एक फूल चार हाफ या चित्रपटातील लता मंगेशकर, आशा भोसले आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गीत. संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

आशा भोसले रवींद्र साठे यांनी गायलेलं, तसंच लता मंगेशकर यांनी गायलेलं, विवेक आपटे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल मोहिले यांचं आणि चित्रपट होता एक फुल चार हाफ. आणि या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 6:20 आपण ऐकू शकाल संस्कृत समाचार. हे संस्कृत मधून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: प्रसार भारतीच्या वेळेस ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:40 आणि 45 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम संस्कृत कार्यक्रम संस्कृत वाणी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोते हो नमस्कार. संस्कृतवाणीच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आज आहे 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस भारतभर शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो आणि भारतभरात अगदी आनंदानं उत्साहानं शिक्षक दिन आपण साजरा करत असतो. तेव्हा या शिक्षक दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया एक छानसं गीत.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्यासाठी सुवर्णसंधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 7:30 वाजता मत्स्य सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉ शिवाजी अरगडे. तुमचे थेट प्रश्न तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. तर अवश्य फोन करा. फोन नंबर्स पुन्हा ऐका, 02245151434 आणि 45151435. तज्ज्ञ असतील डॉक्टर शिवाजी अरगडे. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. निवेदन संपलं.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी एक निवेदन ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर SR रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार 2025-26 साठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.
3: और रोमांस से भरी सिर्फ ब्लॉकबस्टर ही नहीं, लेकर आ रहे हैं पर्दे के पीछे से मजेदार किस्से. बॉलीवुड टॉकीज अन्नू कपूर के साथ रोज दोपहर देखिए मशहूर फिल्मों का अंदाज. वो फिल्में जिन्होंने मचाई थी धूम कभी वहां,
4: जहां रोज दिखाऊंगा एक फिल्म और सुनाऊंगा उस फिल्म से जुड़े स्टार्स की कहानियां.

0: आकाशवाणी मुंबई, अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्यातल्या 9 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून शिक्षकांचं अभिनंदन. दहीहंडीचा थरार अनुभवताना मुंबई ठाण्यात 128 गोविंदा जखमी, 2 जणांचा मृत्यू. आणि नाशिक जिल्ह्यातल्या आणखी 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शिक्षक दिन आज राज्यात सर्वत्र साजरा करण्यात आला. राज्यात विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत. एक संक्षिप्त वृत्तांत.
1: उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले, तसंच शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात 42 शिक्षकांना पद्मभूषण डॉ जे पी नाईक तंत्रशिक्षण पुरस्कारानं सन्मानित केलं. पुढच्या वर्षापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे उत्कृष्ट सामाजिक सेवा कार्य पुरस्कार आणि आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारांची घोषणाही त्यांनी केली. अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 14 शिक्षक आणि 2 केंद्रप्रमुख यांना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आले. काही ठिकाणी अभिनव उपक्रम राबवण्यात आले. शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत विविध ठिकाणांहून तक्रारी प्राप्त होत असताना नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीत जाऊन विद्यार्थ्यांसोबत शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेतला. तुळजापूर नगरपरिषदेच्या सर्व शाळा वातानुकूलित करण्याची घोषणा तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी आज केली.
0: दरम्यान 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या मात्र नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सोलापूर, बीड, नंदुरबार या ठिकाणी विविध शिक्षक संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात आले. सोलापुरात मागण्यांचं निवेदन शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षक दिनानिमित्त त्यांचा सन्मान केला. राज्यातल्या 9 शिक्षकांना आज राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत त्यांना पदक, रोख रक्कम आणि मानपत्र प्रदान करण्यात आलं. 12 वर्षांपूर्वी 4.5% असलेलं प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आलं आहे याबद्दल राष्ट्रपती मुर्मू यांनी शिक्षकांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. स्वतः शिक्षक म्हणून काम करताना आलेले अनुभवही राष्ट्रपतींनी सांगितले. बीडच्या कविता गिट्टे, नाशिकच्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, आयआयटी मुंबईचे विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षक वैभव कुलकर्णी यांनी आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला.
2: ग्रामीण विद्यार्थ्यांकडे पण तितकाच टॅलेंट आहे. त्यांच्याकडे फक्त डिजिटल रिसोर्सेस कमी असतात, पण तरीही त्यांच्याकडे गुणवत्ता जी असते त्यांची ती खूप चांगली असते. त्यांना डिजिटल एज्युकेशन त्यांना नाही, त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे, पण तरीही आपण त्यांनाही आपण व्यवस्थेशीर शिकवू शकतो. कारण की त्यांच्या लोकल जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्याशी आपण त्यांना जर जोडलं, त्यांच्या अनुभवाशी एक्सपिरियन्शियल लर्निंग ज्याला आपण म्हणतो तो जर आपण जर केला तर दॅट विल बी मोर हँडी.
0: उत्तर मुंबईतल्या दुसऱ्या कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज कांदिवली इथं केलं. उत्तर मुंबईत विविध ठिकाणी अशी केंद्र सुरू करण्याची तसंच विविध कंपन्यांच्या सहकार्यानं रोजगार मेळावे भरवण्याची योजना असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यासाठी वेगवेगळ्या औद्योगिक संघटनांबरोबर काम करणार असल्याचंही गोयल म्हणाले. लोकशाहीच्या प्रक्रियेत स्वायत्त न्यायसंस्था आणि माध्यमांचं महत्व मोठं आहे आणि सध्या माध्यमांच्या विश्वासार्हतेवर सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मांडलं. नागपूरच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या माध्यम परिषदेत माध्यमं, नेतृत्व आणि नवी जागतिक व्यवस्था या विषयावर ते बोलत होते. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमं या लोकशाहीच्या 4 स्तंभांच्या जबाबदाऱ्या राज्यघटनेनं स्पष्ट केल्या आहेत. राजकारण आणि राजकीय पक्ष हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे

असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात दही हंडीचा मोठा उत्साह आज पाहायला मिळाला. मुंबईत गिरगाव, लालबाग आणि दादरपासून ते ठाण्यातल्या भव्य मैदानांपर्यंत सर्वत्र धाक्कुमाकूमच्या ठेक्यावर नृत्य करणाऱ्या विविध गोविंदा पथकांमध्ये हंडी फोडण्याची चुरस होती. राजकारण आणि मनोरंजन जगतातल्या अनेक मान्यवरांनी उत्सवाला हजेरी लावून गोविंदांना प्रोत्साहन दिलं. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी योगदान द्यावं, दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र संकल्पनेला बळकटी देण्याचं काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवात केलं. मुख्यमंत्र्यांनी वरळी, दादर, घाटकोपर इथं आयोजित विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. मुंबईच्या महापौर रितू तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. दहीहंडी दरम्यान झालेल्या अपघातांमध्ये आज मुंबईच्या मालाडमधल्या मालवणी भागात कच्ची भिंत पडून 7 वर्षाच्या एका मुलाचा मृत्यू झाला, तर पुण्यात काल लोखंडी कमान कोसळून एक महिला मृत्यूमुखी पडली. या उत्सवादरम्यान मुंबईत 118 गोविंदा जखमी झाले. त्यापैकी 85 जणांवर उपचार सुरू आहेत, तर 33 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. ठाण्यात जखमी झालेल्या 10 गोविंदांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. राज्यातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये पारलिंगी व्यक्तींसाठी सार्वजनिक ठिकाणी वेगळी स्वच्छतागृह बांधण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली. या कामासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद केली असून महानगरपालिकांकडून कामाचे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्यांची दखल राज्य सरकारनं घेतली आहे. न्यायालयीन प्रक्रियेत सर्व निर्णय टिकावेत म्हणून कायदेशीर बाबी तपासून त्यावर कार्यवाही सुरू आहे. जरांगे यांनी उपचार घ्यायला नकार देऊन टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी इथं शासनाच्या प्रतिनिधीमंडळाबरोबर चर्चा झाल्यानंतरही उपोषण सुरूच ठेवलं आहे. राज्य सरकारने आश्वासनं पाळली नाहीत असा आरोप जरांगे यांनी केला असून पात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत येत्या 12 सप्टेंबरपर्यंत आदेश काढावा अशी मागणी केली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या आणखी 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने जिल्हा कृषी विभागानं निलंबित केले आहेत. आतापर्यंत 154 परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीत दर फलक आणि साठा फलक अद्ययावत नसणं, शेतकऱ्यांना खरेदीच्या पावत्या न देणं अशा अनेक प्रकारच्या त्रुटी आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. नाशिकमध्ये विसापूर इथं आश्रमशाळेत मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबाला राज्य आदिवासी विभागानं 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सेंट्रल किचनमधल्या निकृष्ट भोजनामुळे या मुलीला त्रास होऊन उलट्या झाल्या आणि तिचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नंदुरबारमध्ये राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धा आजपासून सुरू झाली. राज्याच्या विविध भागातून 21 वर्ष वयापर्यंतची सुमारे 800 मुलं मुली यात सहभागी झाली आहेत. जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात महाराष्ट्र तिरंदाजी संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. येत्या सोमवारपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. सोलापूरमध्ये गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत 6,93,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि 16 लाख रुपये किमतीच्या कारसह एकंदर 22,93,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्यातल्या 9 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून शिक्षकांचं अभिनंदन. दहीहंडीचा थरार अनुभवताना मुंबई ठाण्यात 128 गोविंदा जखमी, 2 जणांचा मृत्यू. आणि नाशिक जिल्ह्यातल्या आणखी 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई

ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.

0: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.

आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आग्रहात.

प्रसार भारतीच्या वेळेज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे ठीक 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत भारत बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि बेल्जियम यांच्यातील व्यापार संधी, त्यातलं महाराष्ट्राचं योगदान, उद्योगांसमोरील आव्हानं याचा आढावा आपण

0: आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेऊया. श्रोतेहो, मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं झालेल्या भारत बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रमात बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेवर, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. बेल्जियम भारतासोबत सागरी सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दिशेनं काम करेल अशी ग्वाही बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेवर यांनी या कार्यक्रमात दिली. हिरे आणि अलंकार, सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन आणि बंदर, संरक्षण आणि आधुनिक उत्पादन आणि शेती आणि अन्न प्रक्रिया अशा एकंदर 5 क्षेत्रांमध्ये बेल्जियम आणि भारत या दोन देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक आहेत असं मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी मांडलं. या द्विपक्षीय संवादानिमित्तानं भारतीय उद्योगपती आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ विजय कलंत्री यांच्याशी आकाशवाणी मुंबईनं साधलेला संवाद आता आपण ऐकूया.
1: भारत बेल्जियम व्यापार पुढील 5 वर्षात दुप्पट करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. उद्योग क्षेत्राच्या दृष्टीनं हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणत्या संधी आणि आव्हानं आहेत असं तुम्हाला वाटतं?
2: आता भारत आणि बेल्जियमचा ट्रेड 13 बिलियन आहे. त्याला त्याच्या 25 वरती जायला पाहिजे 5 साल मध्ये. त्याच्यामध्ये 3-4 सेक्टर्स आहे, सेमीकंडक्टर, डिफेन्स, टेक्नॉलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग आणि मॅरिटाईम. चारही सेक्टर मध्ये आपण उत्साहून काम केलं आणि बरोबर कॉलॅबोरेशन आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर झाला एक दुसऱ्या देशामध्ये, तो लई जास्ती पण धंदा होऊ शकते. सेमीकंडक्टरची आम्हाला लई मोठी रिक्वायरमेंट आहे. डिजिटल डेटा सेंटर, सेमीकंडक्टरची आम्हाला लई गरज पडणार आणि सेमीकंडक्टर आम्ही दुसरी कंट्रीजून पण इम्पोर्ट करते. सेमीकंडक्टरचे इंडियामध्ये बेल्जियम कॉलॅबोरेशनचे प्लांट लावले आणि डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये तो व्यापार 25 बिलियनहून जास्ती होऊ शकते.
1: बेल्जियमकडे तंत्रज्ञान, संशोधन आणि भांडवल आहे, तर भारताकडे मोठी बाजारपेठ, मनुष्यबळ आणि उत्पादन क्षमता आहे असं पियुष गोयल यांनी सांगितलं. या भागीदारीचा उपयोग भारतीय उत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी व्हावा यासाठी काय करावं लागेल असं तुम्हाला वाटतं?
2: आमच्या इकडे रिक्वायरमेंट आहे डिफेन्स, इलेक्ट्रॉनिक्स, व्हाईट गुड्स, सेमीकंडक्टर आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीची. पण रिक्वायरमेंट आम्हाला कॅपॅसिटी बिल्डिंग मध्ये व्यवस्थित पण दुरुस्त करून त्याचा कसा उपयोग होऊ शकते ते बघायला आहे. ती बघेल आपण तर आपण अचीव्ह कर सकते आणि भारताला फायदा होणार. ही बात बरोबर, त्याच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, आपण जिकडे मार्केट आहे, आपण इंडियाच्या मार्केटसाठी तुमच्याकडे फॉरेनसून सगळे व्यापारी येते, कंट्रीज येते. आता इतके प्राईम मिनिस्टर येते, आता ब्रिक्स कंट्रीमध्ये 12 प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट येणार. कसा येते की तुमच्याकडे मार्केट आहे आणि मोठा मार्केट आहे आणि तुम्ही पहिला अडॉप्ट केला आहे मार्केट आणि फंडामेंटल स्ट्रॉंग आहे, इकॉनॉमी पण स्ट्रॉंग आहे.
1: पियुष गोयल यांनी सेमीकंडक्टर, ग्रीन हायड्रोजन, संरक्षण आणि ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बेल्जियमच्या तंत्रज्ञानाची आणि भारताच्या उत्पादन क्षमतेची, मनुष्यबळाची सांगड घालण्याची भूमिका मांडली. यापैकी कोणतं क्षेत्र पुढील 5 वर्षात प्रत्यक्ष गुंतवणूक आणि रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीनं सर्वाधिक परिणामकारक ठरू शकतं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे उत्पादन क्षमता आणि मनुष्यबळाच्या बाबतीत.
2: उत्पादन क्षमता आहे, आता 7.8% ग्रोथ झाला लास्ट क्वार्टरमध्ये. ती प्रूव्ह करते की इंडियाकडे उत्पादन क्षमता आहे. दुसरा की आपल्याला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी काही काही इंडस्ट्रीमध्ये पाहिजे. ती इंडस्ट्रीमध्ये कसा त्याचा उपयोग होऊ शकते, स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा सपोर्ट पाहिजे आणि नंतर ती त्याचा उपयोग होणार. आणि मार्केट पण आहे आमच्याकडे 140 करोडच्या. ती दोघी वस्तू आपल्याकडे आहे आणि डिफेन्स आणि त्याच्यामध्ये आम्ही एक्सपोर्टर झाल्या. ईवर 5 बिलियनची एक्सपोर्ट झाला आमच्या आणि त्याची 10 बिलियनची आम्हाला कल्पना आहे. 10 बिलियन करायचं आहे तर आम्हाला टेक्नॉलॉजी पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग पाहिजे आणि कॅपॅसिटी बिल्डिंग करायची आवश्यकता आहे.
1: बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट टी वेवर यांनी भारत बेल्जियम व्यापार अधिक सुलभ करण्याची आणि विशेषतः हिऱ्यांवरील शुल्क आणखी कमी करून शून्यावर आणण्याची तयारी दर्शवली. भारतीय जेम्स अँड ज्वेलरी उद्योगासाठी हे प्रत्यक्षात किती मोठं पाऊल ठरू शकतं?
2: बेल्जियमचे प्रधानमंत्री 20 वर्षानंतर मुंबई आले आणि त्यांनी ही जी दर्शवली हिरासाठी ड्युटी कमी करणार. आज आमच्या सगळ्यात मोठा मार्केट हिराच्या आणि डायमंड मॅन्युफॅक्चरच्या अँटवर्प मध्ये आहे. सगळे इंडियन्स आहे, ही सगळे जी डायमंड मॅन्युफॅक्चर करते अँटवर्प मध्ये, त्याची एक व्यवस्थित कॉलनी पण आहे.

0: आणि डायमंड मार्केट आहे भारतीय, तर ती भारतीयची आता डायमंडचा झाला तर व्यवसाय वाढणार आणि आता जी डायमंडच्या व्यवसायाने ती डबल होऊ शकते. कसा की डायमंड जेम्स ज्वेलरी त्याचा उपयोग वर्ल्ड ओव्हर आहे आणि इंडियाची जेम्स ज्वेलरी सगळ्याला प्रख्यात आहे आणि सगळ्याला माहिती आहे काय क्वालिटी आहे कधी कसा त्याचा यूज होऊ शकते आणि गॅरंटी पण आहे आणि आपूर्णच्या एक्सपोर्ट पण 1/3 एक्सपोर्ट डायमंड चार्ज आहे जेम्स ज्वेलरीच्या. तर त्याच्यामध्ये याच्यालाही सपोर्ट होणार जिरो ड्युटी कम झाली डायमंड वरचं.
1: पियुष गोयल यांनी डिफेन्स आणि ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जॉन कॉकेरिल सारख्या बेल्जियम कंपन्यांसोबत सहकार्य तसंच भारतातून संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीच्या शक्यता मांडल्या. भारतीय खासगी उद्योगाला या सहकार्याचा प्रत्यक्ष फायदा मिळण्यासाठी कोणते धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत संरक्षणाच्या दृष्टीने?
0: काही पण जॉईंट कॉलॅबोरेशन, जॉन कॉकेरिल लई मोठी कंपनी आहे आणि ती डिफेन्स प्रोडक्शन मध्ये आणि डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स मध्ये लई ऍडव्हान्स्ड आहे आणि त्याची टेक्नॉलॉजी आपल्याला भेटली आपणच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर पण वाढणार, एक्सपोर्ट पण वाढणार आणि एम्प्लॉयमेंट पण वाढणार. त्याच्यासाठी आपण काय काय उपयोगी वस्तू आणि त्याला काय फॅसिलिटी देऊ शकते इकडे यासाठी ती गव्हर्नमेंटला करायची आहे. स्टेट कोण महाराष्ट्रामध्ये येणार तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंटचा सपोर्ट तो राहणारच, पण महाराष्ट्रामध्ये आपण त्याला काय फॅसिलिटी देऊ शकते. तर काही वेळ महाराष्ट्रामध्ये नए नए असे प्रोग्राम येते, नए नए ती कंपनी पण येते आम्हाला इकडे इंडस्ट्री काय आणि नंतर ती दुसऱ्या स्टेटमध्ये जाते. आम्हाला पण एक असा प्लॅटफॉर्म करायला पाहिजे की एक नवीन इंडस्ट्री आणि नवीन धोरणची ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी इकडे येते तर त्याला आम्ही काय काय सपोर्ट करू शकते, काय फॅसिलिटी, काय इन्सेंटिव्ह भरपूर द्या ताकी ती इकडे येऊन दुसऱ्या स्टेटमध्ये नाही जाणार आणि महाराष्ट्रामध्ये प्रोग्रेस होणार.
1: अँटवर्प ब्रुक्स बंदराला भारताच्या युरोपातील निर्यातीसाठी महत्वाचा गेटवे म्हणून समजण्यात आलंय, तर या निमित्ताने सागरी क्षेत्रात भारत बेल्जियम भागीदारीबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: अँटवर्प पोर्ट वर्ल्डचा मोठा पोर्ट आहे आणि मी गेला पण अँटवर्प पोर्टची 2-3 अँटवर्प पोर्टची जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मेकॅनिझम आहे, त्याच्यातून आपण लई शिकू शकते. आपल्याला बघायला पाहिजे की कसा येते इकडे महाराष्ट्रामध्ये आणि आपण एक जॉईंट कॉलॅबोरेशन त्याच्यातून करूया. एक दोनदा ते आले पण होते, त्यांनी इंटरेस्ट दाखवला होता, काही झाला नाही. आता बघूया आपण काय ती त्यांचा इंटरेस्ट काय आहे की फ्री ट्रेड झोन आणि पोर्ट त्यांच्यासाठी कॉलॅबोरेशन करून पुढे वाढू. आणि अँटवर्प पोर्ट युरोपचा गेटवे आहे, सपोजच्या युरोपचा आपण जितके पण कार्गो आहे अँटवर्प पोर्ट मध्ये एक हब क्रिएट करायचा, इकडून एक्सपोर्ट अँटवर्प पोर्टून सगळे वेळ डिस्ट्रीब्युट करायचं. तर वी गेट द नेटवर्क ऑफ ऑल दी अँटवर्प पोर्ट आणि तिकडे पुढे कसा माल पाठवायचा तिकडून इझी आहे.
1: बेल्जियम मधील गुंतवणूक आणि उद्योगांचा महाराष्ट्राला कसा फायदा होऊ शकतो आणि महाराष्ट्र यासाठी काय संधी उपलब्ध करून देऊ शकतो असं तुम्हाला वाटतं?
0: बेल्जियम हे दुसरे पण कोणी कंट्रीच्या व्यवसाय इकडे यायला पाहिजे तर त्यांच्यासाठी एक आपल्याला पॉलिसी बनवायला पाहिजे. ही आमची पॉलिसी आहे, याच्यामध्ये ही कन्सेशन लँड टॅक्सेस मध्ये, स्टॅम्प ड्युटी मध्ये, इलेक्ट्रिसिटी मध्ये आम्ही देणार आणि टाइम बाउंड देणार. असं नाही की आम्ही देणार मध्ये टाइम बाउंड देणार आणि तुम्ही या इकडे आणि सगळी फॅसिलिटी कर. लेबर लॉज मध्ये पण काय अमेंडमेंट पाहिजे, लोकल इश्यूज पण लई येते त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट काय मदत करणार. आज काय की एक पॉलिसी मध्ये हे पण व्हायला पाहिजे की तुम्ही 1000 करोड, 2000 करोड, 5000 करोड असा इन्व्हेस्ट केला तर याच्यासाठी आम्ही ही व्यवस्था तुम्हाला देणार. ती प्रोजेक्ट मॉनिटर करायचा दर 3 महिन्यामध्ये मॉनिटर करायचा की काय प्रोग्रेस झाला काय नाही झाला, पुढे आम्ही काय कसा नाही गेला ही प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये काय काय अडचण आहे ती कशी आम्ही दूर करूया आणि मी त्याला पुढे कसा घेऊन जाऊया आणि ते अटकले कसा. तर ही सगळी व्यवस्था आणि एक मॉनिटरिंग पॉलिसी कमिटी ठेवली. ब्युरोक्रेटची नको पाहिजे, त्याच्यामध्ये इंडस्ट्री ब्युरोक्रेट सगळे पाहिजे. तरी जे होणार खाली ब्युरोक्रेसी सुद्धा नाही होणार. तो महाराष्ट्रामध्ये जर प्रोएक्टिव्ह पॉलिसी करा. पहिला महाराष्ट्रामध्ये रोग आहे इथे होते कसं की लँड वेंड सगळ्याचे भाव इतके नव्हते इलेक्ट्रिसिटीचे. तुम्ही बघितलं महाराष्ट्र प्रीमियर स्टेट आहे इंडस्ट्री आणि ट्रेडमध्ये आणि इकडे इंटरनॅशनल पोर्ट आहे, इकडे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि चांगला इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे सगळं होऊ शकते.
1: भारतासाठी एफटीए मुळे मुक्त व्यापाराच्या दृष्टीने मोठ्या संधी खुल्या होणार आहेत, यासाठी युरोपीय देशांच्या सोबत द्विपक्षीय भेटी कशा महत्वाच्या ठरतात? म्हणजे मगाशी तुम्ही अँटवर्प बंदरासंदर्भात सांगितलं ज्याचं युरोपच्या दृष्टीने महत्व आहे, तर त्या देशांसंदर्भात द्विपक्षीय

0: ती कशा महत्वाच्या ठरतील अशा आणखी जशी काल बेल्जियमची आणि भारताची जी चर्चा झाली.
1: आता युरोपच्या एफटीए डिसेंबर मध्ये साइन होणार आणि बेल्जियम संघ आमच्या एफटीए आहे सेपा ट्रीटी कमर्शियल इकॉनॉमिक कॉपरेशन स्ट्रॅटेजिक अलायन्स. तो आता आम्ही जेव्हा याच्यासून साइन करणार युरोपियन ट्रीटी तो टॅक्स कन्सेशन तिकडे आम्हाला 97% आमचा माल टॅक्स फ्री जाणार. तो आम्हाला लई त्याचा फायदा होणार. पण त्याच्यासाठी आम्हाला कॅपॅसिटी बिल्डिंग करायला पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला वाढवायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्हाला टेक्नॉलॉजी पाहिजे, त्याचा पण समावेश आहे. तर जेव्हा ही एफटीए सगळं साइन होते तर युके इंडियाचा एफटीए झाला तो जेम्स ज्वेलरीला टेक्सटाईलला लेदर गुड्सला यांना सगळ्यांनाही फायदा होणार. त्याच्यामध्ये सगळे टॅक्सेस उडवले त्यांनी तर टॅक्सेस आता नाही तो आम्हाला कॉम्पिटेटिव्ह झाले आम्ही ती मार्केटमध्ये. तर असा युरोपमध्ये होणार तो त्याच्यासाठी आम्हाला लोकल मॅन्युफॅक्चरिंग आणि कॅपॅसिटी वाढवायची पण गरज आहे आणि लोकल इंडस्ट्रीला पण काय सपोर्ट आणि मदत करू शकते की पुढच्या 5 वर्षांमध्ये आपण युरोपमध्ये युकेमध्ये बेल्जियममध्ये ट्रेड डबल करणार तर त्याच्यासाठी काय काय व्यवस्था करायला पाहिजे ती पण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला पाहिजे.
0: सर काल पियुष गोयल सरांनी असं आवाहन केलं युरोपीय महासंघाच्या सर्व सदस्यांना की मुक्त व्यापारासाठी, तर त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, आशादायक चित्र वाटतंय का हे सगळं?
1: हिंदुस्थानची पण पॉलिसी वेलकमिंग आहे आणि त्यांची पण, आणि आपण डब्ल्यूटीओ मध्ये पण साइन केली आहे ट्रीटी, ती ट्रीटीवर आम्ही अमल करतो काय पण करायचं आहे. मला असं वाटते की जी पियुष गोयल सांगितलं ती होऊन शकते. ही वर्ष आपण 863 बिलियन ट्रेड केलं आहे, पुढच्या वर्षी आम्ही 1000 करोड क्रॉस करणार, 1000 बिलियन. ती लई मोठा लक्ष आहे, ती वाढून पण शकते. सर्व्हिसेस, ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, टेक्सटाईल, डिफेन्स सगळे सेक्टरचा समावेश आहे त्याच्यामध्ये.
0: सर धन्यवाद, तुम्ही आकाशवाणी मुंबईशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, मुक्त व्यापार करार हा केवळ आयात शुल्क नियम आणि बाजारपेठेतील प्रवेशापुरता मर्यादित नाही, विश्वासावर आधारित व्यापक आर्थिक भागीदारीचा पाया आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालच्या संवाद कार्यक्रमात म्हणाले. भारताची मोठी बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ आणि बेल्जियमची बंदरं, लॉजिस्टिक्स, औषध निर्माण, जैव तंत्रज्ञान आणि हरित तंत्रज्ञानातील क्षमता यांमुळे दोहोतील भागीदारी भारताच्या परदेशी व्यापार धोरणासाठी कशी मोलाची ठरणार आहे हे आपण जाणून घेतलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे ठीक 7:30 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं,
2: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
6: शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात हवामान बदलामुळे पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव याविषयी स्वप्निता शिंदे यांनी संकलित केलेली माहिती।
7: शेतकरी बंधूंनो नमस्कार। तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, सूर्यप्रकाश या घटकांवर पिकांची वाढ अवलंबून असते। वातावरणातलं कर्बवायूचं प्रमाण वाढल्यास पिकांची वाढ जास्त होते। तापमान वाढल्यास पिकांचा पक्वतेचा कालावधी कमी होईल, किडींचं संतुलन बिघडेल। हवामान बदलाचा परिणाम पिकांवरील किडीवर होतो। किडींच्या संख्येमध्ये अनुवंशिकरित्या बदल होतो। वातावरणाचे जैविक आणि अजैविक घटक आहेत। अजैविक घटकांमध्ये तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा यांचा समावेश होतो, तर जैविक घटकांमध्ये किडींचं खाद्य आणि इतर नैसर्गिक शत्रू यांचा समावेश होतो। हवामानातील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा या अजैविक घटकांचा पिकांवरील वेगवेगळ्या किडींची वाढ, त्यांचा जीवनक्रम, जगण्याचा कालावधी, प्रजनन, अंडी घालण्याची क्षमता याच्यावर खूप परिणाम होतो। पोषक वातावरण मिळाल्यास किडींचं प्रजनन वाढून त्यांची संख्या वाढते, तर प्रतिकूल वातावरणात त्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढून संख्या कमी होते। अति जास्त किंवा अति कमी तापमानात किडी मरतात, जिवंत किडींची वाढ होत नाही, त्यामुळे पिकांचं नुकसान कमी होतं। पण त्यातही ज्या किडींच्या जीवनक्रमात कोष आहे, त्या किडी अशा तापमानात जमिनीमध्ये कोशावस्थेत जाऊन आपला बचाव करतात। पतंगवर्गीय किडी प्रतिकूल हवामानात सुप्तावस्थेत जातात। आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यास किडींमध्ये रोग पसरवणारे बुरशी, जीवाणू, विषाणू इत्यादी वाढ होऊन किडींच्या मृत्यूचं प्रमाण वाढतं। किडींची नैसर्गिक वाढ कमी होते, खाण्यावर परिणाम होतो। किडींच्या शरीरामध्ये आर्द्रतेमुळे पाणी जास्त झाल्यास कमी तापमान सहन करू शकत नाहीत, तर काही किडींमध्ये जास्त आर्द्रतेमुळे लवकर वाढ होते, तर काहींना ती हानिकारक असते। अजैविक घटकांमधल्या सूर्यप्रकाशाचा तापमान, अगर आर्द्रता यासारखा हानिकारक परिणाम होत नाही, तरी पण किडीची हालचाल, खाणं, मिलन, अंडी घालणं, काट टाकणं यावर होतो। वाऱ्यामुळे मावा, पिठ्या ढेकूण, खवले किड, पांढरा लोकरी मावा इत्यादी किडी खूप दूरवर वाहून जाऊन त्यांचा प्रसार होतो। याशिवाय हवेचा दाब, हवेच्या लहरी, कर्बवायूचं प्रमाण यांचा सुद्धा किडींवर प्रभाव होतो। कडाक्याची थंडी अथवा थंडीची लाट याचा किडीच्या वाढीवर नक्कीच अनिष्ट परिणाम होतो। त्याचप्रमाणे प्रखर सूर्यप्रकाशामुळे किडींच्या प्रजनन आणि संख्या वाढीवर खूप परिणाम होतो। या दोन्ही वातावरणात किडींची संख्या मर्यादित राहते। जैविक घटकाचाही किडींच्या वाढीवर परिणाम होतो। अति आणि अनियमित पावसामुळे तणांचा प्रादुर्भाव वाढतो। साहजिकच गवतावर पोसणाऱ्या किडी वाढतात, तर काही विषारी गवतामुळे किडी मरतात। त्याचबरोबर मित्र कीटक आणि भक्ष कीटकांच्या संख्येवरही परिणाम होतो। मित्र कीटक आणि मित्र बुरशी निसर्गात पाऊस, तापमान अनुकूल मिळाल्यास वाढतात, आणि मग असे मित्र कीटक आणि मित्र बुरशी किडींची संख्या कमी करतात। किडींसाठी पोषक घटक यांचा अभ्यास करता असं दिसून आलं की

0: सततचा रिमझिम पाऊस आणि जास्त आर्द्रतेत माव्याचा प्रादुर्भाव वाढतो. अनेक तण, रानभेंडी, गाजर गवत, फळझाड इत्यादी पिकांवरील ढेकणाला उष्ण आणि कोरडं हवामान जास्त पोषक असतं. पानं खाणाऱ्या आणि गुंडाळणाऱ्या अळीला पावसाची खूप दिवसांची उघडीप आणि नंतर अनियमित पाऊस असं वातावरण पोषक असतं. उंट अळीचा प्रादुर्भाव अनियमित पावसामुळे वाढतो. भुईमुगावरील मावा थंड हवामान असल्यास वाढतो. उष्ण आणि कोरडं हवामान असल्यास फूल किड्यांचा प्रादुर्भाव वाढतो. खूप दिवसांनी उघडीप आणि त्यानंतर सततचा पाऊस असं वातावरण लाल केसाळ अळीला अनुकूल आहे. मृगाचा जोराचा पाऊस पडल्यानंतर जमिनीत हुमणीच्या कोशावस्थेतून भुंगेरे बाहेर पडतात. तुरीवर फुलोऱ्याच्या वेळी 25 अंश तापमान असल्यास पिसारी भुंगे यांचा प्रादुर्भाव वाढतो. पेरणीच्या वेळी जास्त सेंद्रिय पदार्थ असतील आणि जास्त ओलाव्यामुळे कुरतडणारी अळी वाढते. पहिल्या पावसानंतर हलक्या आणि कोरड्या जमिनीत वाळवीचा प्रादुर्भाव वाढतो. शेताच्या बांधावर अंडी अवस्थेत असणारे नागतोडे अंड्यातून बाहेर पडतात. म्हणजेच एकंदरीत जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात त्वरित बदल होताना अनुभवाला येऊ लागले आहेत. त्यामुळे अन्न साखळी बिघडली आहे. पीक कीड यांचं संतुलन बिघडलं आहे. किडीचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे हवामानातले बदल लक्षात घेऊन कीड नियंत्रणाचे प्रतिबंधात्मक उपाय योजणे हे आपल्या हातात आहे.
1: शेतकरी बांधवांनो, आताच आपण हवामान बदलामुळे पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव याविषयी स्वप्निता शिंदे यांनी संकलित केलेली माहिती ऐकलीत. शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात आता आपण ऐकूयात हिरवळीचे खते आणि जैविक खतांचा वापर याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा येथील डॉक्टर सचिन कारले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आपण पिकांमध्ये खतांचा वापर करताना बऱ्याचदा वेगवेगळ्या खतांचा वापर हा करत असतो. तर या खतांचा वापर करताना नेमकी कोणती खतं वापरणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल, यासाठी हिरवळीची खतं आणि जैविक खतं यांचा जो वापर आहे तर हा नेमका कसा करायला हवा, त्याचे काय फायदे आहेत आणि शेतीच्या दृष्टीने त्याचं काय महत्व आहे, या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत. हिरवळीची आणि जैविक खतं यांचा जो वापर आहे हाच आपला आजचा विषय आहे आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, सविस्तर माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील कार्यक्रम सहाय्यक डॉक्टर सचिन कारले सरांना. सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: सर, आता आपण खतांबद्दल बोलणार आहोत तर सुरुवातीला जी हिरवळीची खतं जी आहेत तर ही खतं म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
3: नमस्कार शेतकरी मित्रांनो. हिरवळीची खते म्हणजे जी आपण पिकांमध्ये घेत असलेली हिरव्या अवस्थेतील जमिनीत नांगरून किंवा जी पिकं आहेत ती जमिनीमध्ये उगवायची असतात, ती नंतर हिरव्या अवस्थेत आल्यानंतर एक फुलोऱ्याच्या अगोदर त्यांना जमिनीमध्ये डायरेक्ट गाडायचं असतं. म्हणजे नांगरून पूर्ण जमीन गाडायची आणि जमिनीतला जो सेंद्रिय कर्ब आहे तो आपल्याला वाढवायचा असतो. यासाठी जी वापरली जाणारी पिकं आहेत त्यांना हिरवळीची खते असे म्हटलं जातं.
2: अच्छा अच्छा. पण आता सर, त्याचे जे प्रकार आहेत आणि आपण कोणत्या पिकांमध्ये याचा प्रामुख्याने वापर करतो?
3: हिरवळीची खते जी आहेत यामध्ये प्रमुख पिकं येतात ती म्हणजे ताग, धेंच्या, बरसीम, त्यानंतर चवळी, मूग, उडीद, गवार ही पिकं सुद्धा आपण हिरवळीच्या पिकांसाठी घेत असतो. यामध्ये त्यांची पद्धत कशी आहे, काही पीक लागवडीच्या अगोदर जमिनीमध्ये ती पेरावी लागतात.
2: बरोबर.
3: ओलाव्यावरती किंवा थोडंफार पाणी देऊन जी वाढ करायची, साधारण महिन्याभरात त्यांची वाढ व्यवस्थित होते आणि ती फुलोऱ्यावर येण्याच्या अगोदर म्हणजे त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पूर्ण झालेली असते आणि त्याच्यामध्ये त्यांचा जे सेंद्रिय घटक जो आहे तो वाढलेला असतो, त्यावेळेस ती आपण जमिनीमध्ये पूर्णपणे गाडतो. जेणेकरून आज पिकांना जे सेंद्रिय पदार्थ देण्याची गरज आहे ती यातून पूर्णपणे भागवली जाते. तर यामध्ये दोन प्रकार आहेत, एक जागेवर हिरवळीचे खत तयार करणं आणि दुसरं हिरव्या पानांचे खत. तर जे जागेवर केलं जातं त्याला इन्सिटू प्लांटेशन म्हटलं जातं, ज्यामध्ये आपण ही जी काय ताग, धेंच्या, बरसी ही जी काय आहेत किंवा मूग, उडीद ही पेरतो आणि ती लागवड करून ती नंतर गाडली जातात.
2: बरोबर.
3: तसेच ग्लिरीसिडिया ज्याला गिरीपुष्प म्हटलं जातं अशा प्रकारची जी काही झाडं आहेत त्यांची आपण बांधावरती लागवड करतो किंवा बाहेर लागवड करतो आणि त्याची पानं आणून आपण ती शेतामध्ये गाडली जातात, त्याला हिरव्या पानांची खतं असे म्हटलं जातं. असे दोन प्रकारची

0: याच्यामध्ये लागवडीची पद्धत आहे.
1: अच्छा. आता सर, हिरवळीच्या खतांचे जे फायदे आहेत तर ते काय काय सांगाल तुम्ही?
0: हिरवळीच्या खत हे सेंद्रिय पदार्थ जमिनीतले वाढवतात, तसेच जमिनीची सुपीकता वाढवतात.
1: बरं.
0: जमिनीची जी रचना आहे, म्हणजे जमीन कडक झालेली असेल ती भुसभुशीत करायची जी आहे ती रचना याच्यामुळे सुधारते. तसेच जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. तसेच उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची जी क्रिया आहे ती याच्यामध्ये वाढली जाते, कारण की त्यांना सेंद्रिय कर्ब हा खाद्यासाठी मिळत असतो. तसेच शेंगवर्गीय पिकांमुळे नत्राचे प्रमाण वाढवण्यास पण मदत होते. जी काही हिरवळीची खते वापरते त्याच्यात काही शेंगवर्गीय पिक आहेत त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण वाढवण्यास मदत होते. रासायनिक खतांचा वापर कमी केला जातो, जो आपल्या सध्याचा ज्वलंत विषय आहे. तसेच जमिनीचे आरोग्य सुद्धा सुधारते. या सर्व हिरवळीच्या खतांमुळे हा असा फायदा
1: होत असतो. बरोबर. पण सर, ही खतं वापरताना शेतकरी बांधवांनी काही काळजी वगैरे घेणं गरजेचं असतं का? की म्हणजे काही प्रमाण आहे किंवा कसं, म्हणजे काय सांगाल?
0: ही जी हिरवळीची खत ही लाईव्ह घेत असल्यामुळे त्यांना वेळेची मर्यादा असते, आणि ही जी वेळेची मर्यादा आहे ती आपल्याला सांभाळण्यासाठी पीक जे आपल्याला घ्यायचे त्याच्या अगोदर याचं प्लॅनिंग करायला पाहिजे, आणि ती त्याच्या महिना दोन महिने अगोदर करून त्याची लागवड, म्हणजे ही वेळ खाणारी प्रक्रिया आहे. तसेच याला पाण्याची सुद्धा गरज भासू शकेल. आपण नुसत्याच ओलाव्यावरती हे नाही करू शकत, त्याला पाणी सुद्धा देण्याची कधी वेळ येऊ शकते, तर त्याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच पीक घेण्यासाठी कधी उशीर होऊ शकेल, कारण की गाडण्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपल्या प्रक्रियेमध्ये थोडा वेळ जाऊ शकतो. याचं नियोजन जर का आपण व्यवस्थित केलं तर हे खतं वापरण्यासाठी काहीच अडचण.
1: बरोबर. म्हणजे एक चांगली आणि सोपी अशी पद्धत आपण म्हणू शकतो, नाही का?
0: येस.
1: सर, आता या हिरवळींच्या खतांच्या बरोबरीने जैविक खतांचा सुद्धा वापर शेतीमध्ये केला जात असतो, तर जैविक खतं म्हणजे काय?
0: जैविक खतं म्हणजे जे प्रयोगशाळेमध्ये हवेतील नत्र स्थिर करणाऱ्या किंवा अविद्राव्य स्फुरद विरघळवणाऱ्या ज्या जीवाणू आहेत त्यांची वाढ करून लिग्नाइट सारख्या माध्यमांमध्ये जतन करून त्याची जी खत तयार केली त्याला जीवाणू खत असं म्हटलं जातं. ऍक्च्युली ह्याची गरज कशी आहे, मार्केटमध्ये आज पाहिलं गेलं तर भारतात आज आपली लोकसंख्या वाढत चाललेली आहे, अन्नधान्यांचं वापर आहे वाढवणं गरजेचं आहे, जागेची उपलब्धता कमी होत चालली आहे, त्यामध्ये प्लस रासायनिक खतांचा आपण वापर वाढवलेला आहे. आज रासायनिक खतांचा विचार केला तर मार्केटमध्ये दर खूप वाढलेले आहेत. तुम्ही पाहिलं तर त्यांची उपलब्धताही आजकाल कमी आहे, कारण की आज जागतिक मार्केटमध्ये पाहायला गेलं तर खतांचा मुबलकताही कमी होत चाललेली आहे, त्यामुळे त्यांच्या किमती वाढत आहेत, आणि मग ह्या सर्वांना पर्याय म्हणून जीवाणू खतांचा वापर करू शकतो. तर जीवाणू खत ही किंमत त्यांची अगदीच नगण्य आहे, इझिली आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. आणि जीवाणू खत ही काय, आपल्या जमिनीमधले जे जीवाणू आहेत ह्यांची संख्या वाढवण्याचं काम करत असते. कारण की तुम्ही जी खतं जमिनीत देता ती जमिनीत दिलेली खतं ही लगेच उपलब्ध होत नसतात, आणि ते उपलब्ध करून देण्याचं कार्य हे जीवाणू करत असतात. आज काय झालेलं, आपण रासायनिक खतांचा वापर करून करून जमिनीचे जे जीवाणू आहेत हे आपण मारण्याचं काम केलेलं आहे. कुठेतरी यामध्ये जागृती येत चाललेली आहे, रासायनिक खतांचा वापर कमी करून तिथे जर का जीवाणू खतांचा वापर होतो, आपली जी जमीन आहे याच्यामध्ये फक्त सेंद्रिय खतांचा मारा जर का केला आणि त्याच्यात तुम्ही जीवाणू खतं टाकली तर ते जीवाणू खतांचं खाद्य हे सेंद्रिय पदार्थ आहे, ते सेंद्रिय पदार्थ कार्य करून आपल्याला अन्नद्रव्य पिकांसाठी उपलब्ध करून देतात. मग हा जो आपला होणारा फायदा आहे हा याच्याने खूप चांगल्या रीतीने शेतकऱ्यांसाठी होऊ शकतो.
1: अच्छा सर, आता जैविक खतं जी आहेत तर ही आपण का वापरायला पाहिजे आणि जे त्याचे फायदे सुद्धा आहेत काही, तर काय सांगाल त्याविषयी?
0: कोणतेही पीक घ्यायचं असेल तर जमिनीची सुपीकता ही सर्वात महत्वाची आहे, आपण बोललो आहोत. तर ही अन्नद्रव्य जमिनीत काही प्रमाणात उपलब्ध असतात आणि काही अन्नद्रव्य ही पुरवावी लागतात. हे पुरविलेले अन्न घटक जे आहेत जसेच्या तसे उपलब्ध त्यांना होत नसतात, ते उपलब्ध करून देण्याचं कार्य हे जीवाणू करत असतात. मग ह्या जीवाणूची संख्या आणि कार्यक्षमता ही महत्वाची आपल्या शेतीमध्ये, आणि ती वाढवण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासोबत जैविक खतं म्हणजे जीवाणूंची वाढ करणं ही गरजेची आहे. मग ह्यासाठी बरेचसे जे खत आहेत, म्हणजे जसे अझोटोबॅक्टर, रायझोबियम, निळे हिरवे शेवाळ यांचा आपण त्याच्यामध्ये वापर करून ती जीवाणू आपण संख्या वाढवू शकतो. तर एक साधारण उदाहरण द्यायचं म्हटलं तर जी जमीन आहे त्या जमिनीमधली जर का तुम्ही वरचा लेअर काढून टाकलात आणि लेवल करताना त्याचा लेवल काढला तर तिथे येणारी जी पिकं आहेत नंतरची त्यांचं उत्पादन हे घटतं, कारण की त्या वरच्या जो थर आहे त्याच्यामध्ये जीवाणूची संख्या ही सर्वात
1: जास्त असते,
0: आणि तोच थर आपण काढला तर दोन तीन वर्ष तुम्हाला तिथं उत्पन्न कमी मिळतं. मग ज्यावेळेस हळूहळू जीवाणूची संख्या वाढते त्यावेळेस तुम्हाला तिथं उत्पन्न चांगलं
1: मिळतं.
0: हा जो प्रकार आहे तर याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य सांभाळण्यासाठी जीवाणू खतांचा वापर करणं गरजेचं आहे, आणि जीवाणू खतांचा वापर केल्यामुळे रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होऊ शकेल. रासायनिक खतांचा जो आपण वापर करतो, वारेमाप वापर करतो, हा कमी
1: कमी करेल
0: आणि त्यांचा कार्यक्षम वापर होईल, त्याच्यामुळे आपली त्याच्यामध्ये बचत होऊ शकेल. जैविक खतं ही पर्यावरणपूरक आहेत, मध्ये ही चांगल्या रीतीने
1: पर्यावरण संवर्धन मदत होईल.

0: येस. तसेच जैविक खतांमुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते. जैविक खत ही सूक्ष्म अन्नद्रव्यांसोबत जिब्रेलिक ऍसिड, सायटोकायनिन, इंडॉल ऍसिटिक ऍसिड यासारखी जी संप्रेरक आहेत ही सुद्धा पिकांना उपलब्ध करून देत असतात. आणि व्हिटॅमिन बी सारखी अन्नद्रव्ये ही सुद्धा पिकांना उपलब्ध करून देतात. त्यामुळे जैविक खतांमुळे जमिनीमध्ये जी प्रतिजैविक सोडली जातात त्याच्यामुळे बरेचसे बुरशीजन्य जे रोग आहेत हे सुद्धा कमी होतात.
1: बरोबर.
0: त्यांची सेल्फ इम्युनिटी पॉवर आपण जी म्हणतो ती वाढली आणि त्याच्यामुळे जो कीटकनाशकांसाठी करावा लागणारा खर्च आहे हा सुद्धा कमी होतो.
1: बरोबर.
0: तसेच उत्पन्नामध्ये 15-20% वाढ होते. म्हणजे अशा रीतीने जैविक खतांचा जर का वापर केला तर हे फायदे आपल्याला शेतकऱ्यांना नक्कीच मिळू शकतात.
1: सर, आता जैविक खतांचे जे प्रकार आहेत आणि कोणत्या पिकांसाठी आपण ते वापरू शकतो?
0: जैविक खतांचे प्रकार मध्ये नत्र स्थिर करणारे जीवाणू जसे रायझोबियम, ऍझोटोबॅक्टर, ऍसिटोबॅक्टर, अजिस्पिरिलम, निळे हिरवे शेवाळ, अझोला हे आहेत. त्यानंतर दुसरे आहेत ते स्फुरद विरघळणारे जीवाणू, त्याला आपण फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतो, किंवा पालाश विरघळणारे जीवाणू त्याला पोटॅश सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतो. तसेच सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे जीवाणू आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे विघटन करणारे उपलब्ध करून देणारे जीवाणू असे प्रकार येतात. उदाहरणादाखल सांगायचे म्हटले तर या खतातील ऍझोटोबॅक्टर हे जीवाणू मुळांभोवती राहून सहजीवी पद्धतीने कार्य करतात. या खतांमुळे हेक्टरी 15-20 किलोग्राम नत्र स्थिर होण्यास मदत होते आणि जीवाणू हवेतील मुक्त नत्र म्हणजे जो 78% हवेमध्ये जो नत्र आहे तो मुक्त नत्र शोषून घेऊन ते पिकांना उपलब्ध करून देण्याचं कार्य करत असतात. हे जीवाणूयुक्त खत एकदल आणि तृणधान्य पिकांसाठी वापरावे. द्विदल पिकांमध्ये याचा वापर करू नये. कोणत्या? ऍझोटोबॅक्टरचा. द्विदल पिकांसाठी वेगळे आहेत. याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, भात, कापूस, वांगी, मिरची, बटाटा यांसारखी एकदल पिकं घ्यावीत. रायझोबियम हा जो जीवाणू आहे हा सुद्धा सहजीवी पद्धतीने कार्य करत असतो. हा जीवाणू द्विदल पिकांसाठी वापरायचा.
1: अच्छा.
0: द्विदल पिकांमध्ये मुळांवर गाठी तयार करून आपण पाहतो ते जी मुळांच्या ज्या गाठी असतात थोड्याशा त्याच्यात लेग हिमोग्लोबिन असल्यामुळे अशी गुलाबी रंगाची दिसतात. जर का तुम्ही मुळं पाहिली तर त्यामध्ये झाडाचे अन्न जे आहे ते पिकांना उपलब्ध करून देत असतात. म्हणजे हवेतील नत्र हा त्या मुळांमध्ये गाठीमध्ये गोळा करून तो पिकांना उपलब्ध करून देत असतात. त्यानंतर साधारण द्विदल पिकांसाठी हेक्टरी 50-200 किलोग्राम नत्र हा जमिनीत स्थिर करू शकतो इतकी त्याच्यात ताकद आहे. त्यानंतर निरनिराळ्या द्विदल पिकांसाठी विविध प्रकारच्या रायझोबियम गटाचे जीवाणू यामध्ये वापरले जातात. आता रायझोबियम मध्ये वेगवेगळे गट आहेत जसे चवळी गट, हरभरा गट, वाटाणा गट, घेवडा गट, अल्फा अल्फा किंवा बरसीम गट.
1: बरोबर.
0: हे असे वेगवेगळे गट आहेत त्यानुसार आपण ते पिकांसाठी रायझोबियमचा वापर करायचा. त्यानंतर येतो अजोस्पिरिलम. हे सुद्धा जीवाणू खत आहे. हे तृणधान्य व भाजीपाला पिकांच्या मुळांभोवती राहून नत्र स्थिर करण्याचं कार्य करत असतात. हे ऍझोटोबॅक्टर पेक्षा जास्त नत्र पिकांना पुरवतात आणि पीक वाढीस पोषक सेंद्रिय रसायने देखील तयार करतात त्यामुळे उत्पादनात वाढ होत असते. चौथं जे आहे ते बायझेरेन्किया जीवाणू खत. हे सहजीवी पद्धतीने कार्य करणारं जीवाणू खत आहे. ह्या जास्ती करून आम्लधर्मी जमिनी ज्या आहेत म्हणजे आपल्या कोकणातल्या ज्या जमिनी आहेत ह्या जमिनींमध्ये याचा वापर जास्त करावा. हे जीवाणू शेंगवर्गीय पिकांमध्ये वापरू नयेत तर एकदल आणि तृणधान्य ह्या पिकांसाठी वापरावेत.
1: अच्छा.
0: उदाहरणार्थ भात.
1: सर, आता भात पिकामध्ये सुद्धा प्रामुख्यानं अझोलाचा जो वापर केला जातो आणि तयार करण्याची जी प्रक्रिया आहे तर याविषयी मग काय सांगाल?
0: छान प्रश्न विचारलात. अझोला ही एक वनस्पती आहे, पान वनस्पती आणि ती डबक्यांमध्ये किंवा इतर सांडपाण्याच्या ठिकाणी वाढते. वनस्पती अनाबेना अझोली या शेवाळाबरोबर सहजीवी पद्धतीने वाढते आणि हवेतील नत्र जो आहे मुक्त नत्र आहे तो स्थिर करते. याचा उपयोग प्रामुख्याने भात पिकांमध्ये केला जातो. हे एक चांगलं हिरवळीचं खत होऊ शकते. तसेच या खतांच्या वापरामुळे हेक्टरी 100-150 किलोग्राम नत्राचा पुरवठा भात पिकाला हा होत असतो.
1: अच्छा.
0: होऊ शकतो. मग हे तयार करण्यासाठी काय करणं? अगदी सोपी पद्धत आहे. तर विटांचा एक बांध केला साधारण 2 मीटर बाय 1 मीटर आणि उंचीला 15 सेंटीमीटर, खूप खोल नाही, अशी एक छोटीशी टाकी करायची. ती विटांची तुम्ही तयार केली त्याच्यावरती तुम्ही प्लास्टिक टाका.
1: बरं.
0: प्लास्टिक टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक 20-25 किलो चाळलेली माती ही खाली पसरवा आणि त्याच्यावरती 10 किलो रॉक फॉस्फेट हे टाकणं गरजेचं आहे. त्यामध्ये 5 किलो शेण मिक्स करायचं आहे आणि हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये टाकल्यानंतर हे साधारण प्रति एकरी डोस आहे आणि त्यामध्ये पाण्याची जी उंची आहे ती साधारण 15 सेंटीमीटर ठेवायची आणि यामध्ये 500 ग्रॅम अझोला कल्चर सोडा.
1: अच्छा.
0: फक्त 500 ग्रॅम प्रति स्क्वेअर मीटर या हिशोबाने तुम्ही सोडा तर एक साधारण 1-2 आठवड्यामध्ये अझोला हा पूर्ण तलाव कव्हर करून टाकेल.
1: बरं.
0: त्यानंतर दररोज 1-2 किलो काढून तुम्ही पिकांना वापरू शकता आणि हे करत असताना एक आठवड्याला पुन्हा 2 किलो शेण टाकणं गरजेचं आहे.
1: अच्छा.
0: अझोला काढाल तसं तुम्हाला त्याच्यात वाढ होण्यासाठी थोडं शेण टाकणं

0: याची गरज आहे. आणि पाणी जे आहे ते एक चतुर्थांश पाणी बदलणं सुद्धा गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: तर याप्रमाणे 2 आठवड्यातून ताजे पाणी देण्याची त्याच्यात आवश्यकता आहे, जुने पाणी काढून. आणि दर 6 महिन्यातून एकदा तरी पाण्याची टाकी ही रिकामी करणं गरजेचं आहे.
1: अच्छा.
0: मग ती रिकामी करून तुम्ही परत त्याच्यामध्ये नवीन पाणी, हे फ्रेश पाणी भरणं गरजेचं आहे. आणि यासाठी टेम्परेचर मेंटेन करण्याची इतकी गरज पडत नाही, कारण की साधारण 25 ते 35 डिग्री सेल्सिअस ह्या वातावरणातच आपलं हे होत असतं. आणि त्याचा सामू जो आहे तो साधारण आम्लधर्मी, म्हणजे साधारण 5.5 ते 7 म्हणजे उदासीन पर्यंत हा असला पाहिजे. अशा रीतीने जर का अजोलाची वाढ केली तर आपल्या शेतीसाठी हे एक उत्तमरित्या चांगल्या रीतीने हिरवळीचं खत हे उपलब्ध होऊ शकेल. अजोलाचा दुसरा फायदा असा आहे का, हा आपण वैरण म्हणून गुरांना सुद्धा देऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे
1: दुहेरी
0: फायदा याचा होऊ शकेल.
1: म्हणजे भात पिकासाठी तर आहेच आणि जनावरांसाठी सुद्धा
0: होऊ शकतो.
1: बरोबर.
0: हे झाले आपण नत्र स्थिर करणारे जीवाणू. यानंतर जो आहे तो एक स्फुरद विरघळणारे जीवाणू, कारण खतांमार्फत जो फॉस्फरस जमिनीत टाकतो हा पिकांना लगेच उपलब्ध होत नसतो, तो जमिनीमध्ये स्थिर होतो. आणि तो स्थिर झालेला खत आहे ते ह्या जीवाणूंमार्फत विरघळवून पिकांना उपलब्ध करून दिला.
1: बरोबर.
0: तर यासाठी बॅसिलस मँगेथेरियम, बॅसिलस पॉलिमिक्सा किंवा सुडोमोनास प्लुरोसरेन्स, सुडोमोनास स्ट्राटा ही जे जीवाणू आहेत यांचा वापर केला जातो. किंवा बुरशीजन्य सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये पेनिसिलियम आहे, ह्या PSB म्हणजे फॉस्फरस विरघळणाऱ्या जीवाणूंचा वापर पिकांमध्ये आपण करू शकतो.
1: अच्छा. सर आता तुम्ही हा उल्लेख केलात की या खतांचा आपण वापर करू शकतो, पण त्याची काही पद्धत म्हणजे कसा नेमका केला पाहिजे?
0: छान. जीवाणू खत वापरण्याच्या पद्धती, जीवाणू खत हे आपण बियाणांना अंतरक्षीकरण करून वापरू शकतो, तसेच रोपांच्या मुळांवरती अंतरक्षीकरण करूनही वापरू शकतो, आणि जीवाणू खतांचे मातीमध्ये अंतरक्षीकरण करून वापर करू शकतो. जे जीवाणू आपण बियाणावरती वापरायचे आहेत ते काय करायचं असतं की त्या जीवाणू खतांचं जे पाकिट असतं ते पाकिट तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं एक असं सोल्युशन तयार करायचं आहे. त्याच्यामध्ये जे बियाणं आहेत हे त्याच्यामध्ये टाकून त्यांना सगळ्या बाजूनी लागेल अशा रीतीने चोळायचं आहे. आणि ते चोळलेले जे बियाणे आहेत ते बियाणे एका स्वच्छ कागदावरती सुकवायचे आणि लगेच त्यांचा लागवडीसाठी वापर करायचा. दुसरा जो प्रकार आहे तो रोपांची वाढ झालेली असते आणि मग त्यांच्या ज्या मुळांमार्फत तुम्ही याचा वापर करू शकता. जसे जीवाणू खतांचं पाकिट एक पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं द्रावण तयार करायचं आणि साधारण 10 लिटर पाण्यामध्ये एक पाकिट जर का टाकलं 250 ग्रामचं तर ते द्रावण तयार होईल. त्याच्यामध्ये रोपांची मुळं जी आहेत ती 5 मिनिटं बुडवून ठेवणे.
1: बरं.
0: आणि बुडवून ठेवल्यामुळे काय होईल, ते जे जीवाणू आहेत ते त्याच्या मुळांना चिकटतील आणि आपण लागवडी करताना ते त्याच्यासोबतच जातील.
1: बरोबर.
0: त्यामुळे या पद्धतीने आपण एक अंतरक्षीकरण करू शकतो. तसेच सेंद्रिय खत आहेत म्हणजे शेणखत, याच्या मार्फत जीवाणू खत ही मिक्स करून किंवा गांडूळ खत यांच्यामध्ये मिक्स करून आपण ते जमिनीमध्ये देण्याची पद्धत सुद्धा आहे. या रीतीने आपण जीवाणू खतांचा वापर हा करू शकतो.
1: नक्कीच.
0: यामध्ये जर का आपण जमिनीमध्ये जीवाणू खत जी आहेत स्प्रे पंपाद्वारे सुद्धा आपण जमिनीत देऊ शकतो, जेणेकरून रोप आहे त्यांच्या मुळांपाशी त्यांचं संख्या ही वाढण्यास मदत होऊ शकेल.
1: सर एकंदरीत बघितलं आपण तर हिरवळीची खतं आणि जैविक खतं ही म्हणजे शेतीच्या दृष्टीने खरं तर महत्वपूर्ण अशी आहेत, आणि यांचा वापर आपण चांगल्या प्रकारे केला तर नक्कीच रासायनिक खतांच्या वापरावर आपण थोडस नियंत्रण आणू शकतो की जेणेकरून या खतांच्या वापरामुळे उत्पादन वाढेल आणि नक्कीच शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा स्रोत सुद्धा चांगला निर्माण होईल. सर आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय छान मार्गदर्शन आणि सगळी सविस्तर अशी माहिती सर्व शेतकरी बांधवांना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण हिरवळीचे खते आणि जैविक खतांचा वापर याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा येथील डॉक्टर सचिन कारले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

0: प्रसार भारतीच्या वेळेस ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
3: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
4: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
3: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
4: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
0: महिला T20 आशिया चषक क्रिकेट मालिका 2026 अंतर्गत भारत आणि पाकिस्तान या संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम इथं खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सहक्षेपित आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून केलं जात आहे. हे वर्णन रेडिओ सेट आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर प्रसारित होईल. अस्मिता वाहिनीचे नियोजित कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित होतील. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
5: हाय, मी शर्वरी.
6: नमस्कार, मी रोहित.
7: मी सुखदा.
8: आणि मी रेवा.
9: आम्ही खूप भांडतो,
6: आम्ही चर्चा करतो,
10: आम्ही गप्पाही मारतो,
11: आम्ही मजा मस्तीही करतो.
6: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण प्रत्येक मंगळवारी
12: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
6: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
12: आपुलकी या घरात.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिक्षक दिनानिमित्त देशाचं शिक्षकांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन. राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान. समाजात मैत्रीपूर्ण मतभेद आणि सकारात्मक विचारमंथनाची संस्कृती रुजवणं महत्वाचं असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन. आगामी 72 तास युक्रेनवरचे हल्ले थांबवण्याचा रशियाचा निर्णय. सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश.

0: आणि दहीहंडीचा थरार अनुभवताना मुंबई ठाण्यात 128 गोविंदा जखमी, 2 जणांचा मृत्यू. राष्ट्रीय शिक्षक दिन आज देशभरात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवर शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या 3 विभागातल्या शिक्षकांना आज नवी दिल्लीत आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आले. पदक, रोख रक्कम आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. 12 वर्षांपूर्वी 4.5% असलेलं प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आलं आहे. याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षकांचं अभिनंदन केलं. भारतीय संस्कृती आणि परंपरेचा आदर राखताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं, मानवतेसाठी काम करणं, अंत्योदयाच्या दिशेनं काम करणं, पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची शिकवण विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी त्यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. स्वतः शिक्षक म्हणून काम करताना आलेले अनुभवही राष्ट्रपतींनी सांगितले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये महाराष्ट्रातले 9 जण आहेत. बीडच्या कविता गिट्टे, नाशिकच्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, IIT मुंबईतले विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. पुरस्कार सोहळ्यानंतर कविता गिट्टे यांनी सांगितलं,
1: ये जो गन्ना काटने वाले मजदूरों के बच्चे हैं, तो उन बच्चों को मैंने स्कूल में दाखिल करना, उनके शिक्षा में सातत्य रखना और उनको शिक्षा से जुड़ाना, उन बच्चों में जो टैलेंट है उसको मैंने घेर के उनमें जो कौशल्य है कौशल्य निकाल कर उन्हें क्रीड़ा और कला में भी मैंने प्रोत्साहित किया.
0: समाजात मैत्रीपूर्ण मतभेद आणि सकारात्मक विचारमंथनाची संस्कृती रुजणं महत्वाचं असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या ब्रिक्स सदस्य राष्ट्रांच्या सरन्यायाधीशांच्या परिषदेला आज ते संबोधित करत होते. तत्पर आणि विश्वासार्ह न्याय प्रक्रिया ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. या परिषदेत ब्राझीलच्या सर्वोच्च फेडरल न्यायालयाचे न्यायाधीश आणि चीनच्या मुख्य न्यायाधीशांसह इतरांनीही आपली भूमिका मांडली. लोकशाहीच्या प्रक्रियेत स्वायत्त न्यायसंस्था आणि माध्यमांचं महत्व मोठं आहे आणि सध्या माध्यमांच्या विश्वासार्हतेवर सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडलं. नागपूरमध्ये भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या माध्यम परिषदेत माध्यमं, नेतृत्व आणि नवी जागतिक व्यवस्था या विषयावर ते बोलत होते. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमं या लोकशाहीच्या 4 स्तंभांच्या जबाबदाऱ्या राज्यघटनेनं स्पष्ट केल्या आहेत. राजकारण आणि राजकीय पक्ष हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे असंही ते म्हणाले. शिलालेख तसंच सागरी व्यापारापासून गणितापर्यंत आपल्या वारशाचा अभ्यास करण्यासाठी आणि तो पुन्हा आत्मसात करण्याबाबत भारताचा आत्मविश्वास वाढत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्लीत वार्षिक इतिहास पुरस्कार वितरण सोहळा आणि डॉ SL भैरप्पा स्मृती व्याख्यान कार्यक्रमात बोलत होत्या. भारताला आता स्वतःच्या वारशाचा अभ्यास आणि आकलन करण्यासाठी इतर कोणाच्याही परवानगीची प्रतीक्षा करावी लागत नाही असं सीतारामन यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. युक्रेनची राजधानी कीव्हवरचे हल्ले 72 तास थांबवण्याचा निर्णय रशियानं घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून हा निर्णय लागू असेल. अमेरिकेचे दूत शांतता चर्चेसाठी कीव्हला येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची माहिती रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी दिली. पर्शियन आखातातील खार्ग बेटाजवळ अमेरिकेच्या लष्करी क्षेपणास्त्राने एका इराणी तेलवाहू जहाजावर आज हल्ला केला. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. दरम्यान या क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत अमेरिकन अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. खार्ग बेट इराणसाठी सामरिक आणि आर्थिक दृष्टीनं एक महत्वाचं बेट असून सागरी तेल निर्यातीमध्ये हे

0: साईराज रांगीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या सामन्यात त्यांनी मलेशियाच्या नूर मोहम्मद अझरीन अयूब आणि तान वी कियोंग या जोडीवर 21-16, 18-21, 21-11 अशी मात केली. महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कृष्ण जन्मोत्सवानंतर आज महाराष्ट्रात दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. मुंबईत गिरगाव, लालबाग आणि दादरपासून ते ठाण्यातल्या भव्य मैदानांपर्यंत सर्वत्र धाकूमाकूमच्या ठेक्यावर नृत्य करणाऱ्या विविध गोविंदा पथकांमध्ये हंडी फोडण्याची चुरस होती. राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी उत्सवाला हजेरी लावून गोविंदांना प्रोत्साहन दिलं. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावं. दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र संकल्पनेला बळकटी देण्याचं काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवात केलं. मुख्यमंत्र्यांनी वरळी, दादर, घाटकोपर इथं आयोजित विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. मुंबईच्या महापौर रितू तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दहीहंडीदरम्यान झालेल्या अपघातांमध्ये आज मुंबईच्या मालाडमधल्या मालवणी भागात कच्ची भिंत पडून 7 वर्षाच्या एका मुलाचा मृत्यू झाला, तर पुण्यात काल लोखंडी कमान कोसळून एक महिला मृत्यूमुखी पडली. या उत्सवादरम्यान मुंबईत 118 गोविंदा जखमी झाले, त्यापैकी 85 जणांवर उपचार सुरू आहेत, तर 33 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. ठाण्यात जखमी झालेल्या 10 गोविंदांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1344 पोहोचली आहे. पुरामुळे बाधित झालेल्या 8 जिल्ह्यांमध्ये शोध आणि बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत 13,000 लोकांची सुटका करण्यात आली आहे. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी प्रक्रिया सुरू असली तरी अद्याप केवळ 96 मृतदेह ओळखून त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. पूरग्रस्त जलविद्युत प्रकल्पांमधल्या बोगद्यांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी नेपाळ, भारत आणि चीनची बचाव पथक संयुक्त मोहीम राबवत आहेत. या आपत्तीमध्ये चीनकडच्या किमान 21 जणांचा मृत्यू झालाय, तर तिबेटमध्ये 500 अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. माध्यम सम्राट सुभाष चंद्रा यांनी एका कंपनीकडून कर्ज मिळवण्यासाठी आपली मालमत्ता फुगवून दाखवल्याबद्दल आणि त्यानंतर कर्जाची परतफेड न केल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातल्या या कंपनीला 1333 कोटींचं नुकसान झाल्याबद्दल चंद्रा यांच्या विरोधात गुन्हे अन्वेषण संस्थेनं एफआयआर दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक दिनानिमित्त देशाचं शिक्षकांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन. राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान. समाजात मैत्रीपूर्ण मतभेद आणि सकारात्मक विचारमंथनाची संस्कृती रुजणं महत्वाचं असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन. आगामी 72 तास युक्रेनवरचे हल्ले थांबवण्याचा रशियाचा निर्णय. सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात अंतिम फेरीत प्रवेश. आणि दहीहंडीचा थरार अनुभवताना मुंबई ठाण्यात 128 गोविंदा जखमी, 2 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया

0: श्रोतो, कार्यक्रमाच्या सुरुवातीचं गीत होतं सुरेश जाधव आणि सहकलाकारांनी गायलेलं सिद्धार्थ कदम यांचं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शाहीर दशरथ रेडकर आणि सहकलाकारांनी गायलेलं भीमजी निकम यांचं गीत.
1: आनंद लुटा कार्या झटा, अरे आनंद लुटा कार्या.

विठ्ठल बापूराव यांची रचना आपण ऐकलीत शाहीर निवृत्ती पवार आणि सहकलाकारांच्या स्वरात. आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया प्रवीण दवणे यांची रचना उषा मंगेशकर यांच्या स्वरात.

उमाकांत काणेकर यांची रचना आपण ऐकलीत उल्हास केनी यांच्या स्वरात. श्रोते, भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

सुरेश भाट यांची रचना आपण ऐकलीत अपर्णा साठे यांच्या स्वरात, आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. श्रोतो, यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9 News@9 हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती, आणि रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम या अंतर्गत विद्वान कालीप्रसाद बाबू यांचं मृदंगवादन, तसंच विठ्ठल राजापुरा यांचं पखवाजवादन आपण ऐकू शकाल. हे सर्व कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

भावधारा कार्यक्रमात आता आपण ऐकत होतात स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात अवधूत गुप्ते यांचं गीत, संगीतकार अवधूत गुप्तेच. आणि यानंतर आपण ऐकणार आहोत स्वप्नील बांदोडकर आणि सहकार यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत, संगीतकार अजय.

यानंतर ऐकूया अवधूत गुप्ते यांनी गायलेलं प्रवीण डवणे यांचं गीत, संगीतबद्ध केलंय श्रीधर फडके यांनी.

अवधूत गुप्ते यांच्या स्वरातील या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रहवाहिनी AIR मराठीवरून. रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात तुलिका घोष यांचं गायन राग विहाग. सुरुवातीला विलंबित एकतालातील बंदिशीचे बोल आहेत गोरी तेरो राज आणि त्यानंतर द्रुत तीन तालातील बंदिशीचे बोल आहेत आली रे अलबेली. त्यांना तबला साथ मदन मिश्रा, हार्मोनियम संगत विनायक जोशी आणि सारंगी साथ अनवर हुसेन यांची आहे. तर ऐकूया तुलिका घोष यांचं गायन राग विहाग.

नाद ब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होता तुलिका घोष यांचं गायन राग बिहाग. त्यांना तबला साथ मदन मिश्रा यांची तर हार्मोनियम संगत विनायक जोशी यांची आणि सारंगी साथ अनवर हुसेन यांची. नादब्रह्म हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल मध्यरात्री 1 वाजता, पहाटे 4 वाजता आणि 4:30 वाजता. ही आहे आकाशवाणी मुंबई, ही आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी.

0: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत.
1: आकाशवाणी मुंबई, नभोनाट्य प्रायोजित लग्न, लेखक वी आबुआ, सादरकर्त्या अरुणा भिडे, प्रायोजित लग्न

0: अहो पुरे झाले आता तुमचे पेट्रोल पंपाचे हिशेब, रात्रंदिवस पेट्रोल पंप. तुम्ही ना माझ्या ऐवजी पेट्रोल पंपाशीच लग्न करायला पाहिजे होत.
1: बरोबर आहे तुझं, माझं चुकलंच बघ. तुला बघायच्या आधी पेट्रोल पंपाचं स्थळ मी जर बघितलं असतं ना, तर मी नक्की पेट्रोल पंपाशीच लग्न केलं असतं.
0: मग तुमचं नाव ना मगनलाल ऐवजी पंपूशेठ झालं असत. आणि बायकोचं नाव पंपाबेन ठेवलं असतं. चंपाबेन तसं पंपाबेन.
1: पंपाबेन.
0: कोण आहे?
2: मी सखूबाई. हाय बाईसाहेब.
0: काय म्हणतेस, काही काम आहे का?
2: शेठ साहेबांपाशी काम आहे बाई.
1: शेठ साहेबांपाशी काम आहे म्हणजे पैसे पाहिजे असणार.
2: होय साहेब.
1: तुझा चेहरा सांगतोच आहे ते. तुम्हा मोलकर्णी ना महिना संपायच्या आतच पैसे मागायची वाईट सवय असते बुवा.
2: पगाराचं पैसे नाही मागत आगाव साहेब.
1: मग
2: औंदा लेकीचं लगीन आहे. 2000 रुपये द्या साहेब. महिन्याला हप्त्या हप्त्यानं पगारातून कापून घ्या. एवढी गरज भागवा साहेब.
1: 2000 रुपये महिन्याला हप्त्या हप्त्याने?
2: वय साहेब.
1: अरे वा रे वा, एक पैसा मिळायचा नाही. अरे 2000 म्हणजे काय झालं काय?
2: नाही म्हणू नका साहेब.
1: अगं 200 लिटर पेट्रोलचे पैसे झाले. मी 1 लिटर पेट्रोल कुणाला उधार देत नाही आणि तू 2000 रुपये मागतेस. एक पैसा मिळायचा नाही. जा चल.
2: असं नका करू साहेब. आम्ही गरीबानं कुठं जावं?
1: अरे म्हणून तू
2: बाई बाई तुम्ही सांगा ना साहेब. असली
1: नाही काय नाही,
2: मला फक्त 2000 रुपये हवेत.
1: 2000 रुपये? अरे
2: साहेब साहेब नाही म्हणू नका. लेकीचं लगीन आहे ना साहेब.
1: हे बाय एक पैसा मिळायचा नाही. चल जा. 2000 रुपये मागते माझ्याकडे.
0: अहो हे काय
1: काय,
0: तिला तसंच पाठवलं?
1: हो
0: थोडे तरी पैसे द्यायला पाहिजे होते.
1: हा थोडे तरी पैसे द्यायला पाहिजे होते. मोठी शहाणी आहेस की नाही तू? ती गेल्यावर बोललीस हे पुष्कळ बरं झालं. हे बघ मी मुळीच पैसे देणार नाही सांगून ठेवतोय. तू कटकट करू नकोस, मला आता पेट्रोलचे हिशोब तपासायचे आहेत.
0: मी आता रेडिओवरचं नाटक लावणार आहे आणि तुम्ही पण ते ऐकलं पाहिजे.
1: तू आता
3: हे आकाशवाणीचं अमुक तमुक केंद्र आहे. आम्ही आता सादर करीत आहोत एक प्रायोजित नाटक, तू माझा नवरा मी तुझी बायको.
4: टिंग टॉंग. तू माझा नवरा मी तुझी बायको या प्रायोजित नाटकाचे प्रायोजक आहेत मेसर्स गुळांबा आणि मुरांबा कंपनी. टिंग टॉंग.

0: वासंती
1: ओ
0: वासंती
1: काय
0: तू तू तू माझी बायको झालीस ना हो। अगदी अगदी त्याच क्षणी मी तुझा नवरा झालो
1: अय्या
0: काय विलक्षण योगायोग आहे हा
1: वसंत खरंच अगदी खरंच विलक्षण योगायोग आहे हा मानवी मनाच्या मायावी मृगजळातून मालवलेली मगरूर मनीषा मी मागच मोडली होती त्यामुळेच त्यामुळेच तर हा विलक्षण योगायोग जुळून आला नसेल ना
0: वासंती हृदयेश्वरी तू म्हणतेस तेच खरं आहे परम पवित्र पित्याच्या पायावरच पाणी प्राशून पुण्यप्रद पावन प्रसन्न प्रसादच प्राप्त झालाय
1: वसंता प्राणेश्वरा देवाच्या दयेनं दिलेल्या दानातून दमल्या भागलेल्यांना दोन दाणे दिल्यानं दानशूराच्या दिलाला दांडगा दिलासा मिळतो
0: वासंती माझ्या हृदय स्वामीने
1: तीक्ष्ण
0: तलवारीच्या तडाखे बंद तेजान तपोवृद्धांच्या तपोबलान तेजपुंज तारकांच्या तारांगणानं जीवन पुलकित झाल्यासारखं

0: suntem,
1: ne? Sunta, a gândit că sure m-a ceamănat lăbolas.
2: Dar, mazi tăr spăștă mod ahe. Mod ahe ki kakancha kamla karana kulkarnyancha kusumshi kiti hi kalkalat kela.
3: Kiwa, kiwa krodha mule kathrina kara kara kagat kaple. Kiwa, kevdacha kansatun kiti hi kolahal kinkalu lagla. Tari, tu maji baiko ani mi tujha navra ahe.
1: Ahe, ahe. Kabul ahe.
4: या प्रायोजित नाटकाचे प्रायोजक आहेत मेसर्स गुळांबा आणि मुरांबा कंपनी. टिंग टॉंग.
5: हॅलो. हा, मी मगनलाल छगनलाल पेट्रोल पंपवाला बोलतोय. हा, ठीक आहे. हा, असो आहे. अरे वा, फर्स्ट क्लास. हा, स्पॉट नॅशनल हायवे वर असेल ना तर 10-15 लाख रुपये देऊन टाकू आपण. अरे, त्या मोक्याच्या जागी आपला पेट्रोल पंप झालाच पाहिजे.
0: वासंती, खजूर, खारका, खडी साखर, खिसमिस, खोबरं यांचा खुराक खाऊन खाऊन खिंडी लढवणारा खंडोजी.
5: अरे अरे अरे अरे अरे, बंद कर रेडिओ. मगापासून बघतोय नुसत्याच्या क च्या बाराखड्या, म च्या बाराखड्या, प च्या बाराखड्या चालल्या आहेत.
6: असू देत हो, नाटककाराचं शब्दावर केवढं प्रभुत्व आहे ते बघा. नाटक लिहिणं म्हणजे पेट्रोल पंपाचा जमाखर्च लिहिणं नव्हे.
5: हा, या या या या या, बसा बसा. आपला परिचय?
7: मी दादासाहेब मंत्री महोदयांचा पीए आहे.
5: अरे वा वा,
7: दादासाहेबांच्या 2 नंबरच्या चिरंजीवाच्या शुभविवाहाची निमंत्रण पत्रिका द्यायला आलोय.
5: छान.
7: दादासाहेब मंत्री महोदयांचा तुमच्यासाठी खास निरोप आहे.
5: काय?
7: कि लग्नाला नक्की यायचं.
5: अरे अरे, येणार म्हणजे येणारच. अहो, ते तर आमचं परम पवित्र कर्तव्यच आहे. अरे रामो, जो इकडे आहे बघ, साहेबांसाठी स्पेशल सरबत घेऊन ये खायला.
8: साहेब, कोणता मुलगा म्हणालात?
7: मंत्री महोदयांचा 2 नंबरचा मुलगा.
5: साहेब, म्हणजे आमच्या व्यापारी लोकांमध्ये 1 नंबरचा पैसा, 2 नंबरचा पैसा असे प्रकार असतात. तसे पोरे लोक मध्ये पण 1 नंबरचा पोरगा, 2 नंबरचा पोरगा असे प्रकार आहेत काय?
7: मगनलाल शेठ, तुम्ही जोक छान करता.
8: तुम्ही हसले नाही.
7: निघालो. मी निघालो. लग्नाला नक्की यायचं.
5: हा, येतो येतो.
9: या नाटकाचे प्रायोजक होते गुळांबा आणि मुरांबा कंपनी. आता ऐका संगीत का खजाना हा कार्यक्रम. चप्पल आणि बूट यांचे उत्पादक मेसर्स लाथाणी अँड बुटाणी यांनी प्रायोजित केलेला आहे.
5: अरे अरे अरे अरे अरे अरे, काय चाललंय काय? छे छे छे छे, रेडिओ लावला की प्रायोजित कार्यक्रम, रेडिओ लावला की प्रायोजित कार्यक्रम. कंटाळा आणला या प्रायोजित कार्यक्रमाने. काय करायचं काय हे सारखे प्रायोजित कार्यक्रम ऐकून? सळू की पळू करून सोडलंय. आयडिया, वंडरफुल आयडिया. आपण सुद्धा दादासाहेब मंत्री महोदयांच्या मुलाचं लग्न प्रायोजित केलं तर? अरे, म्हणजे त्यांना हे लग्न फुकटात पडेल आणि प्रायोजक म्हणून आपल्या पेट्रोल पंपाची जाहिरात भरपूर करता येईल. हा, आता असंच करावं. माझ्या निवडक व्यापारी मित्रांना आणि कारखानदारांना टेलिफोन करून ही आयडिया समजावून सांगतो.

0: યા યા યા યા હસમુખભાઈ, અરે આવો આવો, કેમ છો? મજામાં ને?
1: રામ રામ.
0: મજરાવ દાજીભાઈ, યાકુબલી, અરે યા બસા બસા
2: મગનલાલ. આવો, મતલબ કસલી ફેન્ટેસ્ટિક આઈડિયા સાંગણ્યાસાઠી તુમ્ही આમાલા इथे બોલવલે?
0: હા હા દાજીભા, આતા પહેલ્યાંદા મલા તુમ્ही હે સાંગા, तुम्हाला सगळ्यांना आपले मंत्री दादा साहेब यांच्या मुलाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका आली आहे की नाही?
3: अरे म्हणजे काय आली? तर गृहाचं
2: निमंत्रण आहे बघा. हो
0: आले ना, आले ना. आता मंत्र्याचा आग्रह म्हणजे काय, याचा अर्थ तुम्हाला कळला असेलच.
4: न कळायला काय झालं? आग्रहाचं निमंत्रण म्हणजे खूप मोठा आहेर घेऊन च्या नक्की या, असा त्याचा अर्थ आहे.
0: अगदी बरोबर ओळखल्यात हसमुखभाई. हसमुखभाई, तुम्ही खताचे बडे व्यापारी, तुम्ही किती रुपयाचं खत पाणी घालणार, म्हणजे आहेर किती करणार? बोला बोला बोला, लाजू नका, संकोच बाळगू नका, सांगा सांगा. अहो, तुम्ही खताचे मोठे व्यापारी, तेव्हा आहेर तुम्ही किती रुपयाचा करणार तेवढं सांगा.
4: अरे कम से कम 15,000 रुपये का आहेर तर करणारच पडेगा. अरे त्यांच्या मार्फत 5 जिल्ह्यासाठी खताचा परवाना मिळालाय ना. काय याकू भाई, तुम्हारा कितना का आहेर होगा?
3: अरे इस शादी में हमको कम से कम 25,000 का आहेर करनाच पड़ेगा.
4: अरे बाप रे बाप रे याकू भाई, अरे इतना भारी आहेर काय को?
3: हाँ मगनलाल सेठ, अरे इतना तो देनाच पड़ेगा.
0: ऐसा
3: नहीं तो हमारे 25 मजले वाली बिल्डिंग है, उसके ऊपर वाले सब 10 मजले पार जाएंगे बाबा. हाँ, लाखों रुपए की बर्बादी होगी. अरे इसके लिए 25,000 तो देना ही पड़ेगा.
0: बराबर.
2: हाँ याकूब यास्मीन, अरे तुम तो बड़ा हुशियार है कि बेकायदेशीर 10 मजले वाचवने का सौदा फकस्त 25,000 के आहेर में पटत है क्या?
3: अरे बाबा, ये मंत्री के घर की शादी अपने लिए एकदम अच्छा मौका होता है बाबा. हाँ लेकिन दाजीबा, तुम्हारा आहेर कितने रुपए का होगा?
4: बोलो बोलो.
3: दाजीबा म्हणजे सरकी और पेंट का एकदम बड़ा व्यापारी है. हजारों गाय आणि म्हैस का बड़ा अन्नदाता है वो.
0: बराबर है.
2: हाँ बराबर है याकूब भाई. अरे हमको तो कम से कम 10-15,000 का आहेर तो करनाच पड़ेगा. और नाहीतर सरकी पेंट सप्लाई करने का कंत्राट दूसरों को जाएगा ना. अरे करीम भाई, तुम चुपचाप क्यों बैठे है रे? अरे तुम तो बड़े फर्नीचर वाले है, सब ऑफिस को फर्नीचर सप्लाई करने का कंत्राट अरे तुम खुश मिलता है ना.
5: अरे मुझे तो 20,000 रुपयों का आहेर करना पड़ेगा. अरे भाई, इतना आहेर नहीं करूंगा ना तो अगले साल फर्नीचर का कंत्राट सुलेमान रहमान को मिलेगा ना.
2: हाँ ना, म्हटलं मगनलाल. अहो म्हटलं, तुम्ही तुमचा आकडा सांगा ना. तुम्ही इथं आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि आमच्याकडनं मात्र आहेराचा आकडा काढून घेतलं, आपण तुमच्या आकड्याचं काय?
0: अरे बाबा, माझी पेट्रोल कंपनी आहे, माझे 10 पेट्रोल पंप आहेत. आता प्रत्येक पंपाचे 3,000 म्हटले तरी 30,000 रुपयांचा आहेर करावा लागेल.
3: मगनलाल शेठ, हे मगनलाल शेठ.
0: हा बोलो बोलो.
3: सब लोगों का आहेर का आंकड़ा समझ गया. अभी तुम्हारी वो वंडरफुल आइडिया क्या है वो बोलो.
0: अभी बोलता हूँ. आता मी काय सांगतो नीट लक्ष देऊन ऐका. अरे आपण सगळी मंडळी मिळून मंत्र्याच्या घरच्या लग्नामध्ये कमीत कमी 5-7 लाख रुपये आहेरापोटी देणारच आहोत.
4: अरे अरे अरे, तुम्हाला आयडिया पहिले बोलो.
0: अरे हा बोलतो बाबा, बोलतो भाई. मी आयडियाच सांगतोय ना. हे बघ, आता मंत्र्याच्या मुलाचं लग्न आहे ना, ते संपूर्ण लग्नच आपण सगळेजण मिळून स्पॉन्सर करूया. हा अरे

0: त्यामध्ये डबल फायदा आहे.
1: डबल फायदा कैसा आहे भाई?
0: आता डबल फायदा म्हणजे बघा, दादासाहेब मंत्री साहेबांना काहीही खर्च करावा लागणार नाही, हा त्यांचा फायदा झाला. बरोबर. आता आपला फायदा सांगतो. लग्नाचे प्रायोजक म्हणून आपण आपापल्या उद्योगधंद्यांची लग्नात भरपूर जाहिरात करून द्यायची.
2: मगनलाल, तुम्हारी खोपडी एकदम सोपी काय? लई चांगली आयडिया आहे.
3: मुकाट्यानं आणि चोरटेपणानं बंद पाकिटून 5-25 हजार रुपये द्यायचे म्हणजे ते कुणालाच कळणार नाही हो. त्यापेक्षा लग्न स्पॉन्सर करून त्यात आपली जाहिरात करणं हे एकदम बेस्ट. बघा
0: आता दाजीबा, सगळं लग्न कसं कसं स्पॉन्सर करायचं ते मी सांगतो. तुमच्यापैकी एकानं साखरपुडा स्पॉन्सर करायचा, दुसऱ्यानं सीमांत पूजन स्पॉन्सर करायचं, तिसऱ्यानं मंगलाष्टक, चौथ्यानं लाजा होम, पाचव्यानं सप्तपदी, असं आपण सगळं लग्न स्पॉन्सर करायचं.
3: एकदम
1: एक शादी में 500 हिस्से करके एक एक हिस्सा स्पॉन्सर करने का अच्छी आइडिया है. मेरे धंधे की यू एडवर्टाइजमेंट भी ऐसे करूंगा, देखते रहे
3: करीम भाई. मी भी माझ्या धंद्याची अशी नुसती एकदम या जंक्शन जाहिरात करतो बघा.
1: मगनलाल, शादी स्पॉन्सर करने की आइडिया वंडरफुल है.

0: अरे वा वा वा अरे अरे अरे ते बघ तिथे मोठ्या फलकावर काय लिहिलंय मगनलाल छगनलाल पेट्रोल पंप आजच्या लग्नातील साखरगुडा या भागाचे प्रायोजक
1: आणि हे बघा ते भटजीबू असं प्रायोजित दिसतात नेहमीच्या मंत्रांमध्ये प्रायोजित मंत्र घुसडून म्हणतात बघा
2: टिंग टॉंग नेहमी मगनलाल छगनलाल यांच्या पेट्रोल पंपावरूनच पेट्रोल घ्या घासलेट आणि पाणी यांची भेसळ नसलेले शुद्ध पेट्रोल आमच्या 10 पेट्रोल पंपावरच मिळते टिंग टॉंग
3: टिंग टॉंग मंत्री महोदय दादासाहेब यांचे 2 नंबरचे सुपुत्र बाबासाहेब यांच्या विवाहातील साखरपुडा या भागाचे प्रायोजक मगनलाल छगनलाल पेट्रोल पंपवाले आहेत टिंग टॉंग
0: श्री महागणपती नमः पेट्रोल पंप समृद्धी भवतु उपस्थितांना पेढे वाटा खाद्य पेय आदी वस्तू द्या अपेमान मात्र रात्री करा दादासाहेब माझ्या करकमलावर सुवर्ण पुष्प दक्षिणा द्या कल्याण वस्तू
4: भटजी महाराज तुम्ही प्रायोजित भटजी आहात प्रायोजकांकडून दक्षिणा मिळाली असेलच
0: अहो दादासाहेब त्याला दक्षिणा म्हणत नाही अहो त्याला बिझनेसचे पैसे म्हणतात अहो तुम्ही देणार ती खरी पारंपरिक दक्षिणा
4: वा वा वा अरे म्हणजे तुमचा डबल फायदा झाला की
0: अहो चालायचं हल्ली प्रायोजित कार्यक्रमाचा जमाना आहे ना बरं पुढचे मंत्र सुरू करतो म्हणा तुम्ही सुद्धा हा अव्यग्य अपतिते अवली बे दश दोषा विवर्जिते इमाम कन्याम प्रदास्यामी साहेब आता तुम्ही म्हणा वाचा दाता माया कन्या कृतार्थम श्री कृत्या त्वया
5: अय्या कमाले सीमांत भोजनाचा कार्यक्रम आणि कुठेतरी स्पॉन्सर केलेला दिसतोय चल ना ए बघूया चला कोणी स्पॉन्सर केलाय चल
2: दादासाहेब मंत्र्यांचे 2 नंबरचे चिरंजीव बाळासाहेब यांच्या लग्नातील सीमांत पूजनाचा कार्यक्रम धरती माता खते या कंपनीनं प्रायोजित केला आहे भरघोस पिकासाठी आणि उत्पादन वाढीसाठी नेहमी धरती माता खतच वापरा लक्षात ठेवा धरती माता खतच वापरा
4: भटजी महाराज अहो भटजी महाराज कोठी गुंडाळून तुम्ही चाललात कुठं अहो अजून मुख्य लग्न तर बाकीच राहिलंय
0: अहो अहो मंत्री साहेब

0: मी साखरपुड्या पुरता प्रायोजित भटजी होतो. अहो सीमंत पूजनाचा प्रायोजित भटजी येऊन पुढचे विधी करील. हे बघा धरती माता खताचे प्रायोजित भटजी आले. जी आहे
1: गणेशाय नमः. धरती माता खताय नमः. शुभ पुण्यदी जाऊ सीमांते वर पूजनम करिष्ये. अरे असं करा, दोन्ही पक्षाकडील भटजींना दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार करा. सीमांत पूजनानंतर भरघोस पितासाठी भरघोस पिकासाठी धरती माता खत खरेदी करण्यापूर्वी वाजंत्र्यांना वाजवायला सांगा. अरे वाजवा रे वाजवा.
2: सीमांत पूजन या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धरती माता खत. टिंग टोंग. टिंग टोंग या लग्नातील मधुपर्क या विधीचे प्रायोजक आहे याकूब यास्मिन बिल्डर. याकूब यास्मिन बिल्डर म्हणजे सच्चेपणाचं दुसरं नावच होय.
0: अरे अरे अरे अरे अरे मी म्हणतो मुलीचे वडील कुठे आहेत. या या या बसा बसा रावजी साहेब. हा बाळासाहेबांचे म्हणजे तुमच्या हू उगातलेल्या जावयाचे चरण कमल धुण्यास प्रारंभ करा पो. आता मधुपर्क मधुपर्क मधुपर्क असं म्हणा. आता मधुपर्क विधीचे प्रायोजक याकूब यास्मिन यांना अभिवादन करा. यास्मिन पुत्रा याकूबायन मोहन आयुष कल्याण याकूब जी भाऊजींना नमस्कार करा. आता त्यांना नमो नमः. झाले झाले. आता पुढचे पुढचे तुम्ही करा लवकर या पो लवकर. हा तुम्ही यांना नमस्कार करा. पुढे वाका पुढे सरका. हा आता झाले.
2: टिंग टोंग. बाळासाहेबांच्या लग्नातील गौरी हर पूजा हा विधी सरकी आणि पेंट यांचे ठोकबंद व्यापारी दाजीबा बाबाजी यांनी प्रायोजित केला आहे. दाजीबा बजाजी यांची पेंट म्हणजे त्यांच्या बापाजीचीच पेंट. त्यांच्या तीर्थरूपांचाच व्यवसाय ते पुढे चालवत आहे. दाजीबा दाजींची सरकी आणि पेंट खाणाऱ्या गाई म्हशी बसल्या बैठकीला 25 ते 30 लिटर दूध देतात. टिंग टोंग. अगं बाई शालू नवीन घेतला. काय सुंदर आहे तुझा शालू. आणि दागिने कोणा करते. तुझा सुवास जास्ती. हे पानसुपारी आण ना. बघ बघ काकू पानसुपारी न घेता चालल्या. अहो काकू असं नाही. आता नवरदेव आणि वधू लग्नाच्या मंगलष्टकांसाठी बोहल्यावर उभे आहेत. भटजी वधूवरांमध्ये अंतरपाट धरून उभे आहेत.
0: मंडळी मंडळी जरा शांत बसा. आता मंगलाष्टका सुरू होत आहेत. मंगलाष्टका आम्ही भटजीने म्हणायचे असतात, परंतु मंगलाष्टका ही प्रायोजित असल्यामुळे ती ही प्रायोजकांनी नियुक्त केलेली महिलाच म्हणणार आहे. हो
2: प्रायोजित मंगलाष्टका गाणार आहेत सुप्रसिद्ध गायिका स्वर कोकिळा गान सम्राज्ञी संगीत सौदामिनी गायन महाराणी सूरभामिनी मिस भैरवी यमन कल्याण रागात.
3: दादा साहेबांचे पुत्र बाळा साहेबांचे लग्न हो प्रायोजक मंचक कमल अस

मधुचंद्राचा ही असे स्पेशालिटी आमुची नांदा सौख्य भरे वरवधू तुर्या सदा मंगला.

0: टिंग टॉंग, दादा साहेबांचे द्वितीय सुपुत्र बाळा साहेब यांच्या लग्नातील मंगलसूत्र बंधन आणि लाजा होम हे दोन्ही विधी झेब्रा छाप विड्यांचे सुप्रसिद्ध कारखानदार झेंडूलाल जास्वंदीलाल यांनी प्रायोजित केले आहेत. झेब्रा छाप विड्या ओढल्यानं कफ होत नाही, खोकला बंद होतो, भूक चांगली लागून पचनशक्तीही वाढते, पोटाचे सर्व विकार नाहीसे होऊन मूळ व्याधही बरी होते.
1: आता चला श्री गणेशाय नमः, कुलदेवताय नमः, झेब्रा छाप विडाभ्यो नमः, धूम्रपानाय नमः, झेंडूलालाय नमः, पिता श्री जास्वंदीलालाय नमः. आता मंगल सूत्र बंधनम बाळासाहेब तुम्ही म्हणा, मंगल तंतुनामने मर्कृत जीवने तुना मंडे गणमाने साजीव दर्शन नमारिणे वरे नमिहारो मिरम बाळासाहेब. आता तुम्ही आता तुमच्या तंतुप्रणीवर कळूच्या गळ्यात मंगलसूत्र बांधा. शुभम भवतु शुभम भवतु जो झेंडूलाल जास्वंदीलाल जय तुझे तुझे तुझे तू.
0: मंगलसूत्र बंधन विधी प्रमाणे लाजा होम सुद्धा झेब्रा छाप विड्यांचे कारखानदार झेंडूलाल यांनी प्रायोजित केला आहे. टिंग टॉंग.
1: नाही नाही काही म्हणा हे बघा मंत्री महोदय, पण लग्न प्रायोजित करण्याची कल्पना बारीक मस्त आहे. अहो परस्पर लग्नाचा सर्व विधी पार पडला. अहो स्पॉन्सरशिप मुळे तुमचा केवढा फायदा झाला माहितीये का मंत्री?
2: मंडळी मंडळी काय जनतेच माझ्यावर फार प्रेम आहे, म्हणून आपण होऊन इतके सगळे 8-10 व्यापारी, कारखानदार, बिल्डर, सप्लायर, जमीनदार हे सगळे आपण होऊन प्रेमानं पुढे आले बरं का, आणि सर्वांनी माझ्यापाशी एक गोड हट्ट धरला. ते काय म्हणाले माहिती आहे? ते म्हणाले आम्ही सगळे मिळून हे लग्न स्पॉन्सर करतो, तुम्हाला एक पैसाही खर्च होऊ देणार नाही.
3: नाही म्हणजे मंत्री साहेब आपली लोकप्रियता अफाट आहे, त्याचाच हा पुरावा. नाहीतर एवढं लाखो रुपयांचं लग्न आपण होऊन कोण कशाला स्पॉन्सर
2: करेल? त्याचं काय बघा, त्यांच्या गोड हट्टामुळे माझाही जरा गोड नाही लागत झाला. मी गोड नाही लागानच संमती दिली. अरे या या या अण्णा साहेब या, आपण आलात फार आनंद झाला. अरे हे बघा आमच्या चिरंजीवांना आपल्यासारख्या थोरा मोठ्यांचे शुभाशीर्वाद हवेत. आपण बसून घ्या आपण बस. अरे वा वा वा वहिनी साहेब,
4: अरे
2: बाळ राजे कुठे गेले, त्यांना का नाही आणलं?
4: घरीच ठेवलं त्यानं. आता
0: बाळासाहेबांच्या लग्नामधील सप्तपदी हा भाग आता सुरू होत आहे. सप्तपदी म्हणजे लग्नाचं शिक्कामोर्तबच. हा महत्वाचा भाग गेंडा छाप जर्दा या अमृतवल्लीचे निर्माते पोपटलाल मिठूलाल यांनी प्रायोजित केला आहे. गेंडा छाप जर्दा खाल्ला की ब्रह्मानंदी टाळी लागते. आता सादर होत आहे सप्तपदी. टिंग टॉंग.
2: लोक हो,
1: बोला बोला.
2: मी दादासाहेब बोलतोय. तुम्ही जनतेनाच मला मत देऊन निवडून दिलाय. मी तुमची फक्त मत मागितली होती, पण तुम्ही मला मत आणि मनही दिली. सर्वांनी माझ्यावर जे अपरंपार प्रेम केलं आहे त्याचा मी कसा उतराई होऊ? सगळ्यांच्या प्रेमामुळे हे लग्न विनामूल्य पार पडलं. सर्वांनी हे प्रेम येत्या निवडणुकीच्या वेळीही दाखवावं. जय हिंद.
5: साहेब मला भी दोन शब्द बोलायचे आहेत. मी सखूबाई मगनलाल पेट्रोल पंप वाल्यांच्या घरी मोलकरीन हाय. हल्ली लग्न सुद्धा टीव्ही वरल्या कार्यक्रमासारखी प्रयोजित असतात. माझ्या लेकीच्या लग्नासाठी मी हात जोडून विनंती करते साहेब. सगळे मिळून 2000 रुपये देऊन माझ्या गरीबाच्या लेकीचं लग्न कुणीतरी प्रायोजित करावं अशी विनंती आहे साहेब. विनंती आहे, फक्त 2000 रुपये द्या साहेब. फक्त 2000 रुपये द्या, माझ्या लेकीचं लगीन प्रायोजित करा साहेब, प्रायोजित करा.

0: आपण ऐकलं नभोनाट्य प्रायोजित लग्न. यातील कलावंत प्रज्ञा देवस्थळी, भूपेंद्र मेस्त्री, भामिनी सहकारी, प्रणोती प्रभू तेंडुलकर, विनायक पै, वसंत खरे, जयंत ओक, जयंत सावरकर, वासंती वर्तक, सादरकर्त्या अरुणा भिडे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: नमोनाट्य आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही. 12:30 वाजलेले आहेत. गीत बहार मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया सर्जा या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं नाद हो महानोर यांचं गीत. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.
2: अरे थांब, चल हट.

जुगाड या चित्रपटातलं गीत ऐकूया, वैशाली माडे आणि सहकार यांनी गायलेलं. बाबासाहेब सौदागर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे शैलेश धरंगावकर यांनी.

माहेरची साडी या चित्रपटातलं गीत ऐकूया. सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरात, गीतकार शांताराम नांदगावकर आणि संगीत अनिल मोहिले यांचं.

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. गीतबहार कार्यक्रम आपण ऐकू शकाल मध्यरात्री 2:25, तसंच पहाटे 5 वाजता. एक वाजून 1 मिनिट होतोय मध्यरात्रीचं. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात अतुल शर्मा यांचं बासरीवादन, राग चंद्रकंस, त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांची. ऐकूया अतुल शर्मा यांचं बासरीवादन, राग चंद्रकंस.

मध्यरात्रीचा 1:30 वाजलेला आहे. मालिका विशेष या कार्यक्रमात आज ऐकूया लावण्य रंग या मालिकेचा भाग 31.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: लावण्यरंग कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अभिराम सराफचा नमस्कार। श्रोतेहो, संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्या आपण सध्या ऐकत आहोत। आज या कार्यक्रमाचा 19वा भाग आम्ही प्रसारित करत आहोत। सध्या आपण संगीतकार राम कदम यांच्या विविध रंगी आणि विविध ढंगी लावण्यांचा धांडोळा घेत आहोत। त्यासोबत त्यांच्या आयुष्यात घडलेले अनेक चढ उताराचे प्रसंग देखील जाणून घेत आहोत। प्रभात फिल्म कंपनीच्या असतानंतर प्रभातची परंपरा जवळजवळ लयाला गेल्यासारखी झाली होती आणि ती परंपरा पुन्हा नव्या उमेदीनं सुरू करण्याचा चंक बांधून जे लोक काम करत होते अशांपैकी एक म्हणजे फत्तेलाल बंधू। त्यातले धाकटे बंधू यासीन भाई हे सुगंधी कट्टा आणि चोरीचा मामला या दोन्ही चित्रपटांमध्ये संगीतकार राम कदम यांच्यासोबत होते। थोरले बंधू बाबासाहेब यांना चित्रपट परंपरेचा वारसा थोर दिग्दर्शक स्वर्गीय एस फत्तेलाल म्हणजेच साहेब मामा यांच्याकडून मिळाला होता। साहेब मामांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात दिग्दर्शित केलेल्या शंकराचार्य आणि अयोध्यापती या चित्रपटांच्या वेळेला त्यांच्याच हाताखाली बाबासाहेबांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून घेतलं होतं आणि युगे युगे मी वाट पाहिली या चित्रपटाचे प्रमुख निर्माते देखील बाबासाहेबच होते। एक ना एक दिवस तरी स्वतंत्र दिग्दर्शक बनणं हेच बाबासाहेबांचं ध्येय होतं। त्यासाठी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये दाखवले जाणारे विदेशी चित्रपट पाहून त्यांनी चित्रपट कथांचं अध्ययन सातत्यानं चालू ठेवलं होतं आणि त्यामुळेच कालांतरानं मराठी चित्रपटात एक नवी दृष्टी देणारा दिग्दर्शक म्हणून बाबासाहेबांच्या रूपानं मराठी चित्रपटसृष्टीला एक दिग्दर्शक मिळाला। आपण राम कदमांविषयी अधिक बोलण्यापूर्वी चोरीचा मामला या 1976 साली आलेल्या चित्रपटातलं एक गाणं ऐकूया। या चित्रपटातली काही गीतं गोपाळ टाकळकरांनी लिहिली आहेत तर काही गाणी जगदीश खेबुडकरांनी लिहिली आहेत। याचं दिग्दर्शन बाबासाहेब एस फत्तेलाल यांनी केलं होतं आणि चित्रमाऊली या बॅनरखाली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता। उषा मंगेशकर यांनी गायलेली एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया। कोल्हापूरची लवंगी मिरची नव मी
2: वय सांगू

चोरीचा मामला चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी आता आपण ऐकली. या चित्रपटाचं बरंचसं शूटिंग कोल्हापूरला झालं. काही शूटिंग पुण्याच्या मोरे विद्यालयाजवळच्या केळेवाडीच्या झोपडपट्टीत देखील झालं होतं. राम कदम यांचे एक मित्र होते नामदेवराव दगडे. यांना चित्रपटामध्ये काम करण्याची दांडगी हौस. दिसायला मात्र ते एकदम धिप्पाड होते. सुगंधी कट्टा या चित्रपटाचं शूटिंग चालू असताना त्यांना एका क्रांतीवीराचं काम राम कदमांनी दिलं, पण त्यावर त्यांचं काही समाधान झालं नव्हतं. थोडं का होईना, आपण हिरोईन बरोबर काम केलं पाहिजे असं नामदेवराव दगडे यांना वाटायचं. चोरीचा मामला या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं तेव्हा हे दगडे पुन्हा राम कदमांच्याकडे आले. मग चोरीचा मामला चित्रपटातल्या एका लावणीमध्ये उषा चव्हाणच्या सोबत त्यांना काम करण्याची संधी राम कदम यांच्यामुळे त्यांना मिळाली. चोरीचा मामला चित्रपटातलीच आणखीन एक लावणी उषा मंगेशकर यांनी गायलेली, रंग महाली मदनाची धुंदी आली.

या लावणीमध्ये उषा मंगेशकर म्हणतात, मला शालू पाहिजे, तेव्हा नामदेवराव दगडे यांच्या तोंडी एक ते शब्द दिलेले आहेत, घेतो ना, पुन्हा मला अंगठी पाहिजे, ते म्हणतात पुन्हा घेतो ना. अशा प्रकारे रामकदमांनी एका सर्वसामान्य माणसाला देखील

चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली हे इथं आवर्जून सांगण्यासारखं आहे. चोरीचा मामला चित्रपटामध्ये चारच गाणी होती. त्यातली पहिली दोन गाणी चित्रपटातल्या एका एक्स्ट्रा नटीवरती चित्रित केलेली आहेत. या चित्रपटाचे निर्माते देखील राम कदमच असल्यामुळे या अन्य कलाकारांशी देखील राम कदमांनी वेगळी दखल घेतली होती आणि त्यांना अशी वेगवेगळी गाणी दिली होती. यातली तीन गाणी उषा मंगेशकर यांनी गायलेली आहेत तर एक गाणं शोभा जोशी यांनी गायलेलं आहे. शोभा जोशी यांनी गायलेलं गाणं होतं जीव जडला तुम्हावरी नका सोडू अर्ध्यावरी. यातलं पहिलं गाणं जे होतं कोल्हापूरची लवंगी मिरची नभमी हे गाणं गोपाळ टाकळकर यांनी लिहिलं. लाडी गोडीनं दौलत जादा करू नका हे देखील गोपाळ टाकळकरांचंच गाणं होतं. आणि जीव जडला तुम्हावरी आता जे गाणं आपण ऐकणार आहोत शोभा जोशी यांनी गायलेलं ते देखील गोपाळ टाकळकरांचंच आहे.

ना सोली थी।

संगीतकार राम कदम आणि फत्तेलाल बंधू यांनी मिळून जे चित्रपट काढले होते त्यापैकी सुगंधी कट्टा या चित्रपटाला 10 पारितोषिकं मिळाली. चोरीचा मामला या चित्रपटाला 8 पारितोषिकं मिळाली. पहिल्यांदाच स्वतंत्र दिग्दर्शन करून बाबासाहेबांनी दिग्दर्शनाचं पारितोषिक घेतलं होतं आणि महम्मद साहेबांना देखील सुगंधी कट्टाप्रमाणेच उत्कृष्ट छायालेखनाचं पारितोषिक मिळालं होतं. पुढं महम्मद साहेबांना पक्षाघाताचा झटका आला आणि ते विकलांग झाले तेव्हा त्यांना कामातून सक्तीनं निवृत्त व्हावं लागलं. खरं तर ही देखील एक शोकांतिकाच होती. चोरीचा मामला चित्रपटाबद्दल आणखीन एक किस्सा राम कदमांनी सांगितलेला आहे की या चित्रपटातला नायक हा जो आहे तो हातगाडीवाला आहे. त्याचं काम निळू फुले करणार होते. त्याच्या म्हाताऱ्या आईच्या कामासाठी कुणाला बोलवावं? एकदम ललिता पवार यांची राम कदमांना आठवण झाली. ललिता पवार यांची आणि राम कदमांची जुनी ओळख होती कारण ललिताबाईंचे यजमान संगीतकार हनुमान प्रसाद यांच्याकडे राम कदमांनी क्लॅरोनेट वाजवलं होतं. राम कदम ललिताबाईंना भेटले. खरं तर त्या काळामध्ये त्यांनी कामं थोडीशी कमी केली होती पण राम कदमांनी त्यांना विचारताच त्या ताबडतोब चित्रपटात काम करायला तयार झाल्या. आणि एक अवघड प्रश्न त्या काळामध्ये राम कदमांना होता तो ललिता पवार यांच्या मानधनाचा. त्यांनी धाडस करून ललिता पवारांना विचारलं तेव्हा ललिता पवार म्हणाल्या, त्या पहिल्यांदा हसल्या आणि मग डावा हात हातात घेऊन त्यांनी त्यांच्या उजव्या हाताची पाची बोटं एकत्र करून त्यांच्या डाव्या हाताच्या तळव्यावर ठेवली, इतके, असं त्या म्हणाल्या. पण राम कदमांना काहीच कळेना. त्यांना वाटत होतं की 50,000 म्हणतायत का 5,00,000 म्हणतायत, कारण त्यावेळेला राम कदमांची परिस्थिती काही फारशी चांगली नव्हती. त्यांच्या डोळ्यापुढे काजवीत चमकायला सुरुवात झाली असं त्यांनी लिहून ठेवलंय. आणि मग राम कदमांचा चेहरा निरखून त्या म्हणाल्या, अरे फक्त 5,000 रुपये मला तू दे बस. झालं, राम कदमांचा आनंद गगनात माविना. आणि मग त्यांनी चोरीचा मामला चित्रपटाचं दिग्दर्शन बाबासाहेब फत्तेलाल यांच्याकडे दिलं. या चित्रपटातली आणखीन एक लावणी आपण ऐकूया. रचना जगदीश खेबुडकरांची आहे.

0: बरे दर्शक हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग श्रोते हो नमस्कार. संस्कृतवाणीच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आज आहे 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस भारतभर शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो आणि भारत

भरात अगदी आनंदानं उत्साहानं शिक्षक दिन आपण साजरा करत असतो. तेव्हा या शिक्षक दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया एक छानसं गीत.

0: पहाटेचे 3 वाजलेले आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.
1: आज मी शापमुक्त झाले.

सती अहल्येनं या उद्गाराने कृतज्ञता व्यक्त केल्यावर श्रीरामाने गौतमाश्रमात थोडी विश्रांती घेतली आणि मुनिजनासह ते परत मार्गस्थ झाले. जनकाच्या मिथिला नगरीत पोचताच जनकानं अतिशय आनंदानं त्यांचं स्वागत केलं. मुनिजनासह असलेले दोघे कुमार हे अयोध्यापती दशरथाचे पुत्र आहेत हे कळताच राजर्षी जनकाच्या आनंदाला सीमा राहिली नाही. दशरथाचे हे परमप्रतापी पुत्र तुझ्याकडे असलेलं विशाल शिवधनुष्य पाहण्यासाठी आले आहेत असंही विश्वामित्रांनी जनकाला सांगितलं. सहस्रावधी राजे प्रत्यक्ष पाहत असता मल्लाकरवी ते धनुष्य जनकानं दरबारात आणविलं. राम लक्ष्मणांनी त्या थोर धनुष्याला नम्रपणे प्रणाम केला. श्रीरामाने ते धनुष्य उचलण्याची अनुज्ञा मागितली. जनकानं अवश्य म्हटलं. श्रीरामाने ते धनुष्य लीलया उचललं. प्रत्यंचा लावण्यासाठी महाबाहू श्रीराम ते धनुष्य वाकवू लागले. तो वीज कडाडल्यासारखा प्रचंड नाद झाला. ते धनुष्य मधोमध भंग पावलं. ते लोकविलक्षण दृश्य पाहून जनकाला अत्यानंद झाला. आपली पाळलेली पुत्री वीर्य शुल्का सीता त्या महावीराला देण्याचा निश्चय जनकानं बोलून दाखवला. विश्वामित्रांनी ते मान्य केलं. यथाकाली श्रीरामाचा भूमिकन्या सीतेशी विवाह झाला. आपल्या भ्रातृकन्या अनुक्रमे उर्मिला मांडवी आणि श्रुतकीर्ती याही जनकानं लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांना दिल्या. अवर्णनीय समारंभ झाला. प्रथम पराक्रमासाठी प्रासादाबाहेर पडलेले राम लक्ष्मण आपल्या नववधूसह अयोध्येला परत आले. ते जाऊन महिने लोटले तरी मिथिलेचे भाटचारण सीता स्वयंवराचं गीतच पुन्हा पुन्हा आळवीत होते, पुन्हा पुन्हा आळवीत होते. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामानी सहज उचलिले धनु शंकराचे, पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतु अंतरीचे. उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे, आकाशाशी झडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे. मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी, मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी, नयना माजी एक वटुनिया निज शक्ती सारी. फुलू लागले फूल हळूहळू गाली लज्जेचे, स्वयंवर झाले सीतेचे. उंचा उनिया जरा पापण्या पाहत ती राही, उंचा उनिया जरा पापण्या पाहत ती राही, तडिता घाता परी भयंकर नाद तोच होई, तडिता घाता परी भयंकर नाद तोच होई. श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. अंधारुनिया आले डोळे, अंधारुनिया आले डोळे बावरले राजे, मुक्त हासता भूमी कन्या मनोमनी लाजे. तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणात जनकाचे, स्वयंवर झाले सीतेचे. हात जोडूनी म्हणे नृपतितो, हात जोडूनी म्हणे नृपतितो विश्वामित्रासी, आज जानकी अर्पियली मी दशरथ पुत्रासी. आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. पित्राज्ञेने उठे हळूती मंत्रमुग्ध बाला, पित्राज्ञेने उठे हळूती मंत्रमुग्ध बाला, अधीर चालती अधीर चालती अधीर तीहुनी हातींची माला, गौरवर्णते चरण गाठती मंदिर सौख्याचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. नीला काशी जशी भरावी उषप्रभा लाल, नीला काशी जशी भरावी उषप्रभा लाल, तसेच भरले रामांगी मधु नूपुर स्वरताल. सभा मंडपी मीलन झाले माया ब्रह्माचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. झुकले थोडे राम,

झुकले थोड़े राम, जानकी घाली वरमाला। झुकले थोड़े राम, जानकी घाली वरमाला, गगना माजी देव करानी करिती करताला। त्यांच्या कानी गजर पोचले मंगल वाद्यांचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे। अंश विष्णुचा राम, अंश विष्णुचा राम, धरेची दुहिताती सीता। अंश विष्णुचा राम, धरेची दुहिताती सीता, गंधर्वांचे सूर लागले जयगीता गाता। आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे, स्वयंवर झाले सीता।

सुरेश वाडकर यांच्या स्वरातील या गझलेबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही. पहाटेचे 4 वाजत आहेत.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आदिती जोशी यांचं गायन, राग जौनपुरी, त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांची, तर हार्मोनियम संगत विनोद पडगे यांची. ऐकूया आदिती जोशी यांचं गायन, राग जौनपुरी.

आपण ऐकत होता आदिजी जोशी यांचं गायन राग जौनपुरी. त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांची, तर हार्मोनियम संगत विनोद पडगे यांची.

पहाटे जे 4:30 वाजत आहेत. नादब्रह्म कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अनुप कुलथे यांचं व्हायोलिन वादन राग नटभैरव. त्यांना तबला साथ अतुल ताडे यांची. सुरुवातीला मध्यलय गत मत्त तालात निबद्ध असून द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया अनुप कुलथे यांचं व्हायोलिन वादन राग नटभैरव.

0: श्रोते हो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात एकाच वर्षी UPSC मधील 2 पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: मला एवढं सांगायचं आहे की आपण जे फेल्युअर असतं त्याला आपण स्टेपिंग स्टोन घ्यायला पाहिजे की हायर सक्सेससाठी अपयशाला आपण संधी मानली तर आपण चांगल्या यशापर्यंत जाऊ शकतो.
0: तेव्हा अवश्य ऐका येत्या रविवारी संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लई साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

सुधीर फडके यांच्या स्वरात पी सावळाराम यांची रचना पण ऐकली आणि याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 5:30 वाजलेत. भावधारा.